0: आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 26 मे.
2: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं स्मरण हीच सद्बुद्धी. परमेश्वर हा सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचं अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणं जरुरीच आहे आणि ती भावना उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असं जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असं मला वाटतं. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायानं माझ्यावर उपकारच करत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला उत्तर असं की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरं आहे, पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणं जरुरीचं आहे. प्रकाश काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचं अस्तित्व हे उजेडाला आणि अनास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसं भगवंताचं स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरं असलं तरी सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी ठेवणं हे माणसाच्या हातात आहे. भगवंताचं स्मरण ठेवलं म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावं आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिलं पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवणं हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडंच लावणं जरूर आहे. भगवंताचं अनुसंधान ठेवलं म्हणजे दिवस त्याच्याकडं लागतोच. अशा रीतीनं आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचं आहे ते नुसत्या अनुसंधानानं साधतं आणि हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र करणं याला अनुसंधान असं म्हणतात. भगवंताचं अनुसंधान हेच खरं पुण्य आहे आणि हीच आयुष्यात मिळवायची एकमेव गोष्ट आहे. एक भगवंताचं अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागं चालत येतील. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धानं आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नको. नाम आणि अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे. तिथं दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा.
3: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

अर्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 146वा, दशक 10वे, समास 5वा, पंचप्रलय निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। वायू वितळतात, सूक्ष्मभूते आणि त्रिगुण निर्माण होतात, त्यावेळी मूळ माया निर्विकल्प स्वरूपी लीन होते, त्या ठिकाणी जाणीव राहून शुद्ध स्वरूपस्थिती अनुभवाला येते। जितकी नावे दिली जातात तितकी प्रकृतीची रूपे आहेत, मात्र प्रकृती नसताना हे बोललं जातं हे विशेष। सृष्टी असताना प्रलयाची वाट न पाहता विवेक केला पाहिजे, त्याला विवेक प्रलय असं म्हणतात। अशा प्रकारे पाच पिल्लांची माहिती उत्तम प्रकारे तुला दिली। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पंचप्रलय निरूपण नाम समास पंचम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 10वे, समास 6वा, भ्रम निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। उत्पत्ती स्थिती संहार यांच्या व्यवहाराची माहिती तुला दिली। परमात्मा मात्र जसाच्या तसा निर्गुण निराकार असतो, होणे वर्तणे आणि जाणे यात तिथे कोणताही संबंध नाही। आद्य मध्य व शेवट हे चालूच असतं, परब्रह्म कायम असतंच, मध्येच हा भ्रम भासतो। हा भास झाला तरी काळ गेल्यावर तो भ्रम नष्ट होतो। उत्पत्ती स्थिती संहार यामध्ये परब्रह्म अखंड आहे, पुढे शेवटी सर्वांना कल्पांत आहे। याच्यामध्ये ज्याला विचार आहे तो सारासार विचार असल्याने हे आधीच जाणतो। खूप भ्रमिष्ट असतात तिथे मात्र जाणकाराचं काही चालत नाही। सृष्टीमध्ये उमजले आहे असे थोडेच आहेत, त्या उमजल्याचं लक्षण थोडक्यात सांगतो। भ्रमाहून हे महापुरुष विलक्षण असतात। ज्याला भ्रम नसतो त्याच्या मनावरून त्याला ओळखावं। आता भ्रम कसा असतो ते सांगतो। एक परब्रह्म जसाच्या तसं आहे, त्याला कोणतेही विकार नाहीत, त्याच्या विरुद्ध भ्रमाचं रूप आहे। ज्याला कल्पांत असं म्हणतो तो त्रिगुण आणि पंचभूत हे सगळं भ्रमरूप आहे। मी तू हा भ्रम आहे, उपासनाही भ्रम आहे, ईश्वर भाव हाही निश्चितपणे भ्रम आहे। भ्रमेनाहं भ्रमेण त्वं भ्रमे भ्रमणोपासका जना भ्रमणेश्वर भाव त्वं भ्रममूलदिदं जगत। याप्रमाणे सृष्टी भासते, परंतु हा सर्व भ्रम आहे। यामध्ये जे विचारवंत आहेत तेच धन्य आहेत। आता भ्रमाचा विचार दृष्टांत सांगून स्पष्ट करतो। दूरच्या देशामध्ये भ्रमण करताना आपली दिशाभूल होते, जीवलगांची ओळख पटत नाही, याला भ्रम म्हणतात। उन्मत्तासारखे द्रव्य उपभोगले, त्यामुळे अनेक भास झाले, नाना व्यथा जाणवल्या, भूताने झपाटले, तो एक भ्रम। दशावतारी पुरुष असून देखील नारे वाटतात, जादूचे प्रयोग मनामध्ये संदेह निर्माण करतात, त्याला भ्रम म्हणतात। एखाद्या ठिकाणी वस्तू ठेवलेली असेल ती जागा विसरते, एखाद्या जागा रस्त्यावरून जाताना मार्ग चुकतो, शहरामध्ये भांबावतो, याला भ्रम म्हणतात। वस्तू आपल्यापाशी असली तरी ती हरवली म्हणून कासावीस होतो, आपले आपणच विसरतो, याला भ्रम म्हणतात। काही गोष्टी विसरून जातो, शिकलेला विसरतो, स्वप्नातील दुःखामुळे घाबरा होतो, त्याला भ्रम म्हणतात। वाईट चिन्ह आणि अपशकून खोट्या वार्तेने मन दुखावतं, त्याला भ्रम म्हणतात। झाड लाकूड पाहिले आणि मनात वाटते भूत आलं, काहीही नसताना हडबडला, याला म्हणतात भ्रम। पाण्यामध्ये काच पडलेली आहे ती दिसत नाही, आरशातली सभा पाहून दोन सभा वाटतात, दार लक्षात न आल्याने दुसरीकडे जातो, याचं नाव भ्रम। एक असताना दुसरंच वाटतं, एक सांगितलं तर दुसरंच समजतो, एक दिसलं तर दुसरंच उठतं, याचं नाव भ्रम। आता जे जे दिलं जातं ते परत येतं, मेलेलं माणूस भोजनाला येतं, हा भ्रम आहे। या जन्मानंतर पुढल्या जन्मी मी काहीतरी मिळवेन, मनुष्याच्या नावामध्ये प्रीती गुंतली, याचं नाव भ्रम। मेलेला माणूस स्वप्नामध्ये आला, त्याने काही मागितलं, मनामध्ये तीच गोष्ट धरून बसला, याचं नाव भ्रम। असं भ्रमाचं वर्णन समर्थ करीत आहेत। पुढील वर्णन ऐकूया पुढील भागात। जय जय रघुवीर स

सुजनो चोपन्नवनारदभक्तिसूत्र गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपं या संदर्भातला अधिक विवरण असं एक कथा प्रसिद्ध आहे. श्री देवर्षी नारद महर्षी गोकुळाहून परत येत असताना सहज मार्गामध्ये श्री दुर्वास ऋषींची आणि नारदांची भेट झाली. दुर्वासांनी विचारलं, नारदा कुठून आला? नारद मुनी म्हणाले, अहो गोकुळामध्ये राधेच्या दर्शनाला गेलो होतो. दुर्वास ऋषी म्हणाले, अहो ती तर व्यभिचारिणी म्हणून प्रसिद्ध आहे, तिचं दर्शन कसं घेता? नारद मुनी म्हणाले, मुनिवर्य तुम्ही तिला कधी भेटला नाही, तुम्हाला तिची योग्यता कळणार नाही. दुर्वासांनी मनात म्हटलं, नारदासारखे मुनी वर्णन करताहेत, तर एकदा जाऊन बघून तरी येऊया. म्हणून दुर्वास मुनी गोकुळामध्ये राधेच्या घरी गेले. कोणी महापुरुष आलेले आहेत हे पाहून राधेनं अत्यंत भक्तीनं दुर्वास ऋषींचा आदरातिथ्य केलं, पूजा केली, हात जोडून प्रार्थना केली आणि राधा दुर्वासांना म्हणाली, महाराज आज माझं घर पुनीत झालं, आपलं दर्शन झालं, या दासीला काय आज्ञा आहे? दुर्वास मुनी म्हणाले, अगं राधे आत्ताच मला नारद मुनी भेटले आणि म्हणाले गोकुळात राधेकडे गेलो होतो. राधा म्हणाली, होय महाराज आज माझा भाग्याचा दिवस आहे, आजच महान श्रेष्ठ महाभागवत नारद मुनी इथे येऊन गेले आणि आता तर आपण साक्षात दर्शन देऊन कृतार्थ केलं मला. राधेचा हा सद्भाव आणि राधेच्या मुखावरच ते दिव्य तेज पाहूनच दुर्वासांना खूप समाधान वाटलं. पण मनातील संशय विचारावा म्हणून दुर्वास मुनी म्हणाले, अगं राधे जग तर तुला दोषी व्यभिचारी म्हणत आणि नारदासारखे महावैष्णव तर तुझ्याविषयी फार आदराची भावना ठेवतात, तेव्हा खरं काय आहे? जगाप्रमाणे दोषी मानावं का भक्त म्हणावं? राधा म्हणाली, महाराज मी हे काही जाणत नाही, बघा मला कोण काय म्हणत याचा विचार मी कधी केला नाही आणि करण्याचं कारणही नाही. महाराज मी एकच भावना उराशी बाळगून आहे की मी त्या श्रीहरीची आहे, त्यानं माझा अंगीकार केला. मी भली असेन तरी त्या श्रीहरीची आणि मी वाईट असेन तरीही त्या श्रीहरीचीच आहे, हे माझ्या जीवनाचं सार आहे. बघा इतर गोष्टींचा विचार करायला मला अवकाश नाही. राधेचे हे उद्गार ऐकून दुर्वास ऋषींचे सगळे संशय दूर झाले आणि राधेविषयी दुर्वास मुनींच्या अंतःकरणामध्ये अत्यंत आदराची भावना निर्माण झाली. सुजन हो म्हणजे बघा दुर्वासासारख्यांना देखील या राधा देवीच्या प्रेमाची कल्पना आली नाही, मग सामान्यांना कशी येणार हो? म्हणूनच या निस्सीम प्रेम भक्तीला देवर्षी नारदांनी सूक्ष्मतरम सूक्ष्मात सूक्ष्म असं

सूचना हो, कित्येक पुरुष संसार बंधनातून आत्मज्ञानाने मुक्त झालेले असतात, ब्रह्मरूप बनतात, पण त्यांनाही हे प्रेम प्राप्त होत असं नाही. भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. जया सोहम भाव हा अटकू मोक्ष.

भक्तिशास्त्रामध्ये म्हटलं आहे, ज्ञानदल दुलभा मुक्तीर भुक्तीर यज्ञादि कर्मतः सेयम साधन सहस्रैः हरिभक्ती सुदुर्लभा। ज्ञानानं मुक्ती सुलभ आहे, यज्ञादिकानं भुक्ती म्हणजे भोग सुलभ आहेत, पण हजारो साधनं केली तरी हरिभक्ती प्रेम हे अत्यंत दुर्लभ आहे। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून हे प्रेम सूक्ष्मतरम सूक्ष्म अतिसूक्ष्म असं देवर्षी नारद मुनींनी म्हटलं।

सुजनहो, देहामध्ये काही विशिष्ट उत्तम चिन्ह प्रकट झाली तर त्यावरून तो पुरुष साधक ज्ञानी आहे असं म्हटलं जात. अशी अमानितवादी लक्षणं श्रीमद भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहेत. त्यावरून ज्ञानाचं अनुमान होतं. पण प्रेमामध्ये अमानित्व असतं तसा मानही असतो. प्रेमळ आपल्या प्रेमीकडून कित्येक वेळी मानाचीही अपेक्षा करतो. स्तुतीमध्ये प्रेम मानावं तर कित्येक भक्तांच्या मुखातून निंदेचेही शब्द बाहेर पडलेले आढळतात. अनेक संतांचे भांडणाचे अभंग प्रसिद्ध आहेत. आदराच्या क्रियेतून काही सद्भावना कळत असतात. पण प्रेम कोणत्या क्रियेनं अभिव्यक्त होतं? यशोदेनं काठीनं मारलं, उखळीला बांधलं आणि यशोदेनं वात्सल्यानं दुग्धपान करवलं तरीही ते प्रेमच. एखादा भक्त श्रद्धेनं सर्व सामग्रीसह पूजा करील तेही प्रेम होईल. कारण नवविधा भक्तीमध्ये अर्चनम वंदनम दास्यम यामध्ये पूजार्चा भक्ती सांगितलेलीच आहे. पण महर्षी भृगुऋषी येऊन भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर लत्ता प्रहार करतील तर तो देखील प्रियोपचारच मानला गेला असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

द्वासी असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे. म्हणजे याचा अर्थ असा की प्रेमाचा निश्चित काळ, निश्चित अवस्था, निश्चित व्यवहार ठरवणं कठीण आहे. कधी ज्ञानात तर कधी अज्ञानातही प्रेम दृगोचर होत, प्रेम दिसून येत. दारिद्र्यात आणि श्रीमंतीमध्ये देखील प्रेमाचा व्यभिचार नाही. प्रमाणजन्य ज्ञान अज्ञानाला शहाणं करत, तर प्रेम हे सर्वज्ञालाही वेळ लावत. हो आपुले ते थोरपण नारायण विसरला, वेडा झाला वेडा झाला लाचावला भक्तीचे. असं देवालाही वेळ लावणार हे प्रेम आहे. मोठे मोठे ज्ञानी, सर्वज्ञ, मुक्त, पदवीला प्राप्त झालेले पुरुष या प्रेमानं मोहित होऊन भगवान श्रीकृष्णाच्या कीर्तन रंगामध्ये रंगून देहभाव विसरून अष्टसात्विक भावाने युक्त होऊन गात नाचत असलेले आपल्याला दिसून येतात. याचं नेमकं कारण कळणं अवघड आहे. म्हणून तर या प्रेमाला सूक्ष्मतरम असं देवर्षी नारद मुनींनी म्हटलेलं आहे.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरं दर्शन होते हो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02532 4726.

0: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले, आज मंगळवार. जाणून घेऊया आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. श्रोतेहो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पण लक्षात कोण घेतं. संवाद साधलाय डॉक्टर विनीता परांजपे यांनी. सकाळी 8 आपण ऐकणार आहात या सुखानुया हा कार्यक्रम. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्यू बातमीपत्र. सकाळी 11:05 वृत्तीची निवृत्ती हा कार्यक्रम. सादर करत्या कविता गायथनी. दुपारी 12:30 अर्थविश्व हा कार्यक्रम. संवादक प्रमोद पुराणी. दुपारी 1 आपण ऐकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या प्रांजली आफळे. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम अजिंक्य मी. संवाद साधलाय अरुण सूर्यवंशी यांनी. दुपारी 3:00 मैत्रकट्टा. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीत. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज 26 मे, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोतेहो, आजच्या दिवशी 1989 साली मुंबईजवळच्या न्हावा शेवा या बंदराचं उद्घाटन करण्यात आलं. आजच्याच दिवशी 2014 साली माननीय नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्र हातात घेतली. श्रोतेहो, आजच्याच दिवशी 1885 साली नाटककार, कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला. 1902 साली आजच्याच दिवशी नाटककार आणि साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल उर्फ कुमुद बांधव यांचा जन्म झाला. 1937 साली आजच्याच दिवशी भारतीय अभिनेत्री आणि गायिका मनोरमा यांचा जन्म झाला. 1945 साली आजच्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा देखील जन्म झाला. 1956 साली आजच्याच दिवशी भारतीय शिक्षणतज्ञ ज्योती गोगटे यांचा सुद्धा जन्म झाला. आजच्याच दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया. 2000 साली आजच्याच दिवशी अर्थतज्ञ आणि लेखक, मराठी भाषेतले पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचं निधन झालं. 2000 साली आजच्याच दिवशी चित्रकार प्रभाकर शिरूर यांचं सुद्धा निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणी. जीवनामध्ये अनेक गोष्टींशी आपलं अतूट नातं जडलेलं आहे आणि ते इतकं अनन्य आहे की त्याविना आपण जगू शकत नाही. अशा अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे ध्वनी किंवा नाद. या संवेदनेशी जडलेलं आपलं नातं असंच अनन्य आणि अतूट आहे. किंबहुना आपला ईश्वराने दिलेली ती एक अमूल्य अशी नैसर्गिक भेट आहे आणि या सृष्टीमध्ये या ध्वनीचं नादरूपाचं महत्त्वही अनन्य आहे. आणि म्हणूनच नादात्मकम जगत सर्वम असं म्हटलं जातं. मी हे ऐकलं असेल, तुम्हालाही माहिती असेल आणि त्याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते. म्हणजे बघा, हा आपण एकमेकांशी बोलताना आपला ध्वनीशी म्हणजेच नादाशी नातं जडलं जातं. हे नातं परस्पर माणसा माणसांमध्ये जसं जडलं जातं तसंच मित्रमैत्रिणींनो या नादामधून या ध्वनी लहरींमधून आपलं नातं निसर्गाशीही जोडलं जातं. किंबहुना हा नाद किंवा ध्वनी ही गोष्ट परस्परांना एकमेकांना जोडणारा दुवा आहे. निसर्ग म्हणा किंवा आपसातील आपलं ध्वनीच्या माध्यमातून जडणारं जुळणारं नातं या नादरूपातून इथपर्यंतच ते मर्यादित राहत नाही तर साक्षात परब्रह्माशीही आपलं नातं या ध्वनीतून जोडलं जातं जडलं जातं. नादात्मकम जगत सर्वम म्हणताना नाद ब्रह्मातून साकारणाऱ्या शब्द ब्रह्मातून प्रगटणाऱ्या व्यक्त होणाऱ्या संवेदनेतून आपलं नातं थेट त्या ईश्वराशी त्या अबोध चैतन्य शक्तीशी जडतं. मित्रमैत्रिणींनो कसं म्हणून विचारू नका. बघा, हा तुम्हालाही हे माहीत आहे आणि पटेलही. देवळामध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा आपण अतिशय भक्तिभावाने आरत्या भजनं गातो आणि त्यावेळी त्या भावाशी त्या भक्तिभावाशी या नाद रूपातून या शब्द रूपातून आपण त्या ईश्वराशी तल्लीन होतो, आपलं अस्तित्व विसरतो. खरं की खोट? हो, म्हणजेच या नाद ब्रह्मातून व्यक्त होणाऱ्या शब्द ब्रह्मातून पण साक्षात त्या परमात्म्याशी एकरूप होत असतो. ध्वनी किंवा नाद म्हणजे काय हो? एकमेकांवर जेव्हा दोन गोष्टींचा आघात होतो त्यावेळी जो अनुभव येतो जे आपण आपल्या श्रवण शक्तीने ऐकू शकतो तो म्हणजेच ध्वनी. कारण हा ध्वनी हा फक्त आपल्यालाच भुरळ घालतो असं नाही. हा बघा, हा एकमेकांशी आपण जर बोललो नाही तर किती बेचैन होतो. अगदी तो मुक्याचा एक खेळ खेळ खेळायचो लहानपणी आम्ही की 5 मिनिटं जास्तीत जास्त वेळ जो मुका राहील तो जिंके. पण खरोखर सांगते मिनटा 2 मिनिटाच्या वर काही हा खेळ रंगायचा नाही. कारण त्याआधीच ध्वनीनी त्या आवाजानी आणि तो न ऐकल्यामुळे आलेल्या बेचैनीने आपोआपच तो खेळ लवकरच आटोपता व्हायचा. अहो आपण सुद्धा एकमेकांशी बोललो नाही, एकमेकांबरोबर आपला शब्दातून संवाद झाला नाही, तर एकमेक बेचैनी येते मित्रमैत्रिणींनो. अहो तुम्हाला मलाच का, अगदी साक्षात ईश्वराला सुद्धा या नाद ब्रह्माची ओढ होती. ज्याप्रमाणे वैविध्यासाठी या सृष्टीच त्यांनी विविध रूपात प्रगटीकरण केलं, विविध रूपातून तो प्रगट झाला, तसंच मित्रमैत्रिणींनो हा काळ काही काळ गेल्यावर इथल्या नीरव अशा शांततेचा साक्षात त्या परब्रह्मालाही त्या परमात्म्यालाही बेचैनी आणणारा होता. आणि म्हणूनच मग ही सृष्टी जशी त्यांनी विविध रूपी केली तशीच त्यांनी ती नादरूपी केली, आणि त्या नादरूपातून अभिव्यक्त होणाऱ्या व्यक्त होणाऱ्या ज्या भावभावना संवेदना होत्या त्या शब्द ब्रह्मातून प्रगटू लागल्या. आणि म्हणूनच नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म हे अध्यात्मामध्ये परमात्म्याशी जोडणारा दुवा आहे. नाद ब्रह्माचा हा ठेवा फक्त माणसालाच दिलेला नाहीये, निसर्गाला सुद्धा भरभरून हा ठेवा मिळालेला आहे. आणि तिथंही त्या ध्वनी ब्रह्मातून नाद ब्रह्मातून आपलं त्या सृष्टीचे नातं जडत. कोकिळीचा सुरेल मधुर आवाज आपल्याला भुरळ घालतो, आणि मग वेड्यासारखे आपण झाडाच्या पानात दडलेल्या त्या कोकिळेचा शोध घेत असतो. नदीचा खळखळाट ऐकला तो जिथून कुठून ऐकायला येतो त्याचा मागोवा आपण घेतो, खरं ना. हे ध्वनीचं स्वरूप नाद ब्रह्माचं स्वरूप फक्त सौम्यच आहे असं नाही, तर या नाद ब्रह्माचा आपल्याला येणारा प्रत्यय हा ढगांच्या घडघडाटातून येतो, विजांच्या कडकडाटातून येतो, त्या त्यावेळी त्या संवेदना जातात आणि आपलं त्या नाद ब्रह्माशी अपसूक नातं जडतं. मित्रमैत्रिणींनो या नादाचा नाद इतका विलक्षण आहे की जर आवाज ऐकला नाही तर आपण वेड्यासारखे होतो. आणि म्हणूनच परमेश्वरालाही या नीरव शांततेतून वेगळेपण हवं, आनंद हवा, या नाद ब्रह्माची निर्मिती झालेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. एकांतात आपण फार काय राहू शकत नाही, म्हणजेच नाद ब्रह्माचं या ध्वनी ब्रह्माचं आपली अशी अतूट नातं जडलेलं आहे. आणि ते इतकं अनन्य आहे की मग या नाद ब्रह्मातूनच आपल्या मनातल्या भावभावना संवेदना या शब्दरूपात व्यक्त होतात, परस्परांना एकमेकांशी जोडतात. या नाद ब्रह्माची गंमत म्हणजे फक्त सुरेल संगीतातच आपण मग्न होतो, त्याचा वेध घेतो असं नाहीये. गोड बोलण्यातून जसा संवाद साधला जातो त्या ध्वनीलहरींमधून, तसंच शेजारी म्हणा कुठेही म्हणा भांडणाचा कलकलाट ऐकायला आला की आपोआप पाय तिकडे ओढतात, शेजारी असेल तर कान भिंतीला लागतात. खरं की खोट अहो पण लक्षात कोण घेत. आपली संस्कृती, आपलं तत्वज्ञान, अध्यात्म या सर्वच ठिकाणी या नाद ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचा प्रत्येक प्रचिती सर्वांनाच येत असते. या नाद ब्रह्मामुळे मनुष्य सुरांच्या सुरावटीमध्ये आपलं अस्तित्व हरवून बसतो, आणि म्हणूनच सुरांच्या मैफलीत रंगल्यानंतर नाद ब्रह्मी टाळी लागली असं म्हटलं जातं, खरं ना. नादाचा हा नाद ही इतकी स्वाभाविक गोष्ट आहे की अहो नादाशी बाळ जन्मल्यानंतर जर हा नाद झाला नाही, त्याच्या रडण्याचा आवाज आला नाही, तर जीव खाबरा होतो. म्हणजे त्याच्या अस्तित्वाची खूणच मुळे नाद ब्रह्मातून सांगितली जाते असं म्हणायला हरकत नाही, खरं की खोटं. अशा या नाद ब्रह्माचं आपल्या संस्कृतीशी, आपल्या जीवनाशी, आपल्या तत्वज्ञानाशी जे नातं आहे ते खरोखरच विलक्षण आहे. बघा हा म्हणजे या नाद ब्रह्मातून मनामध्ये वेगवेगळ्या भावभावनांच्या लहरी उठतात. लग्नाच्या मांडवातला सनईचे सूर, चौघड्याचे आवाज मन प्रसन्न करतो आणि वातावरण आनंदी करतो. सकाळी सकाळी उठल्यानंतर पूर्वी आकाशवाणीवर बिस्मिल्लांची सनई 2 मिनिटं वाजायची, पण शब्द अक्षरशः त्या 2 मिनिटांच्या सुरावटीतून, ध्वनिलहरीतून संपूर्ण दिवसाला एक आनंदाची, एक ऊर्जेची शक्ती आपोआप मिळत असे आणि एक सकारात्मकता त्यातून प्रत्येक ऐकणाऱ्याला मिळत होती. घंटेचा देवळातला नाद आपोआप तुमचे हात तुम्हाला तुमच्याही नकळत जोडले जातात. शंखत ध्वनी असेल तर आणखीच वेगळं वातावरण निर्माण होतं. मित्रमैत्रिणीनो, भक्तिगीत, आरत्या इतकंच काय, शब्द ब्रह्मातून प्रगटणारे प्रवचन, कीर्तन, व्याख्यान इतकंच नाही तर वाचनामध्येही जेव्हा शब्द ब्रह्माशी आपलं नातं जडतं तेव्हा आपण आपलं मी पण हरवतो, हरपतो. खरं ना, हेच तर या नाद ब्रह्माचं आणि शब्द ब्रह्मातून प्रगटणाऱ्या भावनांचं, भावभावनांचं साक्षात परमेश्वराशी नातं जडलेलं आहे. हे माध्यम, हे नाद ब्रह्माचं अस्तित्व अतिशय शक्तिशाली आहे, उत्साहवर्धक आहे, ऊर्जा देणार आहे आणि म्हणूनच आपल्या जीवनातही या नाद ब्रह्माला अनन्य स्थान आहे. या नाद ब्रह्माच्या नाद लहरी ज्या आहेत त्याही किती वैशिष्ट्यपूर्ण आणि किती वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला साथ घालत असतात. डोंगर कड्यावरून पडणारा जल पाण्याचा प्रवाह धबधबा म्हणून धबधबा कोसळत असतो आणि तो आवाज काही वेगळाच असतो. नदी वाहताना खडकाळ भागातून डोंगरा खडकांना धडका देत जाते. छोटासा झरा दगडगोट्यातून वाहताना झुळसानी पडतो आणि मन आपोआप प्रसन्न होतो. वाऱ्याची शीळ आतली स्पंदन हलवून जाते. अशा या नाद ब्रह्माबरोबर तादात्म्य पावलं की मनाला ईश्वर प्राप्तीचा आनंद होतो यात शंकाच नाही. मित्रमैत्रिणींनो, ह्या नाद ब्रह्मातून, शब्द ब्रह्मातून आपण ईश्वराशी जोडले जातो आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंग. पण समोर प्रत्यक्ष देव नसला तरी देव दर्शनाची, देवाच्या भेटीची आस या नाद ब्रह्माच्या अनुभवातून नक्कीच पुरवली जाते. माणसाशी माणसाला जोडलं जातं, माणसाला निसर्गाशी जोडलं जातं आणि माणसाला ईश्वराशी जोडलं जातं. खरंच पण लक्षात कोण घेतं? 2 गोष्टीच्या घर्षणातून होणारा नाद म्हणजे ध्वनी हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण अध्यात्म क्षेत्रामध्ये अनाहत नाद म्हणून ओळखला जाणारा, सांगितला जाणारा जो ध्वनी आहे तो तर एक विलक्षण अनुभूतीचा आणि साक्षात्काराचा प्रकार मानला जातो. अर्थात नाद कुठलाही ऐकायचा म्हटलं तर तो अनाहत नाद असो किंवा आपल्या व्यवहारामध्ये एकमेकांशी बोलताना असणाऱ्या, निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरीतून त्याचा प्रत्यय येऊ, त्या ठिकाणी शांततेचंही महत्व अनन्य आहे आणि तरच तो नाद ते शब्द ब्रह्म प्रगटू शकतो आणि आपल्याला ईश्वराशी निसर्गाशी जोडू शकतो. पण आजकाल ऐकणं ही गोष्टच हळूहळू मागे पडत चालली. ऐकणं म्हणण्यापेक्षा सुद्धा ऐकायला येणं ही सुद्धा गोष्ट त्या नाद ब्रह्मापासून त्या ध्वनी ब्रह्मापासून आपल्याला दूर नेते. आणि ही गोष्ट आज अवतीभोवती आपण सतत अनुभवतोय. मला सण वार उत्सव सार्वजनिक घटना प्रसंग आनंद साजरा करायचा असतो त्यावेळेला नेत्यांच्या संतांच्या देवादिकांच्या जयंत्या मयंत्या साजऱ्या होतात त्या नाद

ब्रह्माच्या मधुर ध्वनी ऐवजी डीजे सारख्या नाद ब्रह्माचा खरोखर एक परोधिक एक उपहास करणाऱ्या रूपामध्ये असंच म्हणायला हवं. गणपती विसर्जनाच्या वेळी आणि आगमनाच्या वेळी 10 दिवस सतत वाजणारे ढोल ताशे डीजे यांच्या आवाजाच्या खणखणाटामध्ये आपल्यासारख्यांचे कान सोडा पण त्या सूरपकरणाच्या कानाची क्षमता सुद्धा कमी पडत असेल. या आवाजाच्या आताच्या भाषेत होणाऱ्या त्यामुळे प्रदूषणाच्या बद्दल बोलताना त्यासाठी केवळ निमित्त असतं शोधलं जातं असं म्हणायला हवं. मग समारंभ हा व्यक्तिगत पातळीवर असू द्या, लग्न, वाढदिवस किंवा अन्य काही, किंवा सार्वजनिक क्षेत्रातले विजय असू देत, निवडणुकांचा विजय असो, आणखी कोणाचा वाढदिवस असो, त्यासाठी वाजणारा आणि ध्वनीचा होणारा हा विस्फोट अक्षरशः कानांचे पडदे फाडतो आणि कानठळ्या बसवतो. खरंच एक अतिशय सुंदर अशी एक अनुभूती, अनुभव घेण्याची गोष्ट आणि त्यासाठी या सृष्टीशी एकरूप होण्याची संधी म्हणजे नादब्रह्म. पण आज अवतीभोवती काय दिसतं मित्रमैत्रिणींनो? केवळ आवाजाचा आणि आवाजाचा ब्रह्मरूप अनुभव नाही तर ब्रह्मराक्षस असं म्हणायची असं वाटतं. अहो, अवतीभोवती चाललेली बांधकाम त्यासाठी मिक्सर ग्राइंडर सिमेंट असतात. इतकंच नाही तर दिवाळीचं निमित्त असो, नाही तर क्रिकेट मॅचचा विजय असो, फटाक्यांशिवाय साजरा होत नाही. इतकंच नाही तर नित्य वाजणारे आणि वाढत्या वाहनांचे कर्णकर्कश असे भोंगे, लाऊडस्पीकर किती किती म्हणून सांगावं, या ध्वनी च्या ब्रह्मराक्षस आपल्या आता मानगुटीवर बसलेला आहे. खरं की खोटं तुमचा अनुभव काय सांगतो हेच सांगणार हो. सर्वत्र नादात्मकम जगत सर्वम ही उक्ती फार विरोध पूर्ण अशी आपल्या अनुभवाला येते. 55-60 डेसिबल क्षमतेचे संवाद सुरेल मानवी सुरावटींचा आनंद ह्या ऐवजी या नैसर्गिक देणगीचा, या नैसर्गिक आनंदाचा श्रवण शक्तीच्या माध्यमातून येणारा अनुभव दिवसेंदिवस नाहीसा होतोय, आपण त्याला पारखे होतोय. 55-60 डेसिबलची क्षमता आपले नैसर्गिक श्रवण शक्ती ही पेलू शकते, तिथे आज 100-125 डेसिबलचे होणारे आघात पर्याय नाही म्हणून आपल्याला कानावर आदळत असतात. आणि आपणच नाही तर ही प्राणीसृष्टी इथल्या निसर्गावरही त्याचा विपरीत असा परिणाम होतोय आणि तो आपल्याला अनुभवायला मिळतोय. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, या नादाचा हा अतिरेक जो झालेला आहे त्याला कुठेतरी विचार करून ही गोष्ट लक्षात घेऊन आळा बसायला हवा. आळा बसायला हवा म्हणजे तो दुसरा कोणी बसवणार नाही, तर तुम्ही आम्हीच हे लक्षात घ्यायला हवं. पण लक्षात कोण घेतं मित्रमैत्रिणींनो? त्याची गोष्ट माहित आहे ना, पोपटाची प्राण्यांची एकदा सभा भरली आणि मग पोपटांनी सांगितलं, तुम्हाला दिलेल्या गोष्टींचा तुम्ही उपयोग केला नाही तर तुम्ही ती गोष्ट कायमची गमवून बसतात. आता ह्या ध्वनी प्रदूषणाच्या ह्याच्यामध्ये निसर्गदत्त नाद ब्रह्माशी जे काय आज आपलं नातं तुटत चाललेलं आहे त्या बाबतीत असं म्हणावं लागतं की ह्याचा तुम्ही जास्त प्रमाणात उपयोग केलात, जास्त प्रमाणात किंवा अविचाराने त्याचा उपयोग करत राहिलात तर मात्र तुमची अलका यातनी काही व्हायला वेळ लागणार नाही.
एक प्रसिद्ध मोठी गायिका, श्रवण हे त्यांचं मुख्य अंग, तेच कायमचे हरवून बसले. मित्रमैत्रिणींनो, आपल्या कुणावरही ही वेळ येऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी दक्ष राहायला हवं, खरं ना? त्यासाठीच तर हा संवादाचा प्रपंच. पुन्हा भेटूया अशाच संवादासाठी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 2726।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर अधिकात अधिक पैसा कमवायचा असेल तर नुसतं शेती व्यवसायावर अवलंबून राहता येत नाही, त्याला जोडधंद्याची सुद्धा आपल्याला जोड देणं गरजेचं आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही। आणि या शेती जोडधंद्यामध्ये शेळीपालन अतिशय महत्त्वाचा व्यवसाय ठरू शकतो, परंतु शास्त्रोक्त शेळीपालन करण्यापूर्वी किंवा बंदिस्त शेळीपालन करण्यापूर्वी या शेळीपालनाचा गोठा कसा असावा या संदर्भामध्ये बरेच शेतकरी विचारणा करतात। त्या अनुषंगानं आज आपण थोडंसं याविषयी जाणून घेणार आहोत। बंदिस्त शेळीपालन करताना सर्वसाधारणपणे एका मोठ्या शेळीला 10 ते 12 चौरस फूट जागा लागते आणि 25 फूट जागा जर ती छतामध्ये नसेल किंवा गोठ्यामध्ये नसेल तर 25 चौरस फूट जागा तिला मोकळ्या पटांगणासाठी लागते। पैदाशीच्या बोकडासाठी जर आपण विचार केला तर साधारणतः 15 ते 18 चौरस फूट जागा ही छताखाली तर 25 ते 30 चौरस फूट जागा ही पटांगणामध्ये पैदाशीच्या बोकडाकरता लागत असते। करडाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यांच्या वाढीच्यानुसार साधारणतः 5 ते 10 चौरस फूट जागा त्यांना छताखाली आणि 20 ते 25 चौरस फूट जागा ही मोकळ्या पटांगणाखाली लागते। शेतातील बाबळीच्या झाडापासून खांब तर तुराट्या, भाताचा पेंडा, गव्हाच्या पेंड्या, बाजरीचं सरमाळ याचा वापर करून आपण अतिशय चांगल्या प्रकारचं गोठ्याचं शत आपल्याला साकारता येऊ शकते। कुंपण तसंच गोठ्यातील कप्पे, भिंती, तुराट्या, बांबूच्या पट्ट्याचा वापर करून तयार करता येतात। गोठ्याचं छत थोड्या जास्त उंचीवर जर साकारलं तर हवा खेळती राहते। गोठ्याच्या छताला प्लॅस्टिक, पॉलिथिन अथवा खताच्या रिकाम्या पेशव्या शिवून जर घेतल्या तर आवरण किंवा आच्छादन त्याच्यामध्ये बसवल्या जाऊन पावसापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळतं। एकेरी गोठ्यासाठी पूर्व पश्चिम पत्र्यापर्यंत भिंतीचं बांधकाम व मोकळ्या पटांगणाच्या विरुद्ध बाजूनं 3 ते 4 फूट भिंत व त्यावर छतापर्यंत चेनलिंग जाळी अशा पद्धतीने जर गोठ्याचं बांधकाम केलं तर फायदेशीर ठरू शकतं। मोकळ्या पटांगणापासून जमिनीपासून चेनलिंग जाळी आणि त्याच्यावर दार जर बसवलं तर तेही चांगलं असतं। दुहेरी गोठ्यासाठी म्हणजे ज्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त शेळ्या ठेवायचे आहेत तिथं पूर्व पश्चिम छतापर्यंत भिंती, त्यामध्ये लाकडाचे दार व दोन्ही बाजूस आवार करून चेनलिंग जाळीचं जर कुंपण घातलं तर ते शास्त्रोक्तदृष्ट्या अतिशय चांगलं ठरतं। छताला सिमेंटचे पत्रे, लोखंडी अँगलचा वापर करून जर बसवले तर ते सुद्धा या शास्त्रोक्त गोठ्याच्या संदर्भामधला अतिशय महत्त्वाची बाब ठरते। दुहेरी गोठ्यात छताखाली मध्यभागी मोकळी जागा व त्याच्या दोन्ही बाजूस चेनलिंग जाळीच्या सहाय्यानं वेगवेगळे कप्पे करून जर घेतले तर ती एक बाब अतिशय चांगली ठरू शकते। सिमेंटच्या अर्ध्या पाईपच्या सहाय्यानं एकरी गोठ्यात पूर्व पश्चिम लांबी असलेल्या भिंतीच्या बाजूनं तर दुहेरी गोठ्यात मधल्या जागेच्या दोन्ही बाजूनं जाळीच्या बाहेर जमिनीपासून साधारणतः 1 ते 1.5 फूट उंचीवर गव्हाण जर बसवली तर ती या शेळीपालनामध्ये अचूक अशी ठरते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। या गव्हाणाची रुंदी साधारणतः 1 फूट, साधारणतः तेवढीच खोली आणि गव्हाणाच्या बाजूची जी जाळी आहे ती लोखंडी पट्ट्याच्या सहाय्यानं मोठे कप्पे करून जर बसवलेली असेल तर ती फार चांगलं। आणि पिण्याच्या पाण्यासाठी नेहमी करता सिमेंटची टाकी ठेवली पाहिजे। ह्या काही पायाभूत बाबी आहेत ज्या बंदिस्त शेळीपालनामध्ये गोठा कसा बांधावा या अनुषंगानं आपण विचार करू शकतो। आपल्या मनामध्ये जर या संदर्भामध्ये सखोल विचार आले आणि ह्या बाबी जर करायच्या असतील तर गोठा बांधण्यापूर्वी किंवा बंदिस्त शेळीपालनासाठी गोठा बांधण्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर अधिक चांगल्या प्रकारे या संदर्भात माहिती मिळू शकते आणि आपल्याला खऱ्या अर्थानं शेळीपालनापासून फायदा होऊ शकतो। नमस्कार।
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300010876 आणि कल्पेश आचट 8300016406 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, गेल्या 2 भागांमध्ये आपण एक लढा असाही या विषयाला सुरुवात केली होती आणि आज त्या विषयाचा 3रा भाग आपण पाहतो आहोत। मंडळी, वृक्षतोडीचे दुष्परिणाम मागच्या 2 भागांमध्ये आपण पाहिले। हिमालयातील वृक्षतोडीचा परिणाम गावागावांवर होऊ लागला। गढवाल कुमाऊ परिसरातील 8000 फूट उंचीवर वसलेले लस्याल गाव नावाचं एक छोटंसं पहाडाच्या कुशीत वसलेलं एक निसर्गरम्य गाव, वस्ती जेमतेम 50-100 घरांची, डोंगर उतारावर शेती करून त्यावर उपजीविका करणं यावरच तिथल्या लोकांचं जीवन आधारलं होतं। डोंगरावरून खाली वाहत येणाऱ्या ओढ्यांमुळे गावात पाण्याची कमतरता नव्हती, त्याच ओढ्यांच्या पाण्यावर उतारावरची शेतीही पिकत होती। पण जसजशी डोंगरावरील झाडं नष्ट होत गेली, मातीचं संरक्षक आवरण नष्ट होत गेलं, तसतसे हे जीवनदायी असणारे ओढे जीव घेणे ठरू लागले। दोन्ही काठांच्या मधून नियमितपणे वाहणाऱ्या ओढ्यांनी काठांची बंधनं झुगारून दिली। आजूबाजूच्या डोंगर उतारावर असणाऱ्या छोट्या छोट्या शेतांवर त्याने आक्रमण केलं, तिथली माती पिकं उद्ध्वस्त केली आणि आधीच जगण्याची साधनं मर्यादित होती त्यात या गावकऱ्यांच्या तोंडचा घास त्याने हिरावून घेतला। अशी हिमालयातील अनेक गावं लोकांच्या हाती उपजीविकेची साधनं न उरल्यामुळे आपला गाव आपल्या जमिनी त्यांना सोडावे लागल्या। वर्षानुवर्ष आपला रहिवास असलेला परिसर सोडून हाती असलेल्या 4-2 भांड्यांसह आणि कच्च्या बच्च्यांसह मुलूक सोडण्याचं दुःख काय असतं ते अशा लोकांनाच माहिती। शहरात सुखानं कालक्रमणा करणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांना त्याची धग जाणवत नाही। असेच नैसर्गिक आपत्तीची झळ सोसलेले चामोली जिल्ह्यातील चंडीप्रसाद भट आणि त्यांचे गावकरी आपल्यावरील संकटानं एकत्र आले। व्यापक रस्ते बांधणी मोहीम सुरू होती, अशावेळी त्यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सहकारी मजूर समितीची स्थापना केली। ही मंडळी सर्वोदयवादी जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहवासात आली, त्यामुळे या विपरीत परिस्थितीविरुद्ध लढण्याची हिंमत त्यांना या कार्यकर्त्यांकडून मिळाली. हिमालय म्हणजे अनेक औषधी वनस्पतींचं आगर. या औषधी वनस्पतींचा व्यापार बाहेरच्या बड्या व्यापाऱ्यांनी सुरू केला. त्यासाठी स्थानिक लोकांवर दादागिरी सुरू केली आणि प्रचंड नफा कमवायला सुरुवात केली. हे आक्रमण रोखण्यासाठी चंडीप्रसाद भट आणि त्यांच्या सहकाऱ्याने दशवली ग्राम स्वराज्य संघाची स्थापना केली. तसेच गावकऱ्यांना रोजगार पुरवण्यासाठी चीड वृक्षाच्या राळेपासून टर्पेंटाईन आदी बनवणाऱ्या छोट्या छोट्या उद्योगांची मुहूर्तमेढ रोवली. पण त्यांच्या प्रकल्पासाठी लागणारा कच्चा माल देण्यासाठी वनखात्यानं नकार दिला. खेळणी बनवणाऱ्या कंपनीला झाडांची विक्री केली. झाडांची कत्तल करणारे कंपनीचे एजंट मोठमोठ्या लॉरी घेऊन गावात दाखल झाले. याविरुद्ध चंडीप्रसाद आणि त्यांच्या साथीदारात प्रचंड संताप उसळला. सगळे एकत्र आले आणि त्यांच्या सभा होऊ लागल्या. एकंदरीतच सगळे या दडपशाहीला वैतागले होते. त्यातून काहींनी निराश होऊन सगळं जंगलच जाळून टाकावं असं संतापून प्रस्ताव मांडला. कोणी म्हणालं की ही लाकडं वाहून नेणाऱ्या माल ट्रकांपुढे आपण आडवे पडूया. या गाड्या आधी आपल्या अंगावरूनच पुढे जातील. कोणी या लोकांशी लढण्याची भाषा बोलू लागलं. चंडीप्रसाद यांनी या सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी असा एक प्रस्ताव मांडला की जो सर्वांना मान्य झाला. ते म्हणाले, आपल्या मुलाबाळांचे वाघांपासून वा जंगली श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी आई जसं या मुलांना कवेत घेते, तसंच वृक्षांना आपण कवेत घेऊया. मिठ्या मारून उभे राहूया. झाड तोडायला येणाऱ्यांना आधी आपल्यावर कुऱ्हाडी चालवाव्या लागतील. प्रसंगी आपली आहुती पडली तरी देऊया, पण झाडं तुटू द्यायची नाहीत. चंडीप्रसाद यांची ही कल्पना सर्वांनाच पसंत पडली आणि या कल्पनेची अंमलबजावणी त्यांनी कशी केली हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरी। गीत ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात। ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिला आहे राजेश रोशन यांनी आणि हे गीत ऐकूयात कुंवारा बाप या चित्रपटामधलं।

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-26।
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांची गीतरचना। संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत घर या चित्रपटामधलं।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. ही भक्तिरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. घर घर की कहाणी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा।
2: आपण ऐकूयात आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हिफाजत या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार राहुल देव बर्मन।
3: मोहब्बत है क्या चीज,

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं.

0: आनंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात, लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं. ही गीतरचना आहे इंदिवर यांची आणि या गीताला संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी. हे गीत ऐकणार आहोत कब तक चुप रहोगी या चित्रपटामधलं.

किशोर कुमार यांनी गायलेलं जानवर या चित्रपटामधलं गीत मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. गवाही या चित्रपटामधलं सरदार अंजुम यांची शब्दरचना ऐकूया. पंकज उदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीतकार उत्तम जगदीश.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत मॉम की गुडिया या चित्रपटामधलं। संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात।

कल के।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने
1: मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीत दिला आहे सचिन देव बर्मन यांनी आणि हे गीत आहे बात एक रात की या चित्रपटामधलं.

0: खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. हे गीत आपण ऐकणार आहोत मेरी आवाज सुनो या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा पार्लर।
2: गायलेलं गीत ऐकूया छलिया या चित्रपटामधलं। शब्दरचना कमाल जलालाबादी यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी।
3: दुनिया

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जल बिन मछली नृत्य बिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वजरूह सुलतानपुरी यांचं, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत मजबूर या चित्रपटामधलं. गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत एक नारी दो रूप या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भूपाली यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकावर.
2: ऐकूया फकीरा या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना आणि संगीत साज रवींद्र जैन यांचा.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. मंडळी आज मंगळवार दिनांक 26 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण ऐकणार आहात स्वर्गीय स्मिता चंद्रकांत जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाशिकचे अस्थिरोगतज्ञ डॉक्टर संजय धुर्जड आणि मुखकर्करोगतज्ञ डॉक्टर विशाल जाधव यांनी साधलेला संवाद. त्यांचा विषय आहे निरोगी जीवनाचा मूलमंत्र आणि मुखकर्करोग समजून घेणे काळाची गरज. याशिवाय अक्षरकाव्य समूह नेरूळ प्रस्तुत उत्सव शब्द सुरांचा ध्यास मराठीचा हा कार्यक्रम आणि कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन जरूर या आज संध्याकाळी 26 मे 2024 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2024 रोजी दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत उमाकांत काणेकर यांचं सापळा या चित्रपटामधलं। या गीताला संगीत दिलं आहे माणिकराव पोपटकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात।

कामात कारण सांगू नको आल्याली संधी सोडू नको अग कामात कारण सांगू नको आणि आल्याली संधी सोडू नको पाण्यातली भिक्षा नदी किनारी सांगायची है माझ्या राणीला आज सांगायची है माझ्या राणीला आहा।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
4: धर्मकन्या या चित्रपटामधलं गीत पी सावळाराम यांची गीतरचना, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात। गीताला संगीत दिला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं. हे भक्तिगीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: आशयाला पीतांबर समचरण सुंदर।
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र। आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय। शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे। अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं।
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत।
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
3: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, वाट सुकलेला नवरा या चित्रपटामधलं। कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत सुलोचना चव्हाण आणि बाळकराम यांच्या आवाजात।

Samundara, maja Samundara, Samundara, maja Samundara. श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आजचं म्हणजेच 26 मे 2026 मंगळवारचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठाक बातम्या. शांतता करार करण्यासाठी ट्रम्प यांची घाई नाही, होर्मुझची नाकेबंदी कायम राहणार. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यात काजव्यांचा प्रकाशोत्सव. आणि नाशिक जिल्ह्यात आता केवळ 30% पाणीसाठा, दररोज 118 टँकरच्या 256 फेऱ्या. आता सविस्तर बातम्या. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता कराराच्या चर्चांना पुन्हा एकदा खीळ बसली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करार करण्यात कोणतीही घाई करू नका, वेळ आपल्या बाजूने असल्याचं आपल्या प्रतिनिधीनं सांगितलंय. शिवाय जोवर करार होत नाही तोपर्यंत होर्मुझ समुद्र धुनीवर अमेरिकेची नाकेबंदी कायम असेल असा थेट इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. दोन्ही बाजूंनी संयमानं आणि काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा. इथं कोणतीही चूक परवडणारी नाही. इराणनं अणवस्त्र किंवा अणुबॉम्ब विकसित करता कामा नये किंवा मिळवता कामा नये हे त्यांनी समजून घेतले पाहिजे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यामुळे अमेरिका इराणवर दबाव कायम ठेवत असतानाच चर्चेचा मार्गही खुला ठेवत असल्याचं दिसून येत आहे. ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या 2015 इराण अणु करारावरती सुद्धा टीका केली आहे. ओबामा प्रशासनानं केलेला करार कमकुवत होता, तसंच भविष्यात इराण अब्राहम करारात सहभागी होऊ शकतो असे संकेतही ट्रम्प यांनी दिलेत. या पार्श्वभूमीवर इराणनं सुद्धा आपली भूमिका मांडली असून इराणनं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की अणुऊर्जा तंत्रज्ञानाचा शांततापूर्ण वापर करण्याचा त्यांना अधिकार आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन म्हणाले की आम्ही जगाला खात्री देण्यास तयार आहोत की आम्ही अण्वस्त्रांच्या मागे नाही. भारतामधील इराणच्या दूतावासानं सुद्धा सामाजिक माध्यमावर प्रतिक्रिया देत अणुतंत्रज्ञानावरील अधिकार अविभाज्य असल्याचं म्हटलं आहे. नाशिक शहरापासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या भंडारदरा इथल्या कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यात काजव्यांचा प्रकाशोत्सव रंगात आला आहे. 2 दिवसापूर्वी झालेल्या वळवाच्या पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर काजव्यांचा लखलखाट अभयारण्यातल्या वृक्षराजीवर अधिकच खुलून दिसतोय. निसर्गातला हा अद्भुत नजारा डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं आता मोठ्या संख्येनं अभयारण्याकडे वळू लागली आहेत. मात्र कठोर नियमावली आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे यंदा नाशिक वन्यजीव विभागानं पर्यटकांना शिस्त लावण्यास बऱ्यापैकी यश मिळवलंय. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं मागील वर्षी वन्यजीव विभागाला काजव्यांच्या उत्पत्ती काळात अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना नियमांची कठोर चौकट टाकून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ताकीद दिली होती. यानुसार वन्यजीव विभागानं यावर्षी अभयारण्यात दोन्ही प्रवेशद्वारांवरून 6 ते 9 प्रवेशाची वेळमर्यादा निश्चित केली आहे. यावेळेत केवळ 2000 पर्यटकांना आतमध्ये सोडण्यात येत आहे. प्रत्येक पर्यटकांचा आधार कार्डचा फोटो, वाहन क्रमांक, पर्यटक संख्या नोंदवून घेतली जाते. मोबाईल टॉर्च, बॅटरी, कॅमेऱ्याच्या फ्लॅशच्या वापरावर तसंच लहान मुलांच्या लाईटच्या शूजवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांनी वनविभागाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करत पर्यावरणस्नेही इको टुरिझमचा आनंद घ्यावा असं आवाहन अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांनी केलं आहे. भंडारदऱ्याबरोबरच हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला सुद्धा हा महोत्सव साजरा करण्यात येत असून या ठिकाणी वन्यजीव विभागानं रात्रीची गस्त वाढवली आहे. या महोत्सवामुळे इथल्या स्थानिक रोजगार निर्मितीला सुद्धा चालना मिळाल्याचं सांगितलं जात आहे. कोकणातलं पर्यटन हे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतं. त्यामध्येच मुरुड तालुका पर्यटन क्षेत्र असून या ठिकाणी समुद्र किनारे, ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. यामुळे पर्यटकांची पावलं आपोआपच मुरुडकडे वळतात. पर्यटन क्षेत्रांपैकी मुरुड राजपुरी इथल्या अरबी समुद्रात असणारा ऐतिहासिक जंजिरा किल्ला 26 मे म्हणजेच आजपासूनच बंद होणार असल्यामुळे रविवारी सकाळपासूनच राजपुरी जेट्टी, खोरा जेट्टी आणि दिघे बंदरावर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून सुमारे 1900 अधिक पर्यटकांनी गर्दी केली आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यापर्यंत पर्यटकांना ने आण करण्यासाठी शिडाच्या बोटी आणि इंजिनाच्या बोटींचा वापर केला जातो. पण शिडाच्या बोटींमधनं केला जाणारा प्रवास वेगळा आनंद देऊन जातो, म्हणूनच जास्तीत जास्त पर्यटक शिडाच्या बोटीत बसणं पसंत करतात. यामुळे शिडाच्या बोटींना चांगला व्यवसाय मिळतो. आता आज मंगळवारपासून किल्ला बंद होणार असल्यामुळे रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली. शहरासह जिल्ह्यात मागील 2 आठवड्यांपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेनं अनुभवायला मिळाल्या होत्या. या दिवसांमध्ये पाणी टंचाईची समस्या सुद्धा तीव्र निर्माण झाली असून जिल्ह्यात दररोज 118 टँकर, 256 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्या वस्त्यांवरती पिण्याचं पाणी पोहोचवत आहे. जिल्ह्यात 109 गावांसह 238 वाड्यांवरती
पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये यंदा प्रखर उन्हाळा नागरिकांनी अनुभवला. सलग 4 ते 5 दिवस कमाल तापमान 40 पार स्थिरावत होतं. यामुळे जलसाठ्यांचं बाष्पीभवन सुद्धा वेगानं झालं. यामुळे पाणी पातळी देखील खालावली असून जिल्ह्यात 7 मोठे 19 मध्यम असे सगळे मिळून 26 प्रकल्प आहेत. आणि हे सगळे मिळून आता सुमारे 21,534 दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मे महिन्याचा अद्याप 1 आठवडा शिल्लक असून मान्सून केरळमध्ये जरी वेळेवर दाखल होण्याचे संकेत हवामान खात्यानं दिले असले तरी शहरासह जिल्ह्यात जर जूनच्या 1 आठवड्यात पाऊस झाला नाही तर मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक भीषण होऊ शकते असं सांगण्यात येत आहे. याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं अपराध या चित्रपटामधलं. ऐकूया महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे N. दत्ता यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे पैजेसा विडा या चित्रपटामधलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे अशोक फटके यांनी.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आता ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवरती. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी 12:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सांगते ऐका या चित्रपटामधलं. वामन कर्डक यांच्या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकूया कुमुद पेडणेकर आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.
3: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे गदी मारगुळकर यांचं, सुधीर फडके यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत।

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत राहा.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
0: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वैजयंता या चित्रपटामधलं. मधुबाला चावला आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं हे गीत आहे. ग. दि. माडगुळकर यांचं संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
2: सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून

आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आजही आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत मंजुश्रीजी राठी. खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास.
1: नमस्कार सगळ्या श्रोत्यांना, नमस्कार. आपण धन्यवाद.
0: आपण अनेक प्रश्न घेतले. पुढचा प्रश्न मला असा आलेला आहे की मोबाईलचं ऍडिक्शन फार झालेलं आहे. पूर्वी आपण म्हणायचो की संध्याकाळी परवचा म्हणायला, शुभंकर ते म्हणायला, आजी आजोबा घेऊन बसायचे. आज आजीच त्या मोबाईलमध्ये गुंतलेली आहे, तर नातू काय करणार?
1: खरंय.
0: कसं हे ऍडिक्शन घालवता येईल?
1: तेच उत्तर असणार आहे माझं. आपण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, मनाचे श्लोक, हरिपाठ या गोष्टी जेव्हा आपण वाचतो, ध्यान, पूजा, नामजप, भजन, ध्यान या गोष्टी करतो, तर खरं काय आहे हे हळूहळू उलगडायला लागतं आणि मोबाईलमध्ये मग तेवढं आपल्याला रुची राहत नाही. कारण परत मोबाईल का घेतात हे आपण समजून घेऊया की हा खूप कॉमन प्रॉब्लेम झाला आहे की मोबाईल डिस्ट्रॅक्शन आहे. आजीपासून तर नातवापर्यंत, म्हणजे वर्षभराचा मुलगा पण त्याला मोबाईल देऊन टाकतात की बाबा बघ, रडू नको.
0: आणि मोठ्या कौतुकाने सांगतात, त्याला समजतं बरं का त्याच्यातलं.
1: खरंच आहे. आणि मला खरंच असं प्रश्न पडतो की मी काय उत्तर द्यावं त्यांना, ना की काय बोलावं. हो, तर खरं आहे असं. तर परत आपण एका श्लोकच्या माध्यमातूनच आपण ही गोष्ट थोडं उलगडून बघूया आणि डीपली बघूया. गीताचाच हा श्लोक, इव्हन मनाचे श्लोक पण खूप आहेत त्याच्यात. गीताचं मला पाठ आहे तर ते सांगू शकते. मनाचे श्लोकचे रेफरन्स मी पुढच्या ह्याच्यात देईन. मला पाठ नाही आहे पण अर्थ मला माहिती आहे की हे आहे. तर गीताच्या आपण मागच्या एका सत्रात बघितलं होतं, पण या प्रश्नाच्या संदर्भात आपण परत बघूया. तिसऱ्या अध्यायाचा 42 नंबरचा जो हा श्लोक आहे, इंद्रियाणी पराण्याहुरिंद्रियेण्य परम मनः मनसस्ते पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सह. खालती शरीर, सगळ्यात खालच्या पातळीचं, त्याचा जो मालिक आहे तो आहे इंद्रिय, त्याचा मालिक आहे मन, त्याचा मालिक बुद्धी, त्याचा मालिक आत्मा. तर आता मुलांना जे मोबाईल किंवा इव्हन आजी लोक मोबाईल घेऊन बसतात, आजोबा पण, म्हणजे आजीच का म्हणावं आपण, तर ते शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मापैकी कोणाला ते मोबाईल आवडतं आहे आधी हे समजून घेऊया. तर हे शरीरावरती तर परिणाम पडतो, पण ते त्यांचं मन आहे आणि त्यांचे इंद्रिय आहे हे ते तिथे जातात मोबाईलमध्ये. आणि याला जर का तुम्हाला हाताळायचं असेल, ट्रेन करायचं असेल, तर त्यांचा मालिक कोण आहे?
0: बुद्धी.
1: बुद्धी. तर बुद्धीच्या स्तरावरती आपण जेव्हा त्या व्यक्तीला समजून सांगतो, तर ऑटोमॅटिकली तो बुद्धी जो आहे तो जो सांगेल, कारण तो मालिक आहे, हा मनाचा मालिक आहे आणि मन हे इंद्रियांचा मालिक आहे, तर मालिक जे सांगणार ते तर डेडलाईन आहे ना. आता इथे तुम्ही जे सांगणार सगळ्यांना ऐकावंच लागतं ना. सो त्याच्यामुळे जे बुद्धी सांगणार ते मन ऐकणारच. किंवा एक आपण छोटंसं एक उदाहरण बघूया की समजा तीनच गोष्ट बघूया, इंद्रिय, मन, बुद्धी. इंद्रिय समजा तुम्ही, आपण एक तुलना करूया की ते पाच घोडे आहे, आपले पाच इंद्रिय. मन जे आहे ते मधलं लगाम आहे, ते घोड्यांना बांधलं आहे. आणि बुद्धी जी आहे हा तो सारथी आहे, सारथीच्या हातात ते लगाम आहे. तर आता मन कुठे जाणार? मन इंद्रियांकडे जाणार की मन जाणार बुद्धीकडे? तो मध्ये आहे. जसं रस्सी खेच हा एक गेम असतो ना, टग ऑफ वॉर, की त्याला खेचलं जातं. तर इथे दोन अपोनंट्स आहे, इंद्रिय आणि बुद्धी. मन तर बिचारा मध्ये लटकलेला आहे की इथे इंद्रिय पण खेचतंय मनाला आणि इथे बुद्धी पण खेचतीये मनाला. पण प्रश्न असा आहे की कुठे जाणार मग मन? तर श्रोत्यांनो विचार करा जरा की मन बघा कुठे जाणार, इंद्रियकडे जाणार की बुद्धीकडे जाणार? तर उत्तर एकदमच सोपं आहे की जो बलवान आहे तिथे तो जाणार. आता बलवान कोण आहे? तुम्ही, प्रत्येक माणसाचं वेगळं असेल ना. कोणाची बुद्धी बलवान असेल तर त्याची, त्याचं मन बुद्धीकडे जाणार. आणि ज्यांनी इंद्रियांना बलवान केलं असणार आहे त्याच्या इंद्रियकडे मन जाणार. आणि आपण अजून एक श्लोक बघूया. इथे 6व्या अध्यायाचा 5वा नंबरचा श्लोक मध्ये भगवान कृष्ण सांगतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसायतेत आत्मैव ह्यात्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मनः। तर हे रिपु म्हणजे शत्रू, बंधू म्हणजे मित्र। तर कृष्ण भगवान सांगतात की उद्धरेदात मनात्मानं, तू स्वतः स्वतःचं उद्धार करू शकतो मनामार्फत। आणि मनाला जर का इंद्रियांच्या आधीन केलं तर तुझ्या सगळ्यात वाईटात वाईट शत्रूपेक्षा पण तो वाईट शत्रू झाला तुझा। आणि जर का बुद्धीचं ऐकलं मनाने तर तो तुझा सगळ्यात चांगला मित्रपेक्षा पण चांगला मित्र होऊन जाणार। आणि मग तुझं उद्धार होणार, उत्कर्ष होणार। तर आपण बेसिकली काय करायला पाहिजे, हे जे इंद्रिय आणि बुद्धी याच्यामध्ये जे टग ऑफ वॉर चालू आहे, रस्सी खेच चालू आहे किंवा स्पर्धा आहे,

0: तर कोण सक्षम, आपल्याला सक्षम तर बुद्धीला करायचं आहे हे माहिती आहे, म्हणजे हे आत्ता कळतंय आपल्याला, आणि ते सक्षम कसे होणार हे बघूया आपण. तर साहजिक आहे, आपण समजा दोन झाड आहेत किंवा एक ते तण आहे काँग्रेस गवत आणि एक गुलाबाचं फूल आहे, वेगवेगळ्या प्लांटर बॉक्समध्ये आहे, आपण दोघांना खतपाणी दिलं तर दोन्ही चांगले होणार. पण जर का आपण ते तण आहे काँग्रेस गवत त्याला नाही टाकलं खतपाणी तर तो नाही होणार ना स्ट्रॉंग. तर तसंच आपण इंद्रियांना जर खतपाणी नाही टाकलं तर इंद्रिय नाही होणार बलवान. आज होतं काय आहे, खूप साऱ्या आयांना खास करून सगळे, म्हणजे खास करून कारण ते स्वयंपाक जास्ती करतात, असं वाटते की माझ्या मुलाला चिली मंचुरियन काय सोया चिली आवडतं, मंचुरियन आवडतं तर ते मी बनवून देते. तर ते हे लक्षात घेतलं पाहिजे की ती काय करती आहे, तर ती त्या मुलाचं इंद्रिय आहे त्याला बलवान करत आहे. मुलाच्याच पायावर कुल्हाडी चुकून मारली जात आहे थोडक्यात. आणि आपण काय करायला पाहिजे, तर आपण बुद्धीला स्ट्रॉंग केलं पाहिजे. आणि ही समस्या इतकी गंभीर होऊ शकते की मी जेव्हा इथे आर्किटेक्चर कॉलेजला HOD असताना पहिला वर्ष होता माझा, तर एकच बॅच होती आणि मी मोस्टली असायचे व्हिजिटिंग टीचर क्वचित कधी. तर आम्ही ना एक सुरुवातीचा एक इंडक्शन प्रोग्राम घ्यायचो, खूप छान अफलातून मस्त असायचं ते, की ज्याच्यामध्ये आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, टीम बिल्डिंग, सेल्फ एस्टीम डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी घ्यायचो, गीता ॲप्लिकेशन सारखंच थोडंसं. तर त्याच्यात आम्ही त्या पहिल्या बॅचच्या मुलांना विचारलं होतं की तुमच्या स्टोरीबद्दल थोडंसं टीम बिल्डिंगसाठी. तर एका मुलीने सांगितलं की मैंने 5 बार सुसाईड अटेम्प्ट किया है, 5 वेळा सुसाईडचं अटेम्प्ट केलंय. आणि मला तेव्हा एवढं वाईट वाटलं होतं, अजून आठवत आहे, तर मला वाटलं की बापरे किती बिचारी मुलगी आहे, की काय वेळ आली असेल ना तिच्यावरती, की तिला असं करायची वेळ आली. मग नंतर मी तिच्याशी अजून बोलले तिसऱ्या दिवशी, तर तिने सांगितलं की तिने कसं का केलं अटेम्प्ट. तर ते अगदी ऐकण्यासारखं आहे आणि आय ओपनिंग आहे सगळ्या पालकांसाठी, खूप शिकण्यासारखं आहे या गोष्टीत. तर तिने सांगितलं की मी माझ्या वडिलांबरोबर डायमंडच्या दुकानात गेले होते आणि मला एक डायमंड रिंग खूपच आवडली होती, इतकी छान होती, मला हवीच होती ती म्हणे, आणि नाही दिली म्हणे त्यांनी ती, मग तेव्हा पहिल्यांदा मी अटेम्प्ट केलं सुसाईड. दुसऱ्यांदा असं शॉर्ट सर्किट झालं होतं, घरातली एक बाहुली तिची होती, ती जळाली तेव्हा केलं. म्हणजे असे इतके क्षुल्लक कारण होते ना. आणि मग मी नंतर त्यांच्या आईवडिलांशी बोलले, तर जेव्हा तिचे वडील आलेत ना, तर मी मुद्दामून ॲज अ सायकोथेरपिस्ट आणि HOD आउट ऑफ कन्सर्न असं केलं. तिथे ती एकदा बेशुद्ध होऊन पडली होती, तर मला थोडं हे झालं की बापरे काय. तर तिच्या वडिलांशी बोलताना तिनी त्यांनी सांगितलं जे सगळ्या श्रोत्यांनी, सगळ्या पालकांनी खास करून ऐकावं आणि याच्यातनं शिकावं. तर त्या पालकांनी सांगितलं की म्हणे, मॅडम मैंने ना इसको राजकुमारी जैसे रखा है, बोले कभी इसको ऐसने कोई चीज मांगी है और मैंने नहीं दी ऐसा कभी नहीं हुआ, बोले मांगने से पहले ही मैं दे देता था पर मांगने के बाद नहीं मिली ऐसा कभी नहीं हुआ है. म्हटलं तिथेच तुमचं चुकलं हो दादा, की तिला नाही म्हणायची, नाही ऐकायची तिला सवयच नाही तुम्ही ठेवली आहे लहानपणापासून, की तिला नाही सांगा तुम्ही, कारण तुम्ही शेवटी तिचे इंद्रियांना तुम्ही बलवान करत आहात आणि इंद्रियांना बलवान नकोय करायला. म्हणून आपल्याकडे जी गुरुकुल परंपरा होती की मुलांना तुम्ही 5-6 वर्षांपर्यंत प्रचंड प्रेम द्या, आणि ते प्रेम दिल्यानंतर पण मग मात्र गुरुकुल पद्धतीमध्ये, जिथे हे ब्रह्मचर्याचे 25 वर्षामध्ये ते फाउंडेशन इयर आहे एका मुलाचे आयुष्याचे, त्याच्यामुळे तो घडतो पुढचे सगळे 75 वर्ष, समजा 100 वर्ष पकडले तर, ते या ब्रह्मचर्यावरती अवलंबून आहे. तिथे त्याला कष्ट करू द्या, तिथे त्याला इंद्रियांना बलवान नका करू, तिथे बुद्धीला बलवान करा. पहाटे 4 वाजता उठू द्या त्याला, अभ्यास अभ्यास म्हणजे सगळे आपले पुरातन काळातल्या गोष्टी मुख्य वाचू द्या, आत्ताचाही अभ्यास करा तेही गरजेचं आहे, पण पुरातन काळातल्या ग्रंथांना निग्लेक्ट नका करू, आपल्याला देवानी ऋषी मुनींनी प्रचंड दिलेलं आहे. सो थोडा लांब उत्तर झाला आहे,
1: खरंच छान, खूपच छान, श्रोत्यांना पण खूप आवडलं असेल
0: अशी आशा करते मी.
1: पुन्हा परत भरपूर प्रश्न आहेत, पण आपण त्याच्यासाठी पुढच्या भागामध्ये भेटूया.
0: अगदी अगदी, खूप धन्यवाद,
1: खूप खूप धन्यवाद.
0: येस, खूप धन्यवाद, आणि श्रोत्यांचे प्रश्नांचेही खूप धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, आपण ऐकत होतो मंजुश्री राठी यांना, तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
4: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं बाई मी भोळी या चित्रपटामधलं। ऐकूया उषा मंगेशकर, कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत। संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, अखेर जमलं या चित्रपटामधलं गीत. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत आहे शंकरराव कुलकर्णी यांचं. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादर करत्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी साळराम यांचं राम राम पाहुणं या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे गायिका लता मंगेशकर यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
3: कॅनडा. हे गीत ऐकणार आहोत विनायक रहाटकर यांचं बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत उषा टिमोथी यांच्या आवाजात.

0: आहात स्वर्गीय स्मिता चंद्रकांत जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ, नाशिकचे अस्थिरोगतज्ञ डॉक्टर संजय धुर्जड आणि मुखकर्करोगतज्ञ डॉक्टर विशाल जाधव यांनी साधलेला संवाद. त्यांचा विषय आहे निरोगी जीवनाचा मूलमंत्र आणि मुखकर्करोग समजून घेणे काळाची गरज. याशिवाय अक्षरकाव्य समूह नेरूळ प्रस्तुत उत्सव शब्द सुरांचा ध्यास मराठीचा हा कार्यक्रम आणि कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन जरूर या आज संध्याकाळी 26 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: हे बघ अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
1: वडनेरे सराफ
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले, रेखा डावजेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

कदी बुढ़ी कदी वर कदी बुढ़ी।

0: त्यांचा गट आपले शेपूट धरून जाईल.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना.
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
4: काय ग, उमा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
5: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
4: ते कसं?
5: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
4: बर,
5: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
4: स्मार्ट प्लॅन.
5: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, पशुधन या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण जनावरांना प्रोटोझोन डिसीज पासून होणारे रोग त्याविषयी जे आपण आज चर्चा करूया. यामध्ये जे आपण शेतकऱ्यांना माहितच आहे आपल्याला की गोचिड आणि गोमाशा यापासून जनावरांना बरेचसे रोग होतात. यामध्ये जसे बॅबेसियासिस, गोचिड ताप, थायलोरेसिस, ॲनाप्लाझ्मासिस यासारखे जे रोग होतात सरासारखे हे आपल्याला माहितच आहे. पण यामध्ये जर आपण थोडंसं त्याबद्दल माहिती करून घेतली आणि त्यांची लक्षणं कसे असतात आणि वेळेवर उपचार केला तर आपले जनावर आपण या रोगापासून मुक्त करू शकतो आणि आपले जे आर्थिक नुकसान होते त्यांना आपण वाचवू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, बॅबेसियासिस हा जो रोग आहे जनावरांना, हा आजार बॅबेसिस नावाच्या अधिजीवामुळे होतो. या रोगाचे रोगजंतू गोचिडाच्या चावल्यामुळे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. संकरित जनावरांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असते. या आजारामुळे दूध उत्पादन व मांस उत्पादन घटते, तसेच आर्थिक नुकसानही जास्त प्रमाणात होते. शेतकरी बंधूंनो, या रोगामध्ये जर आपण लक्षणं जर बघितले तर जनावरांना अचानकपणे जवळपास नाही म्हणतात 105 ते 106 फॅरनहाइट ताप येतो. काफी रंगाची लघवी होते. जनावर खात नाही किंवा रवंथही करत नाही. जनावरात अशक्तपणा येऊन दूध उत्पादन घटते. श्वसन व हृदयाची स्पंदने वाढतात. रक्तक्षय मोठ्या प्रमाणात होतो. कधी कधी कावळ्याची लक्षणं दिसून येतात आणि त्यांची त्वचा पिवळसर दिसते. वेळेवर उपचार न केल्यास 10 ते 12 दिवसात जनावराचा मृत्यू होतो. शेतकरी बंधूंनो, निदानामध्ये आपल्याला असं करता येईल की शरीराची वाढलेले तापमान व काफीच्या रंगाची लघवी आणि कावीळ या लक्षणावरून रोगाचे निदान करता येते. उपचाराबद्दल सांगण्यात झालेच बरेचसे उपचार आहेत, परंतु जर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर आपण जर केलं तर बराचसा फायदा होऊ शकतो. प्रतिबंधक उपायामध्ये या रोगाच्या प्रतिबंधासाठी गोचिडांचा नायनाट करणे फार महत्वाचे आहे. गोचिडापासून संरक्षणासाठी जनावरात लिक्विड बुटॉक्स किंवा पेस्टोबन हे बाजारपेठेत मिळतात. मेडिकलच्या दुकानावरून आपल्याला घेऊन त्यांच्यावर लावता येईल. यामध्ये दुसरा रोग म्हणजे शेतकरी बंधूंनो थायलेरियासिस. थायलेरियासिस हा आजार संकरित गायींना व कालवडींना त्यांच्या अंगावरील गोचिडामुळे होतो. गोचिडाच्या अंगातील या आजाराने जीव रक्त शोषण करतात. गायीच्या रक्तातील तांबड्या पेशीत जातात व तिथेच वाढू लागतात आणि हा आजार निर्माण करतात. गायीच्या अंगावर सध्या आणि पूर्वीही गोचिडे नसतील तर अशा जनावरास हा आजार होत नाही. या आजारात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भयंकर होते. या आजारामुळे जनावर मृत्युमुखी पडतात किंवा रोगमुक्त होऊन उत्पादनक्षम राहत नाही. यामुळे दूध उत्पादक आर्थिकदृष्ट्या तोटा सहन करावा. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जर लक्षणे जर आपण जनावरांना बघितले तर जनावरांमध्ये जवळपास 105 ते 107 फॅरनहाइट ताप येतो. पायाजवळील लसिका ग्रंथीवर सूज येते. भुकेचे प्रमाण कमी होते व जनावर अशक्त होते. रोगाचे जीव रक्तात राहून तांबड्या पेशीवर हल्ला करतात. परिणामी रक्तक्षय होऊन रक्त पातळ होते. डोळ्याची त्वचा पांढरी अथवा पिवळसर दिसते. वेळेवर निदान झाले नाही तर कावीळ होते. लघवी लालसर किंवा पिवळसर होऊन माती खाण्याचा व चाटण्याचा प्रयत्न करते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने जनावरांना दुय्यम आजार होतात व जनावरे मरतात. शेतकरी बंधूंनो, रोगनिदान जर बघतो म्हटलं तर रोगनिदान करताना गोचिड आहेत का ते पाहावे. रक्त व लसिका ग्रंथीतील स्त्राव शक्य झाल्यास पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळेत तपासून घ्यावा. आधारित जनाज व रक्त लसिका ग्रंथीची तपासणी करावी. उपचारामध्ये सांगायचं झाल्या तर आपण पशुवैद्यकीय सल्ल्याच्या अनुसार उपचार करून घ्यावा. शेतकरी बंधूंनो, यामध्ये तिसरा रोग म्हणजे सरा. सरा आपल्याला माहितच आहे. सरामध्ये जनावर गोलगोल फिरून आणि खाली पडते. तर सरा हा रोग माशाद्वारे टॅबनेस माशी फैलवणारा व सर्व प्राण्यांमध्ये प्रामुख्याने म्हशीमध्ये आढळणारा आहे. हा रोग रक्तामध्ये वाढवणाऱ्या ट्रिपानोसोमा इवान्सस नावाच्या अधिजीवामुळे होतो. जास्त प्रमाणात पाऊस असणाऱ्या ठिकाणी, गोठ्याजवळ घाण पाण्याचे डबके असणाऱ्या ठिकाणी टॅबनेस नावाच्या हिरव्या माशा आढळतात व जनावरास चावतात. या माशा रोगाचा जंतूचा प्रसार होतो. यामध्ये आपण जर लक्षणे बघितले तर जनावरांना जवळपास 104 ते 105 फॅरनहाइट पर्यंत ताप येत असतो आणि चढउतार होत असतो. सुस्त होतात जनावरे. भूक मंदावते व दूध उत्पादन घटते. श्वास मध्ये वाढ होऊन नाकातून घाण व तोंडातून लाळ. वारंवार अपचन होऊन दूध उत्पादन घटते व प्रकृती खालवल्यासारखी जाणवते. जनावर गोल फिरतात. वेडसरपणाची लक्षणे दाखवतात व भिंतीस धडक घेतात किंवा जोरात आपडतात. अति तीव्र स्वरूपातील आजार असल्याने जनावरात तडकाफडकी मृत्यू होतो. यामध्ये जर निदान करण्यात येते. ज्या भागात पाऊस व टॅबनेस माशाचे प्रमाण जास्त आहे तिथे लगेच निदान होते. किंवा दुसरे असे आहे की रक्त कातपट्टीवर तयार करून प्रयोगशाळेत निदान करता येते. उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेतलेला बरा. यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणजे रोगाचा प्रचार करणाऱ्या माशाचा व त्यांच्या अंड्यांचा नायनाट करणे फार महत्वाचे असते. गोट्याभोवती पाण्याचे डबके अथवा घाण पाणी नसावे. असल्यास कीटकनाशकाचे तेल मिश्रित द्रावण फवारावे. रोगाची लागण सुरू असल्यास जनावरांना चरावयास सोडू नये. यामध्ये तिसरा आणि चौथा जो आजार आहे, चौथा आजार जो आहे तो म्हणजे अॅनोप्लाझ्मॉसिस. हा आजार संकरित जनावरांमध्ये तसेच शेळ्या व मेंढ्या यांना होणारा हा रोग असून अॅनाप्लाझ्मा मर्जिनल या रोगजंतूमुळे होतो. या रोगाचे जंतू रक्तामधील तांबड्या पेशीमध्ये वाढतात. रोगाचा प्रसार गोचीड टॅबनेस माशा व डासाच्या चावण्यामुळे होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे जनावरांमध्ये असे दिसतात की जवळपास त्यांना 105 ते 107 फॅरनहाइट ताप असतो. यामध्ये जनावरांची भूक मंदावते, दूध उत्पादन घटते, जनावरे रवण करीत नाहीत व वरच्यावर अशक्त होत जातात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय व नंतर कावीळची लक्षणे दाखवतात. यामध्ये जर निदान करण्यात झालं तर जनावराचे रक्त काचपट्टीवर तयार करावी व प्रयोगशाळेत पाठवून रोग निदान करावे. उपचार जास्त मात्रेमध्ये किंवा टेट्रासायक्लिनची इंजेक्शने 5 ते 7 दिवस लावल्यास रोग बरा होतो आणि पुढील उपचाराकरता डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावे.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कांचन गंगा या चित्रपटामधलं. पी सावळाराम यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: बरोबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा.
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत देवबाप्पा या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची, गायिका आशा भोसले आणि या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे ग. दि. माडगूळकर यांचं, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेवडकर यांची गीतरचना, संगीत दिला आहे राम कदम यांनी आणि गायिका सुलोचना चव्हाण.

पहिला ठिकाण नात्याचं सोळाव वरीत धोक्याचं ग सोळाव वरीत धोक्याचं

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आपण मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण करत असतो, की ज्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची चांगली माहिती मिळेल. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक काल 1078 अंशाने वाढला आणि तो 76,489 बंद झाला. त्याने एक वर्षाची वाढ दाखवली नाही, पण एक वर्षाची घट त्यांनी 6% दाखवली. आणि आमचं नेहमी या ठिकाणी वारंवार असं सांगणं असतं की निर्देशांकाचा अभ्यास केलाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर जर जास्त पैसा कमवण्याची ईर्ष्या असली आणि त्यासाठी जास्त जोखीम घेण्याची मानसिकता असली, तर मग गुंतवणूकदारांनी क्षेत्रीय निर्देशांक या निर्देशांकाचा विचार करायला हवा. आणि म्हणून यावेळेस मुंबई शेअर बाजारांनी जो मेटल इंडेक्स निर्माण केलेला आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याची इच्छा आहे. अर्थात हे विश्लेषण तांत्रिकदृष्ट्या जास्त किचकट होऊ नये म्हणून सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण तरी सुद्धा विषय अवघड असल्यामुळे काही ठिकाणी क्लिष्ट भाषाही वापरावीच लागणार आहे. काल मुंबई शेअर बाजाराचा BSE मेटल इंडेक्स 43,583 बंद झाला आणि या निर्देशांकाने एक वर्षाची वाढ 41% दाखवली. मग मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक एक वर्षाची वाढ दाखवत नाही, एक वर्षाची घट दाखवतोय 6%. 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक हा 3% घट दाखवतोय. अगदी आपण ह्या 2 निर्देशांकाच्या ऐवजी मोठा निर्देशांक विचारात घेतला BSE 500 तरी तो सुद्धा एक वर्षाची वाढ ही फक्त 0.1 इतकी मामूली दाखवतोय. अशा वेळेस वर्षभरात ज्यावेळेस या BSE मेटल या निर्देशांकाने गुंतवणूकदारांना 40.7% भांडवल वृद्धी दिली म्हणून त्याविषयी थोडक्यात सांगण्याची आवश्यकता आहे. अर्थातच ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी ज्या गुंतवणूकदारांनी मागच्या वर्षी आउट ऑफ वे जाऊन मेटल सेक्टर्समधले या निर्देशांकामध्ये जे शेअर्स आहेत त्या शेअर्सचा गुंतवणुकीसाठी विचार केला त्यांना ही भांडवल वृद्धी मिळालेली आहे. कारण बऱ्याचशा निर्देशांकाशी संबंधित जरी आपल्याकडे निर्देशांक फंड असले तरी अजूनपर्यंत आपल्याकडे मेटल इंडेक्स फंड असा फंड किंवा अजूनपर्यंत तरी कुठल्याही म्युच्युअल फंडाने आणलेला नाही. त्यामुळे आपल्याला इंडेक्स फंडाच्या ऐवजी इंडेक्समधल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा विचार करावा लागेल. आणि ह्या इंडेक्समध्ये 12 कंपन्या आहेत आणि ह्या 12 कंपन्या कुठल्या, तर त्यातली नावं जर सांगायची झाली तर अडानी एंटरप्राईज, अपोलो ट्यूब्स, हिंडाल्को, अशा प्रकारे जिंदल स्टेनलेस स्टील, JSW स्टील, लॉइड नाल्को, NMDC, सेल, टाटा स्टील, ह्या कंपन्यांचा उल्लेख करावा लागेल. आता यातल्या प्रत्येक कंपनीबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती उपलब्ध आहे, पण तरीसुद्धा काही कंपन्यांच्या बाबत गुंतवणूकदारांपर्यंत माहिती पोहोचवणं आवश्यक आहे. हा जो AP अपोलो ट्यूब्स आहेत, ही कंपनी ऑटोमोबाईल वाहनासाठी लागणाऱ्या ट्यूब्स स्टीलच्या ते बनवते, आणि त्यामुळे ही या क्षेत्रातली एक चांगली कंपनी आहे. हिंडाल्को ॲल्युमिनियमचं उत्पादन करणारी वर्षानुवर्ष बिर्ला उद्योग समूहाची अत्यंत जुनी कंपनी आहे, आणि मेटल स्टॉक म्हणजे कमॉडिटी किंवा धातू याचा विचार करता या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावरती चढ उतार होतात, कारण या कंपन्या ज्या प्रकारचं उत्पादन करतात त्या उत्पादनाला खूप मोठ्या प्रमाणावरती चढ उतारांना सामोरं जावं लागतं. याचा साधा सोपा अर्थ असा की जर अर्थव्यवस्था चांगली असली तर पोलादाची मागणी वाढते, आणि पोलादाची मागणी वाढली म्हणून स्टील ऑथॉरिटी टाटा स्टील ह्या कंपन्या चांगल्या प्रकारे काम करू शकतात, चांगल्या प्रकारे त्यांच्या शेअरमध्ये भांडवल वृद्धी होते. मग जर वर्षानुवर्ष शेअर सांभाळलेला असला तर काय होऊ शकतं हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं पाहिजे. टाटा स्टील या कंपनीच्या बाबत अगदी जर खूप जुना जर संदर्भ द्यायचा तर ह्या टाटा स्टीलच्या बाबतीत दोन प्रकार शेअर्समधले होते, एक टाटा डिफर्ड आणि टाटा ऑर्डिनरी. आणि टाटा डिफर हा ज्यावेळेस बाजारामध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक नव्हता त्यावेळेस हा टाटा डिफर्ड शेअर निर्देशांकाचं काम करायचा बाजारात, म्हणजे बाजारात प्रवेश करणारा सटोड्या असेल गुंतवणूकदार असेल तो पाऊल टाकल्या टाकल्या डिफर्डचा भाव विचारायचा, आणि मग डिफर्डचा भाव विचारल्यानंतर मग त्याला बाजार समजायचा. आता टाटा डिफर्डबद्दल काय एवढं बाजारात उत्सुकता होती तर ह्या कंपनीचं व्यवस्थापन आणि हे शेअर्स हे प्रवर्तकांकडे जास्त होते, आणि ह्या टाटा डिफर्डला जास्त लाभांश वाटप केलं जायचं, आणि म्हणून या शेअरबद्दल बाजारामध्ये वर्षानुवर्ष खूप मोठी उलाढाल खूप प्रकारचं मोठं उत्सुकता अशी या शेअरबद्दल असायची. मग टाटा डिफर्ड हा शेअर रद्द करायचं व्यवस्थापनाने ठरवलं, आणि त्यानंतर मग टाटा स्टीलने टाटा ऑर्डिनरीने टाटा डिफर्डची जागा घेतली. हा टाटा डिफर्डचा शेअर त्याच्यानंतर टाटा ऑर्डिनरी जोपर्यंत पोलादाच्या किमतीवरती नियंत्रण होतं तोपर्यंत ह्या कंपनीच्या शेअर्सच्या बाबत फार मोठ्या प्रमाणात चढउतार व्हायचे, आणि वर्षानुवर्ष टाटा उद्योग समूह सरकारकडे ही मागणी करत होता की देशाला पोलाद उत्पन्नाची उत्पादन वाढण्याची अत्यंत आवश्यकता आहे, आणि जोपर्यंत तुम्ही यावरचं प्राईस कंट्रोल किंमत नियंत्रण काढत नाही तोपर्यंत पोलाद उद्योगाची वाढ होणार नाही. आणि ज्यावेळेस 1982 साली स्टीलवरचं किमतीचं नियंत्रण सरकारने काढलं आणि त्यानंतर टाटा स्टीलने मोठ्या प्रमाणावरती विस्तारीकरण योजना आखली, आणि हो आश्चर्याचा धक्का बसेल, त्यावेळेस गुंतवणूकदारांना 300 रुपयाचे कर्ज रोखे हे कंपनीने विकले होते, त्यामध्ये 200 रुपयाचा भाग अपरिवर्तनीय होता आणि 100 रुपयाचा शेअर 100 रुपयाला म्हणजे दर्शनी किमतीला गुंतवणूकदारांना मिळाला होता. हा दर्शनी किमतीला शेअर ज्यांनी घेतला त्यांना भविष्यात चांगल्या प्रकारे पैसा मिळाला हे सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. आणि जो 100 रुपयाचा शेअर 100 रुपयाला मिळाला त्या शेअरची विभागणी झाली, त्यामध्ये बोनस शेअरचं वाटप झालं, आणि टाटा स्टीलचा हा शेअर आज 1 रुपया दर्शनी किमतीला बाजारात आहे, आणि त्याची बाजारातली किंमत ही 210 रुपये आहे, आणि टाटा स्टील ही टाटा उद्योग समूहातली कंपनी ही ज्या कंपनीचं बाजार मूल्यांकन 2,62,402 कोटी रुपये आहे. हे जेव्हा आम्ही या ठिकाणी सांगतो त्यावेळेस एखादा उद्योग जर वाढायचं असेल तर त्यावरचं किमतीचं नियंत्रण हे काढून टाकलं पाहिजे. पेट्रोलचे भाव अवास्तव वाढलेले आहे, त्याबद्दल प्रचंड नाराजीचं वातावरण आहे. पण तरीसुद्धा जर सरकारने पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअर्समधून बाहेर पडायचं ठरवलं आणि ह्या पेट्रोलियम कंपन्यांना त्यांच्या किमती नियंत्रण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, तर आपापसातल्या स्पर्धेमुळे या कंपन्या आणखी जास्त चांगली प्रगती करू शकतील. परंतु तसं होण्याची शक्यता नाही असं सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं वाटतं. पोलाद उद्योगातला दुसरा महत्त्वाचा शेअर जो सरकारच्या मालकीचा आहे त्या कंपनीचं नाव आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. 10 रुपयाचा शेअर हा बाजारात आज 198 रुपयाला आहे. आणि सरकारने जेव्हा आपल्याकडचे स्टील ऑथॉरिटीचे शेअर्स विकले आणि त्यानंतर बाजारामध्ये या शेअरची नोंदणी झाल्यानंतर त्यावेळेस पोलादची बाजारपेठ खराब होती म्हणून गुंतवणूकदारांनी 10 रुपयाचा स्टील ऑथॉरिटीचा शेअर फक्त 5 रुपयाला 1981 साली विकत घेतलेला आहे. परंतु त्यानंतर कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे बदल झाले आणि आज 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 198 रुपयाला उपलब्ध आहे. मेटल सेक्टर जेव्हा 1 वर्षाची वाढ 40% देतं तर बाजारामध्ये पैसे कशा प्रकारे पैसे कमवता येतात असा प्रश्न एका श्रोत्याने विचारला आणि म्हणून त्यासाठी सगळं हे सांगणं आवश्यक झालं की जर वेगवेगळ्या क्षेत्रीय निर्देशांकाचा अभ्यास चांगला ठेवला, त्या निर्देशांकात किती कंपन्या आहेत, त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कशी चढउतार होती आहे, प्रत्येक कंपनी विस्तारीकरण योजना आखते का, कशाप्रकारे त्या कंपनीचं उत्पादन वाढलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी गुंतवणूक सल्लागार त्याच्याकडे आकडेवारी ठेवत असतो, त्याचा अभ्यास करत असतो आणि त्यावरून गुंतवणूकदारांना गुंतवणूक मार्गदर्शन करता येतं. आणि म्हणून गुंतवणूकदारांनी रेडिओच्या श्रोत्यांनी दर मंगळवारी न चुकता 12:30 हे प्रक्षेपण ऐकावं अशी आमची विनंती आहे त्यांना. आणि जसं मागच्या आठवड्यात एका श्रोत्याने प्रश्न विचारला म्हणून हे मेटल सेक्टर याबद्दल सांगता आलं, तसंच सर्वांचा फायदा व्हावा यासाठी जर काही प्रश्न आले तर त्या प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र प्रश्न हे सर्वांच्यासाठी उपयोगाचे असावे, वैयक्तिकरित्या प्रश्न विचारू नयेत या असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर या चित्रपटामधलं. शाहू मोडक यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम आठवले यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे केशवराव घोळे यांनी.

0: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
3: ते कसं?
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
3: बर,
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
3: स्मार्ट प्लॅन.
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
5: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत आहे भाऊबीज या चित्रपटामधलं. संगीतकार वसंतकुमार मोहिते.

कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. हे गीत आहे अपराध या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीताने सजवलं आहे एन दत्ता यांनी.

0: नमस्कार, मी अभेद शौनक अभिषेकी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे सुधीर मोघे यांची, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, मराठी भाषेचं कोड कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। प्रमाण बोली खेड्यावरची शिवराळ, पण माझी ही माय मराठी, माझ्या भाषेचं कौतुक करताना कवीची वाणी थकत नाही। अशा या मराठमोळ्या भाषेच्या शब्दांचा साज शृंगार चढवून तिचं सौंदर्य खुलवणारा एक कवी म्हणजे शांताराम नांदगावकर, मराठी चित्रपटातलं हे एक प्रसिद्ध नाव। आजच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांचीच सुरेल गाणी।

मूळचे कोकणातले असलेले कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली गाणी ऐकत आहोत आजच्या दिल्ली पुकारा या कार्यक्रमामध्ये. मी आहे प्रांजली तुमच्या सोबत. तुम्ही ट्यून केला आहे 90.8. मित्रांनो, शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे कोळी गीत मनाला भिडतं. श्यामा चित्तार आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे कोळी गीत लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी आणि संगीत होतं प्रदीप विलास यांचं. नांदगावकरांची पहिली कविता त्यांनी 10वीत असताना लिहिली. लहानपणी देवासमोर दिवा लावून अभ्यासाला सुरुवात करत या ज्योतीबद्दल त्यांना आकर्षण वाटत असे. तेव्हा त्यांच्या घरी रेडिओवर जी हिंदी गीते लागत त्यातील एक ओळ त्यांना आवडत असे, ती म्हणजे क्षमा जले परवाने आए. मग याच ज्योतीवरून त्यांना ओळी सुचल्या, का उगा पतंगा जळसी, आणि ती त्यांची झाली पहिली कविता.

अत्यंत सुरेल आणि मराठीमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेलं हे गाणं गायलं होतं आशा भोसले यांनी, संगीतकार होते अनिल अरुण आणि लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी, ज्यांच्याबद्दल बोलत आहोत आजच्या दिलने पुकारा या कार्यक्रमामध्ये. खरोखरच हे गीत म्हणजे मराठीतलं मैलाचा दगड ठरलेलं आहे. उडती चाल असलेलं हे गीत श्रोत्यांना इतकं भावतं की त्या गीताचे रिमिक्सही आज होत आहेत. अशा अनेक अल्लड प्रेमगीतांना जन्म देणाऱ्या नांदगावकरांचं बालपण अतिशय हलाखीचं गेलं. भावसंगीताची साथ लाभल्याने त्यांना एक मार्ग मिळाला. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई हे गाणं त्यांनी एका कार्यक्रमात ऐकलं आणि आपणही काहीतरी लिहावं असं त्यांना मनातून वाटू लागलं, सुचू लागलं. संगीतकार दशरथ पुजारी यांनी हे लिखाण पाहिल्यावर पहिलं गीत ध्वनिमुद्रित झालं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गदिमांनी त्यांच्या रचनांचं कौतुक केलं आणि संधी मिळत गेली.

अजित कडकडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. दिलीप कोरा या कार्यक्रमात मित्रांनो लिहिलं होतं. शांताराम नांदगावकर यांनी संगीत दिलं होतं. अशोक पत्की यांनी हे कर्णमधुर गीत खरोखरच मनाला भिजवून जातं. भावगीतांबरोबर अनेक प्रेमगीते, सहज सुंदर असलेली बालगीते, भक्तिरसपूर्ण गीतं मराठीमध्ये लिहून नांदगावकरांनी मराठी मातीवर एक ठसा उमटवला. अतिशय कमी वेळात गीतरचना करणारे गीतकार म्हणून त्यांची ख्याती होती. अनेक चित्रपटांबरोबर आकाशवाणी करता त्यांनी संगीतिका लिहिल्या, दूरदर्शनसाठी गीतमाल्या लिहिल्या. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन कार्यावरील रचना एकवीरा देवी, साईबाबा, बुद्ध यांच्यावर आधारित श्रद्धा केंद्रित रचनाही त्यांनी लिहिल्या.

भूपेंद्र यांनी गायलेलं एक सुरेख गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी, गीतकार होते शांताराम नांदगावकर. मित्रांनो, नांदगावकरांची रेडिओ गीते ऐकत आपली पिढी मोठी झाली. मनामनांना रिझवणारी, भावनांच्या ओलाव्याने भिजवणारी अशी ही आठवणीतली गाणी ऐकत राहूया आणि परत भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
2: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
2: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
2: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
2: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300010876 आणि कल्पेश आचट 8300016406. या
3: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात विठ्ठलभाई पटेल यांचं नितीन मुकेश यांच्या आवाजात. हे गीत आहे दर्यादिल या चित्रपटामधलं. संगीतकार राजेश रोशन.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: या चित्रपटामधली साहिल लुधियानवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत। स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल।

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: संगीतकार अन्नू मलिक आणि कुमार सानू यांच्या स्वरामध्ये मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे अकेले हम अकेले तुम.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आशा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचे गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काणे उदित नारायण यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकणार आहोत दरार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे अंदू मलिक यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज। अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित अजिंक्य मी या पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास मुलांसाठी आणि पालकांसाठी। आजचा भाग 16 हा आनंद मी हिरावला होता। मयूरला पैसे नसल्यामुळे पिकनिकला येता आलं नाही, त्याचं नॅशनल पार्क बघण्याचं राहून गेलं। एका छान अनुभवाला तो मुकला होता। यादीत मयूरचं नाव नाही हे पाहून मी त्याला जवळ बोलावला नाही। मयूर स्वतःहून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमामध्ये मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता। शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो, खरं आहे ते। मुलाने सुचवलेलं नाव, आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरलाच मिळायला हवी, आता यात मला अजिबात शंका उठली नाही। त्याची गरिबी बघायला त्याच्या घरीही जाण्याचं काही कारण नव्हतं। मुलांनी एकमुखानं सुचवलेलं नाव आणि मयूरचं सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव कळवून टाकलं। मयूर जाधव, 7A अनुक्रमांक 42। डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, सर अहो खात्री केलीत ना तुम्ही, कारण रक्कम थोडी थोडकी नाही आहे, या विद्यार्थ्यांची वर्षाची फी आहे बरं का, त्यांचे शालेय साहित्य, गणवेश या सर्व रकमेत सामावणार आहेत। मुख्याध्यापकांना मोठ्या आत्मविश्वासानं मी म्हटलं, सर तुम्ही काळजीच करू नका, वर्गातला सगळ्यात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर मयूर जाधवच आहे। एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो। मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याच्या आर्थिकदृष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक शिक्षण याची कल्पनाचित्रे रंगवताना दिवस केव्हा संपला हे मला कळलंही नाही। दुसऱ्या दिवशी शाळेत लवकर गेलो। देखण्या अक्षराच्या कदमतरांनी मोठ्या दिमाखानं फळा सजवला होता, त्यावर गरीब विद्यार्थी असूनही आदर्श असं म्हणून मयूरचं नाव लिहिलं होतं। शाळा भरली, मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो। इतक्यात अध्यापक खोलीच्या दाराशी मयूर येऊन उभा राहिला। त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता, राग आवरावा तसा काहीसा करारी चेहरा त्याचा दिसत होता। सर रागावू नका, पण आधी त्या फळ्यावरचं माझं नाव पुसून टाका। अरे काय बोलतोस तू, तुला समजतं का, चुकतीच असेन मी सर, वाटेल ती शिक्षा करा मला, पण माझं नाव तेवढं फळ्यावरून पुसून टाका। त्याच्या आवडलेल्या मुठी, घशातला आवंडा, डोळ्यातलं पाणी मला कशाचाच अर्थ लागेल। मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत होतो तो असा, सर मला मदत कशासाठी, गरीब म्हणून, अहो सर मी तर श्रीमंत आहे। त्याची रफू केलेली कॉलर माझ्या नजरेतून सुटली नाही। येतानाच त्याने अनुमानी पाय मी पाहिले होते। शाळेच्या 14 माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचायत माझी प्रथमच झाली होती। अरे पण सर विश्वास ठेवा, अहो मी श्रीमंत आहे, कदाचित सर्वात श्रीमंत असेन मी। सर मी गरीब आहे हे कुणी ठरवलं हो, मी चुकतोय बोलताना, कळतंय मला सर, ते नाव तसंच राहिलं तर मी आजारी पडेन। अचानक तो उठला आणि त्याने माझे पाय धरले। त्याला उठवत मी म्हणालो, ठीक आहे तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस, पण तू श्रीमंत आहेस हे कसं काय। सर माझ्या अभ्यासाचे वया बघा, कुठल्याही विषयाच्या त्या अपूर्ण नाहीत, पुस्तक मी सेकंड हँड वापरतो खरंय सर, पण मजकूर तोच असतो ना, मनात काय उतरवतो ते महत्वाचं नाही का सर। सर माझे 25 मार्क्स बघा, नेहमी पहिल्यापासून मी 3 असतो सर, आणि सर गेल्या वर्षी स्पोर्टपासून निबंधापर्यंत सगळी बक्षिसं मलाच मिळालीत ना सर। सर सांगा ना मी गरीब कसा, मयूर मलाच विचारत होता। मी कोण्यामध्ये पडलो, काय बोलावं हे मला सुचेना। मित्रांनो, मी श्रीमंत आहे या कथेचा उर्वरित भाग
पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

ऐकूया बेरहम या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
3: कॅनडा। आझाद देश के गुलाम या चित्रपटामधलं गीत। ही गीतरचना आहे समीर आणि अंजान यांची। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात शब्बीर कुमार आणि अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कामयाब या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गायक कलाकार आशा भोसले आणि किशोर कुमार. संगीतकार बप्पी लहरी.

0: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
3: दिल से या चित्रपटामधलं उदित नारायण आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं.

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट आहे.
3: अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
4: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
5: वडनेरे सराफ,
6: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
5: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून अनेक माहितीपूर्ण उपक्रम कुठे कुठे सुरू आहेत याची माहिती आपण कायमच जाणून घेत असतो. आणि त्याच अनुषंगानं गेल्या काही महिन्यांपासून आपल्या रेडिओ चॅनलवरून फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन अर्थातच फ्लोआचा एक विशेष कार्यक्रम आणि मुलाखतींची ही मालिका सुरू आहे, ज्या योगे आपण जाणून घेत आहोत जर्मन आणि फ्रेंच लँग्वेजचं ऑनलाईन ऍप्लिकेशन शाळांमधनं सध्या सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये फॉरेन लँग्वेज शिकणारे आणि शिकलेली लोक अशांच्या काही मुलाखती आपण या कार्यक्रमातून उलगडत आहोत. त्याच अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये हडपसर रामटेकडी इथून जोडल्या गेलेल्या आहेत मेहजबीन इरफान खान, लेडी जुबेदा कुरेशी इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या डायरेक्टर. आणि त्यांच्याशीच आज आपण संवाद साधणार आहोत. फ्लोआचा आणि त्यांचा संपर्क कसा आला, त्यांची शाळा कशी आहे, कशा पद्धतीनं शाळेचं काम सुरू आहे, एकंदर शाळेत फ्लोआची टीम आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काय बदल झाले हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेऊया. मॅडम, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
7: थँक्यू मॅम, थँक्यू.
0: मॅडम, मला सुरुवातीचा प्रश्न असा विचारायचा आहे की फ्लोआबद्दल तर आपण बोलणार आहोतच, पण तुमची शाळा कुठे आहे आणि त्या शाळेबद्दल आपण काय सांगाल? किती वर्षापासून शाळा सुरू आहे, शाळेमध्ये काय काय उपक्रम सुरू आहेत आणि डायरेक्टर या नात्याने शाळेबद्दल आपण काय जास्त चांगलं सांगू शकता?
7: येस मॅम, आमची शाळा 1992 मध्ये एस्टॅब्लिश झाली होती आणि अप्रॉक्सिमेटली आता 33-34 इयर्स झाले आमची शाळेला, म्हणजे आमची शाळा सुरू आहे. आणि आमची शाळा जी आहे ती रामटेकडी झोपडपट्टीमध्ये आहे, स्लम एरियामध्ये आहे. आणि मेन उद्दिष्ट आमच्या फाउंडरचं हे होतं, प्रोफेसर WR खान हे आमचे फाउंडर होते, तर त्यांचं मेन उद्दिष्ट हे होतं की जे स्लम एरियाचे मुलं आहेत त्यांना प्रॉपर आणि प्रॉपर एज्युकेशन द्यावं.
0: बर,
7: म्हणून त्यांनी ही शाळा इथं रामटेकडी स्लम एरियामध्ये ओपन केली होती 1992 मध्ये. आणि मग जेव्हा आमची शाळा सुरू झाली मॅडम, फक्त आमच्याकडे 20 मुलं होती.
0: बर,
7: आणि आज आमच्या शाळेत अप्रॉक्सिमेटली 750 मुलं आहे, म्हणजे 750 मुलं इंग्लिश मीडियम मध्ये आहे जे एज्युकेशन घेतात आमच्याकडून.
0: ओके,
7: आणि आमची शाळा जी आहे ती नर्सरी ते 10वी पर्यंत आहे. आणि वेगवेगळे ऍक्टिव्हिटी आम्ही मुलांना देतो, दरवर्षी न्यू ऍक्टिव्हिटीज आम्ही इंट्रोड्यूस करतो. फ्लोआ जे आहे ते एक म्हणजे खूपच नवीन होतं फ्रेंच लँग्वेज इंट्रोड्यूस करण्यासाठी. आणि आता तुम्ही बघतात अकॉर्डिंग टू NEP म्हणजे कोणती तरी एक परदेशी लँग्वेज मुलांना शिकलेली पाहिजे असं त्यांचं उद्दिष्ट आहे.
0: बरोबर,
7: अकॉर्डिंग टू NEP. तर 2003 मध्ये आम्ही फ्लोआ ला जॉईन करून आम्ही ते फ्रेंच लँग्वेज इंट्रोड्यूस केली आणि फर्स्ट लेवल सुरू केला. मग त्याचा आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला जेव्हा आम्ही मुलांना फर्स्ट लेवलला बसवलं. मग 2024 मध्ये पण मुलं अपेअर केलं त्यांनी, मग सेकंड लेवलला आम्ही मुलांना बसवलं. सेकंड लेवलचे मुलांनी पण खूप चांगला त्यांचा रिस्पॉन्स होता आणि मग थर्ड लेवलला पण आम्ही मुलांना बसवलं आहे. तर आमचे मुलं म्हणजे खूप चांगलं करतात फ्रेंच लँग्वेज मध्ये. आणि मला असं वाटतं की फ्रेंच इज अ लँग्वेज स्पोकन थ्रू आउट द वर्ल्ड, राईट? तर जर का आमच्या शाळेत पुढच्या आयुष्यात जर का एखादा मुलगा पण परदेशी गावी गेला आणि त्याला फ्रेंच आली, म्हणजे त्याला स्पीकिंग यायला लागलं, तर ते म्हणजे माझा एक खूप मोठं अचीवमेंट असणार ते माझ्यासाठी. आणि आमचे मुलं आता जे आहे आम्ही बघतो शाळेत पण, म्हणजे माझी स्वतः शाळेतली टीचर आहे ती पण एक एक लेवल ती पण एक्झाम देते, ती पास होते आणि ती मुलांना शिकवते आता.
0: अरे वा,
7: तर मुलं पण आहे जे आता पर्सनली पण फ्रेंच लँग्वेज आता थोडं बहुत इंट्रोडक्शन वगैरे ते पण करायला सुरुवात केली मुलांनी आता. आणि आता माझं एक मोटिव्ह आहे की आता या वर्षी आम्ही बघतोय की ऑफलाईन आम्हाला टीचर मिळाली फ्रेंच लँग्वेज साठी शिकवण्यासाठी, तर ते आम्ही ठेवणार आहे आणि मग मुलांना ते ऑफलाईन मध्ये ते शिकवणार बोलण्यासाठी कसं बोलायचं फ्रेंच.
0: अच्छा, खूपच छान. शाळेची सुरुवात 1992 पासून सुरू झालेली आहे, अवघ्या 20 विद्यार्थ्यांवरून आता 750 विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. मुळात जेव्हा शाळा सुरू झाली किंवा काय म्हणूया की अशा एरियामध्ये तुम्ही शाळा सुरू केली की जिथं बऱ्याच गोष्टींचे रिस्ट्रिक्शन असतील, बऱ्याच गोष्टी सहज सोप्या नसतील सुरू करण्यासाठी, जेव्हा तुम्ही या शाळेमध्ये एंट्री केली तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि विद्यार्थ्यांचा एक अप्रोच शाळेकडे कसा होता?
7: मॅम, 1992 मध्ये तर मी नव्हते, मी 2002 मध्ये स्कूल जॉईन केली. पण मला माहिती आहे की जेव्हा स्कूल स्टार्ट झाली होती तेव्हा आमच्या शाळेत ग्राउंड पण नव्हतं आणि सगळं माती होती. इथं रस्ता पण नव्हता म्हणजे यायला जायला, आणि खूप म्हणजे गटर आणि खूप घाण वगैरे असायची. पण आज या एवढ्या वर्षानंतर जेव्हा तुम्ही शाळेला व्हिजिट केली किंवा तुम्ही शाळेचे पिक्चर पण बघितले आमच्या वेबसाईटवर, तर तुम्हाला ते डिफरन्स दिसणार त्याच्यात. म्हणजे आता ग्राउंड पण आहे मुलांना खेळण्यासाठी, आता बिल्डिंग पण आमची 1+2+ अजून म्हणजे नाही का टोटल 2 फ्लोअर्स आम्ही बिल्टअप केली आहे. आणि आता आमचा फ्युचर प्लॅन्स आहे की ज्युनियर कॉलेज पण स्टार्ट करायचं आहे मुलांसाठी. आमच्याकडे मुलांना म्हणजे अपार्ट फ्रॉम फ्रेंच लँग्वेज आम्ही त्यांना अबॅकस शिकवतो. 1st to 10th मुलं मिलिटरी ट्रेनिंग शिकतात. मग मुलांना आम्ही कम्प्युटर लॅब मध्ये कम्प्युटर शिकतात, ते कोडिंग लँग्वेज शिकतात. मग रोबोटिक्स आहे, याच्या ऐवजी आम्ही स्किल कोर्सेस पण स्टार्ट केले आहे. अकॉर्डिंग टू न्यू एज्युकेशन पॉलिसी स्किल पाहिजे ना मुलांना, तर 3 वर्षापासून आम्ही स्किल कोर्सेस स्टार्ट केले आहेत. त्याच्यात मुलांना आम्ही बेसिक इलेक्ट्रिशियन कोर्स शिकवतो, नर्सिंग आहे, मग डिजिटल मार्केटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, आणि या वर्षापासून मोबाईल रिपेअरिंग पण सुरुवात केली आहे मुलांसाठी. तर हे कोर्स जे आहेत ते 8वी 9वी आणि 10वी या मुलांना आम्ही देतो बेसिक. तर काय होणार, 10वी नंतर जे मुलं एक स्पेशल त्यांनी जर का फील्ड घेतली आणि त्यांना पुढे जायचं असेल तर ह्याच्यात ते डिग्री पण करू शकतात किंवा डिप्लोमा करू शकतात.
0: बरोबर बरोबर, म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये तर प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा मुलांना तुम्ही देत आहात आणि एकंदरच सगळ्याच गोष्टींवरती तुमचा भर आहे. मला एक असं विचारायचंय की फ्लोआच्या टीमशी तुमचा संपर्क कधी झाला किंवा कशी ही माहिती तुम्हाला मिळाली की शाळेमध्ये आपण ह्या गोष्टी सुरू करू शकतो?
7: येस, शगुफ्ता मॅम जे आहे रोटरी क्लबचे तेव्हा प्रेसिडेंट होते, तर ते आमच्या शाळेत व्हिजिट करायचे, ते आमचे पेट्रन आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम फ्रेंच लँग्वेज आहे फ्लोआकडून, तर तुम्ही त्यांना म्हणजे संपर्क करून मी तुम्हाला शैलेश सरची म्हणजे कोऑर्डिनेट करून देते आणि तुम्ही ते सुरू करा. आणि मग शैलेश सर एकदा प्रोग्राम मध्ये आलते आणि मग त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिली की तुम्ही हे सुरू करा. आणि 2023 पासून आमच्या शाळेत फ्लोआचे फ्रेंच लँग्वेज आम्ही सुरुवात केली मॅडम.
0: बर, मग साधारणपणे किती विद्यार्थी या कोर्स साठी तयार झाले होते? फी नाममात्र होती, ती भरली आणि हा कोर्स जॉईन केला.
7: येस, टोटल फर्स्ट म्हणजे जेव्हा 2023 मध्ये सुरुवात केली होती तेव्हा 89 स्टुडंट्स रजिस्टर झाले होते मॅडम. मग डिसेंबर 2024 मध्ये 50 स्टुडंट्स होते. नंतर 2024 डिसेंबरला सेकंड लेवल पण आम्ही बसवलं होतं मुलांना.
0: बर,
7: तर त्यावेळेस 20 मुलं होती. मग परत 25 डिसेंबर मध्ये जे होते फर्स्ट लेवलला त्याच्यात अजून 30-35 स्टुडंट्स एनरोल झाले आणि या जुलै मध्ये सेकंड लेवलला 46 स्टुडंट्स रजिस्टर झाले होते मॅडम.
0: बरोबर,
7: आणि थर्ड लेवल जे आहे त्याच्यासाठी 3 मुलं रजिस्टर झाले कारण ते थोडा टफ आहे ना थर्ड लेवल.
0: बरोबर,
7: तर त्यासाठी 3 मुलं रजिस्टर झाले आणि आमच्या 2 मुलांना गोल्ड मेडल पण मिळाले नॅशनल लेवलला.
0: अरे वा अरे वा, क्या बात आहे. मला एक असं सांगा मॅडम की रोजचा अभ्यास आणि फ्लोआचे वर्ग तर हे साधारण टायमिंग कसं सांभाळलं जातं, हे ऑनलाईन क्लासेसची वेळ कशी असते आणि कशा पद्धतीने हे क्लासेस तुमच्या इथे होतात?
7: हा, तर मी स्पेशली त्यांना एक सब्जेक्ट म्हणजे एक लेक्चर दिला आहे फ्रेंच लँग्वेज साठी, तर त्यावेळेस मिस ऑफलाईन पण घेतात आमचे टीचर. आणि कम्प्युटर लॅब मध्ये जेव्हा ते फ्री असतं म्हणजे लॅब वेकंट असतं त्यावेळेस ते मुलांना घेऊन जातात. नाहीतर शनिवारी जे आहे ना मॅडम, आमची शाळा पहिले हाफ डे होत होती पण आम्ही काय केलं हे अदर ऍक्टिव्हिटी साठी आम्ही फुल डे केली आहे शाळा. तर शनिवारी म्हणजे सेकंड हाफ जे आहे 10:30 ते 12:30 यावेळेस आम्ही हे फ्रेंच क्लासेस किंवा जे स्किल कोर्सेस चालतात ते आम्ही त्यावेळेस घेतो आम्ही ते.
0: बर, जेव्हा मुलांनी फ्रेंच शिकण्याचा निर्णय घेतला तेव्हा अर्थातच दोन्ही गोष्टी सांभाळणं थोडंफार त्यांना अवघड जात असेल, शिवाय परकीय भाषा शिकणं त्याच्यामुळे आणखीन एक वेगळा लोड असेल. पण तरी पण मुलं कसं त्याच्यामध्ये काम करतायत, कशा पद्धतीने तो अभ्यास करतायत?
7: येस येस, मुलांना जेव्हा आम्ही सांगितलं होतं की फ्रेंच लँग्वेज आणि जर्मन लँग्वेज आहे, तर मी त्यांना त्यांचं इम्पॉर्टन्स पण दाखवलं होतं. म्हणजे सांगितलं होतं की फ्रेंच म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, जर्मन लँग्वेजचा पण इम्पॉर्टन्स आहे. पण मला म्हणजे पहिल्यापासून माझं होतं की फ्रेंच लँग्वेज मुलांना द्यायला पाहिजे, म्हणजे शिकायला पाहिजे. तर म्हणजे मुलं खूपच खुश झालती आणि जेव्हा पालकांना पण सांगितलं आम्ही, तर ते पण म्हटले मॅडम तुम्ही जे करणार ते आमच्या मुलाच्या फ्युचरसाठीच करणार आहे, तर आम्हाला काही हरकत नाही ह्याच्यात.
0: अच्छा,
7: तर 100% आम्हाला सपोर्ट मिळालाय पेरेंट पासून पण आणि मुलं तर आहे, कारण मुलांना काही पण नवी आम्ही ऍक्टिव्हिटी देतो ते खूप आनंदाने करतात. आणि नेहमी मी मुलांना आणि पालकांना पण तेच म्हणते की एक म्हण आहे जसं की आर स्कूल इज नॉट जस्ट अ बिल्डिंग, इट इज अ प्लेस वेअर होप्स आर नर्चर्ड अँड फ्युचर्स आर क्रिएटेड.
0: क्या बात आहे, खूप छान. नक्कीच, जेव्हा अशा दृष्टीने शाळेचा विचार करणारे शिक्षक असतील आणि शाळेची इमारत नसून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, आयक्यू बरोबर त्याचा इक्यू सुद्धा डेव्हलप झाला पाहिजे, अशा पद्धतीने काम करणारे जर शिक्षक असतील तर नक्कीच बाहेरून येऊन सुद्धा जी टीम फ्लोआच्या माध्यमातून तुमच्या शाळेत मुलांना शिकवते त्यांना सुद्धा तो एक शिक्षकांचा सपोर्ट आहे आणि त्या योगेच ते मुलांना खूप चांगलं शिकवू शकतात. मला एक सांगा की भाषा शिकणं हे प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते, हिंदी मराठी असेल उर्दू असेल, याच्यामध्ये परकीय भाषेचं महत्व तुमच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल?
7: परकीय भाषेचं महत्व जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की आता ते त्यांना कळणार नाही, ते आता फक्त जसं हिंदी इंग्लिश मराठी ते लँग्वेज शिकतात ते आता ते पण फ्रेंच तसं शिकतात ते आणि खूप इंटरेस्ट दाखवतात मुलं, कारण कॉन्व्हर्सेशन पण जेव्हा आम्ही सांगितलं त्यांना करायचं आहे तर ते म्हणजे खूप प्रिपेअर करून आलते मुलं की आज आम्हाला फ्रेंच लँग्वेजचं एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन करायचं आहे नाही का. पण मी त्यांना वेगळेपणाने ते सांगितलं होतं की 10वी पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आणि तुम्हाला कॉलेजमध्ये चांगलं स्कोप मिळालं आणि एखादा मुलगा किंवा मुलगी परदेशी किंवा इंटरनॅशनल कंट्रीमध्ये गेलं तर तेव्हा तुम्हाला याची जाणीव येणार. आणि मला सांगायचं होतं की माझा एक मुलगा आता तर माझे 10th पास होऊन खूपच म्हणजे खूप बॅचेस पास आउट झाले आहे आणि माझे स्टुडंट जे आहे ते कोणी डॉक्टर आहे म्हणजे चांगले चांगले पोस्टवर आहे. एक मुलगा जो आहे आमचा त्याला आम्ही स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली आणि तो लंडनला जाऊन त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि तो आज आता नेव्हीमध्ये तो कॅडेट ऑफिसर मधून सिलेक्ट झालाय. मॅडम
0: क्या बात आहे, खूप छान.
7: हा, शाळेत त्यांना ते तसं वाटतं की हो हे एक सब्जेक्टच आहे, पण नंतर त्यांना जेव्हा त्याची जाणीव येणार तेव्हा त्यांना कळणार की हा लँग्वेज आम्ही शाळेत शिकलो आणि आज आम्हाला त्याचा किती बेनिफिट झाला आहे.
0: अगदी खरंय. मला एक आणखीन प्रश्न असा विचारायचा की तुम्ही ह्या शाळेच्या डायरेक्टर आहात, आणखीन कशा पद्धतीने फ्लोआचा प्रसार तुम्ही करू शकता किंवा करताय की जेणेकरून सगळेच विद्यार्थी या प्रवाहात येतील, परकीय भाषेचं एक महत्व त्यांना समजेल आणि केवळ भारतातच नाही म्हणजे हा प्रयोग परदेशात सुद्धा जेव्हा त्यांना जायचं असेल तिथे तो यशस्वी होऊन ते उत्तम काम करू शकतील, तर तुम्ही याकडे कसं बघताय?
7: ऍक्च्युली आता जेव्हा 2 वर्षापासून फ्लोवा जे आहे फर्स्ट लेवलच्या मुलांना फ्रीमध्ये ते एनरोल करून घेतात मॅडम, स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. तर मी आता आमच्या शिक्षकांना पण सांगितलं आहे की आता या वर्षापासून दॅट इज फ्रॉम द नेक्स्ट अकॅडमिक इयर आम्ही मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे 10, 15 किंवा 20, 30 नाही पर पूर्ण म्हणजे पूर्ण क्लासला आम्ही ते फ्रेंच लँग्वेजसाठी म्हणजे मोटिवेट करणार आहोत आणि त्यांना ते कंपल्सरी सब्जेक्ट म्हणूनच मी इंट्रोड्यूस करणार आहे त्या.
0: अच्छा, बरोबर. एक शिक्षिका म्हणून आणि शाळेच्या डायरेक्टर म्हणून फ्लोआचा हा जो एक प्रवास आहे किंवा फ्लोआची जी टीमची ही शिकवण्याची पद्धत आहे ती कशी आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल?
7: येस मॅम, खूप चांगली आहे, कारण जेव्हा ते फ्रेंच लँग्वेज आम्ही फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केली होती तर मला पण म्हणजे थोडं असं वाटत होतं की मुलं करणार की नाही, आम्हाला त्यांचे फ्लोआ करून सपोर्ट मिळणार की नाही. पण आय शुड से जेव्हा पण मी शैलेश सरांना कॉल केला आहे आणि म्हणजे कोणतीही प्रकारची मदत मला पाहिजे होती नेहमी त्यांनी मला सपोर्ट केला आहे, त्यांची टीमनी पण आम्हाला नेहमी 100% सपोर्ट केला आहे. ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, जेव्हा पण आम्ही त्यांच्यासाठी रिक्वेस्ट पाठवली आहे की मॅम असं पाहिजे कसं आम्हाला अशी मदत पाहिजे, त्यांनी 100% आम्हाला सपोर्ट केला आहे.
0: नक्की नक्की, खूप छान. आणि तुम्हाला मी शुभेच्छा देते, इतक्या छान मोठ्या पदावरती तुम्ही कार्यरत आहात स्वतः आणि मुळात तुम्हाला सुद्धा शिकण्याची आवड आहे, शिकवण्याची आवड आहे. विद्यार्थ्यांनी केवळ एक सरधोपट शिक्षण न घेता किंवा जे रोजचं आयुष्यातलं रेग्युलर शिक्षण आहे ते न घेता वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थी शिकून कसे पुढे जाऊ शकतात, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग कसे शाळेत होऊ शकतात या दृष्टीने तुम्ही प्रयोग करत आहात. आणि निश्चितच असे शिक्षक जेव्हा दूरदृष्टी घेऊन वावरत असतात तेव्हा शाळेचा विकास तर होतोच, शिवाय मुलांना सुद्धा नवीन काहीतरी शिकण्याची एक ऊर्जा मिळत असते आणि मुलांना सुद्धा स्वतःला काहीतरी ते छान वाटत असतं. तुमच्याकडनं असेच प्रयोग उत्तमोत्तम घडत राहो आणि विद्यार्थ्यांचे आणि तुमचे बंध असे जुळत राहो. फ्लोवाच्या माध्यमातून आपला जो परिचय झाला, रेडिओ विश्वासशी तुमचा संपर्क झाला, त्याच्याबद्दलही मी आपल्या मनापासून खूप आभार मानते. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय अतिशय छान आहे. अशीच प्रगती तुमची तुमच्या शाळेची होत राहो हीच मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही आज रेडिओ विश्वासशी फ्लोवाच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, आपला हा छान संवाद झाला, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
7: येस, आणि मी पण तुम्हाला थँक्यू म्हणते कारण मला रेडिओ विश्वासनी ऑपॉर्च्युनिटी दिली बोलण्यासाठी. आणि फक्त एक म्हण म्हणून मी संपवणार. असं सगळ्यांना मी सांगते की शाळा फक्त अक्षरज्ञान नाही तर ते जगण्याची नवी दिशा देते. हम
0: अगदी खरे.
7: थँक्यू मॅम. थँक्यू.
0: थँक्यू सो मच.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया अबोध या चित्रपटामधलं गीत. हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर यांनी. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.
1: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला. मंडळी, आज मंगळवार दिनांक 26 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाले अंतर्गत आपण ऐकणार आहात स्वर्गीय स्मिता चंद्रकांत जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाशिकचे अस्थिरोगतज्ञ डॉक्टर संजय धुर्जड आणि मुखकर्करोगतज्ञ डॉक्टर विशाल जाधव यांनी साधलेला संवाद. त्यांचा विषय आहे निरोगी जीवनाचा मूलमंत्र आणि मुखकर्करोग समजून घेणे काळाची गरज. याशिवाय अक्षर काव्य समूह नेरूळ प्रस्तुत उत्सव शब्द सुरांचा ध्यास मराठीचा हा कार्यक्रम आणि कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन जरूर या आज संध्याकाळी 26 मे 2024 रोजी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2024 रोजी दररोज 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स प्रभू अपार्टमेंट दुर्गा कॅफे जवळ KBT सर्कल गंगापूर रोड नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 5252.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे भावना. या चित्रपटामधलं आशा भोसले आणि कविता पौडवाल यांनी गायलेलं कैफे आसमी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे मना, तुमचं स्वागत करते आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन. मंडळी, मागच्या भागात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण आरती प्रभू यांच्या गाण्याचा दुसरा भाग ऐकणार आहोत. करूया सुरुवात. कुडाळला असताना चिंत खानोलकरांनी एक 3 अंकी नाटक लिहिलं होतं, त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता, पण ते लिखित नाटक कुठेतरी गहाळ झालं. त्यानंतर खानोलकरांनी 1-0 बाजीराव हे नाटक लिहिलं. ते रंगायनने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केलं आणि प्रेक्षकांना ते खूप आवडलं. नाटकाच्या दिग्दर्शिका होत्या विजया मेहता. अजगर, अजब न्याय वर्तुळाचा, अभोगी, अवध्य, आपुले मरण, 1-0 बाजीराव, कालाय तस्मिन महा, कोंडुरा, गणुराय आणि चानी, चाफा आणि देवीची आई, जोगवा, त्रिशंकू, दिवे लागण, नक्षत्रांचे देणे, अशा अनेक पुस्तकांची नावं आपल्याला घेता येतील. त्याचंच ऐकूया एक गाणं, तू तेव्हा तशी, तू तेव्हा तशी.

1978 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना त्यांच्या नक्षत्रांचे देणे या काव्यसंग्रहासाठी मिळाला. आरती प्रभू यांच्या स्मृतिप्रित्यर्थही पुरस्कार दिले जातात. काही काळ त्यांनी आकाशवाणीत मंगेश पाडगावकर यांच्यासोबतही काम केलं. श्री पू भागवत, मंगेश पाडगावकर, मधुमंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर या दिग्गज मंडळींनी त्यांना नेहमीच प्रोत्साहनपर साथ केली. आरती प्रभूंच्या

1978 साली आलेला नक्षत्रांचे देणे या काव्य संग्रहाला अत्यंत प्रतिष्ठेचा असा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. परंतु हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभलं नाही. खानोलकर जरी जगण्यासाठी मुंबईत आले तरी त्यांचा खरा जीव घुटमळला तो कोकणातच. खानोलकरांच्या पायी कोकणाची लाल माती घट्ट चिकटून बसली होती. मुंबईत बसून त्यांच्या कानी येत होती ती गाज होती कोंढुऱ्याचीच. कोकणच्या निसर्गावर खानोलकरांनी भरभरून प्रेम केलं. ते म्हणतात, कोकणचा निसर्ग नुसताच देखणा नाही, कोकणचा निसर्ग नुसताच देखणा नाही, चांदण्या रात्री पाहिलं तर त्याची नदीकाठची झाडं माड घर वेगळीच दिसतात. पाखरासारखी गार पडून राहिलेली, स्वतः निसर्ग जेवढा देखणा आहे तेवढंच अंतरी रौद्र भीषण येतो आणि त्यावरचा माणूस भलताच तालेवार. कवी आरती प्रभू, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका आशा भोसले या त्रयींचं गाजलेलं भावगीत गेले द्यायचे राहून सतार आणि ग्रुप व्हायोलिन्स या प्रमुख वाद्यांचा आकर्षक भरणा ही या भावगीताच्या संगीत नियोजनामधील विशेष गोष्ट आहे. या शब्दांमध्ये हुरहुर आहे, व्याकुळ भाव आहे. ऐकूया गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांस.

गेस्ट हाऊस म्हणजे खानोलकरांची खानावळ. म्हणजे ही खानावळ खरे तर चालवत असे ती त्यांची आईच, पण खानोलकर फक्त त्या खानावळीच्या गल्ल्यावर बसत असत. पण खरं तर कवी वृत्तीच्या या माणसाला खानावळ चालवणे वगैरे फार जमलेच नाही. खानावळीचा धंदा डबघाईला येणे, त्यातच त्यांचा एक मुलगा औषध पाण्या वाचून दगावणे, हे सारेच त्यांच्या हळव्या मनाला व्यथित करून गेले नसेल तरच नवल. या अश्राप जीवाचा मृत्यू बघून त्यांच्या मनाच्या खोल तळातून अचानक ओळी स्फुरल्या. हसायचंय मला, हसायचंय मला कुठे आणि केव्हा, कसे आणि कुणापास. येथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास. अशा मनाच्या भावविभोर झालेल्या अवस्थेत मग कविता हाच त्यांच्या जगण्याचा एक आधार राहिला असल्यास नवल ते काय. अशा अवस्थेत मग मनातल्या व्यथा शब्दांच्या द्वारे कागदावर उमटत असतील. त्यांनीच एके ठिकाणी म्हटलंय ना, कथा व्यथेतील होता तर बोलक्या, कथा व्यथेतील होता तर बोलक्या, गातात अभंग होऊन साळुंक्या, स्वप्ने चंद्र गौर मिटता पापणी, स्वप्नी चंद्र गौर मिटता पापणी, मीच माझ्यातून जन्मते देखणे. त्यांनी लिहिलेल्या कोंडुरा, रात्र काळी, घागर काळी या कादंबऱ्या मराठीतील महत्वाच्या कादंबऱ्या मानल्या जातात. त्यांचे एक शून्य बाजीराव हे नाटक रंगायन या नामवंत संस्थेने रंगमंचावर आणले. त्यांचा दिवे लागणी हा काव्य संग्रह 1962 साली प्रकाशित झाला. चानी ही त्यांची कादंबरी तर इतकी लोकप्रिय झाली की व्ही शांताराम यांनी त्यावर आधारित त्याच नावाने एक चित्रपट काढला. ऐकूया त्यातलंच एक गीत, तो एक राजपुत्र.

सप्टेंबर 1959 मध्ये त्यांची आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक झाली आणि त्याच महिन्यात त्यांचा जोगवा हा पहिला कविता संग्रह पुस्तक रूपाने प्रकाशित झाला. भरे रक्त लाली कुठे दूर राणी, भरे रक्त लाली कुठे दूर राणी, इथे दिन मागे असा जोगवा, जपे चालणारा किनाऱ्यास पंगू, जपे चालणारा किनाऱ्यास पंगू, मणिबंध नाडी वरी पारवा. जोगवा मधल्या ह्या त्यांच्या चार ओळी. त्यानंतर 1960 मध्ये खानोलकर यांनी कलाशाखेच्या प्रथम वर्गासाठी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आकाशवाणीवरची नोकरी सांभाळत ते महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होते. त्याचवेळी त्यांनी राजा ढाले व वसंत गुर्जर यांच्यासारखे वर्गमित्र लाभले. राजा ढाले आणि त्यांचे मित्र शलाका नावाने हस्तलिखित काढत असत. या हस्तलिखितांच्या विशेषांकात खानोलकरांनी आपली कविता दिली होती. 26 एप्रिल 1976 रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे मुंबई KEM रुग्णालयात निधन झाले. पण मृत्यूशैवर असताना देखील त्यांची काव्य प्रतिभा जागृत होती. मृत्यूच्या आठवडाभर आधी त्यांनी रचलेल्या या ओळी. अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा, आणि सरावा प्रवास सारा. खूप सुंदर सुंदर गाण्यांनी कवितांनी आपलं आयुष्य समृद्ध करणारे आरती प्रभू. या कार्यक्रमातलं त्यांचं शेवटचं गीत ऐकूया.

0: आपण ऐकत होता कार्यक्रम माझ्या मातीचे गायन. मी आरजे मना आता तुमचा निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।
3: अजनबी तुम हो, अजनबी मेरी जिंदगी तुम हो।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने.
1: अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
2: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला। मंडळी, आज मंगळवार दिनांक 26 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण ऐकणार आहात स्वर्गीय स्मिता चंद्रकांत जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाशिकचे अस्थिरोगतज्ञ डॉक्टर संजय धुर्जड आणि मुखकर्करोगतज्ञ डॉक्टर विशाल जाधव यांनी साधलेला संवाद। त्यांचा विषय आहे निरोगी जीवनाचा मूलमंत्र आणि मुखकर्करोग समजून घेणे काळाची गरज। याशिवाय अक्षरकाव्य समूह नेरूळ प्रस्तुत उत्सव शब्दसुरांचा ध्यास मराठीचा हा कार्यक्रम आणि कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन जरूर या आज संध्याकाळी 26 मे 2026 रोजी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक। वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक। रसिको नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे। आणि मनाचा विषय निघाला आहे तेव्हा आपल्या खास मालिकेला आता आपण सुरुवात करणार आहोत। मागच्या काही भागांपासून रेडिओ विश्वासवरनं मन कनेक्ट ही एक छान मालिका आपण सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर पार्थ महाजन आणि त्यांच्याचकडनं काही भागांमधनं आपण मनाविषयी मनाच्या गुंत्यांविषयी जाणून घेत आहोत। मागच्या भागात अँग्झायटीबद्दल आपण जाणून घेतलं की हे नेमकं काय असतं, त्यालाच धरून आजच्या या भागात काही नवीन प्रश्नांना आपण सुरुवात करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात।
3: धन्यवाद।
2: सर, मागच्या भागात आपण अँग्झायटी म्हणजे काय याच्याबद्दल बोललो, त्याचे काय परिणाम होऊ शकतात याच्याबद्दल आपण बोललो, आता यालाच धरून आणखीन एक सध्या एक प्रचलित शब्द आहे तो म्हणजे माइंडफुलनेस, किंवा ह्या दोन वेगवेगळ्या विरुद्ध बाजू आहेत। तर माइंडफुलनेस नेमकं म्हणजे काय ते ब्रीफली आपण काय सांगू शकाल आणि त्याचा अँग्झायटीमध्ये काय संबंध आहे किंवा त्याचा काय उपयोग तिथे होऊ शकतो?
3: असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा की म्हणजे जशी 19व्या शतकात किंवा 20व्या शतकात अँटीबायोटिक्स होते आणि अँटीबायोटिक्सनी पूर्णपणे मेडिकल फील्डचे जे स्ट्रक्चर आहे किंवा जे फ्युचर आहे ते कम्प्लिटली चेंज केलं, तर माइंडफुलनेस इज गोइंग टू बिकम द न्यू ऑइल ऑर द न्यू अँटीबायोटिक्स दॅट आर कन्सिडर्ड। मी जर तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुमचा दिवसभरातला किंवा कोणाचाही दिवसभरातला मेजॉरिटी किती टक्के वेळ साधारण अनवॉन्टेड थॉट्स मध्ये जात असेल, म्हणजे जे मला नाही पाहिजे अशा टाईपचं, ज्याचा मला काही उपयोग नाहीये किंवा ज्यांचं मला काही कॉन्सिक्वेन्स नाही, असं किती टक्के वेळ जात असेल साधारण तुमचा अंदाज त्याच्यातला साधारण किती असेल?
2: म्हणजे बरोबर आहे, अचानक विचारांची गर्दी होते आणि म्हणजे काही कारण नसताना कुठलेही विचार येऊ शकतात।
3: बरोबर। तर साधारणत रिसर्चमध्ये सांगितलं की ह्युमन माइंडचा की ह्युमन ब्रेनचा 50% वेळ अनवॉन्टेड थॉट्स किंवा न पाहिजे असलेल्या थॉट्स मध्ये जात असतो। तर अशा सिच्युएशनमध्ये की आपल्याला हे अनवॉन्टेड विचार काय करतात, अनवॉन्टेड विचार बऱ्याच वेळा डिस्ट्रेस क्रिएट करतात, म्हणजे आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आपल्याला त्यांना त्रास होतो। तर ह्या अनवॉन्टेड विचारांना कमी करून जे रिअलिस्टिक थॉट्स आहेत, जे खरेखरचे विचारात आहेत, त्यांना आपल्याजवळ आणण्याचं आणि आपल्या मनात बसवण्याचं, खरेखरे थॉट्सला आणि अनवॉन्टेड विचार

0: ला थोडस बाजूला करण्याचं काम म्हणजे माइंडफुलनेस. म्हणजे मी आज या ठिकाणी आहे, आय एम ॲट दिस प्लेस टू बी कंटेंट विथ माय थॉट्स. म्हणजे माझ्या मनामध्ये जे विचार येत आहेत ते नॉर्मल आहेत, ते येत आहेत जात आहेत, पण हे विचार माझे आहेत. आणि इट इज बेसिकली मेकिंग युअर माइंड इन टू अ फुल प्लेस, दॅट इज कॉल्ड एज माइंडफुलनेस. आपलं मन जे आहे ना, मन म्हणजे एखाद्या ना एखाद्या नटखट लहान मुलासारखं आहे. म्हणजे एखादं तिसरी चौथीतलं लहान मुल असतं ना, ते त्याचं सारखं आपल्याला टेन्शन असतं बघा. किंवा आपण सायकॅट्री मध्ये कधीकधी मेन्शन करतो एडीएचडी चाइल्ड असतो एखादा, तर आपलं माइंड कॉन्स्टंटली शरीरावर इकडे तिकडे पळत असतं, कुठे काय तोडलंय, कुठे काय केलंय, कुठे कोणाला जाऊन मारलंय का, शाळेत मारामारी करून आलाय का, अभ्यास करतोय का, नाही करत आहे का. तर आपलं मन असंच आहे. तर त्या मनाला आपल्या पाशी आणणं आणि त्याला आपल्या बरोबर बसून चार शब्द बोलायला लावणं किंवा सोबत ठेवणं, याला आपण माइंडफुलनेस म्हणतो. आपलं काय होतं, बऱ्याच वेळा ह्युमन माइंडची काय टेंडन्सी की आयदर वी ड्वेल इन पास्ट ऑर वी ड्वेल इन फ्युचर. म्हणजे आपण आयदर जुन्या गोष्टींमध्ये हे करतो किंवा भविष्याच्या विचारामध्ये असतो. तर नॅचरल ह्युमन टेंडन्सी ही आहे की जेव्हा आपण पास्टचा विचार करतो, तर पास्टचा विचार करत असताना आपण निगेटिव्हच गोष्टींचा विचार करणार. म्हणजे आपण आयुष्यामध्ये हे करू शकलो असतो का, आपण डॉक्टर बनू शकलो असतो का, नसतो बनू शकतो, इंजिनियर झालो असतो का, दुसरं काय झालो असतो का, तर असा विचार आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळ येतो. तर अशा पर्स्पेक्टिव्हमध्ये आणि जेव्हा आपण फ्युचरचा विचार करतो, तेव्हा फ्युचरचा विचार करत असताना आपोआपच आपल्या मनामध्ये फिअर होतो की अरे हे कसं होईल, ते कसं होईल, असं कसं होईल, तसं कसं होईल. तर ह्या फ्युचर आणि पास्टच्या विचाराच्या दोघांनाही बाहेर काढून आपल्या पाशी आणणं किंवा प्रेझेंटचा विचार करणं हे माइंडफुलनेस आहे. एक खूप छान स्टोरी आहे. समजा आपण एक कुत्रा आणि माणूस जंगलात चालतात, समजा सुंदर नजारा आहे, समोर नदी आहे, नाले आहेत. कुत्रा त्याच्याकडे बघून खूप खुश आहे की इज व्हेरी हॅपी की आय हॅव कम आउट आणि सगळे नदी नाले आहेत आणि एवढं ब्युटिफुल सगळं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे. पण माणूस तिथे असताना पण घरातला विचार करतोय, अरे मी फॅन उघडा ठेवला का, अरे मी हे केलं का, असं करायला पाहिजे होतं का, पैसे द्यायचे राहिले, अजून काही करायला पाहिजे का. तर आपण त्या करंट सिच्युएशनला एन्जॉयच करू शकत नाही. तर त्या करंट सिच्युएशनला एन्जॉय करण्यासाठी आपल्याला माइंडफुलनेस ही गोष्ट आहे. तर बेसिकली इट इज बिकमिंग अ म्युट थर्ड पर्सन स्पेक्टेटर टू युअर सेल्फ. म्हणजे आपल्या मनाला आपण एक तिसरा व्यक्ती म्हणून बघणं म्हणजे माइंडफुलनेस. म्हणजे मी आज इथे बसलेलो आहे ना, तर मी ओके मला मला असा त्रास होतोय का, ठीक आहे. मला हे होतंय का, मला श्वास घ्यायला त्रास होतोय का, ठीक आहे. माझ्या मनामध्ये हा विचार आलाय का, ठीक आहे. तर आपल्याच थॉट्सला, आपल्याच माइंडला एक म्यूट थर्ड पर्सन स्पेक्टेटर म्हणून बनणं बघणं म्हणजे माइंडफुलनेस आहे. तर हे करताना माइंडफुलनेस जर तुम्ही रिसर्च ऍक्च्युअली जर बघितलं, तर माइंडफुलनेसचा रिसर्च बघितलं तर नॉट ओनली फॉर अँझायटी, नॉट ओनली फॉर एनी सायकोपॅथॉलॉजी, म्हणजे कुठलाही मानसिक आजार जरी सोडला तरी कुठल्याही प्रकारच्या डिस्ट्रेस मधनं माइंडफुलनेस मधनं आपण बाहेर निघू शकतो. कारण की या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला थांबवून आपल्या मनाला सगळं सारवून आपण आपल्यापाशी आणतो आणि खरे प्रॉब्लेम्स काय, खरे इश्यूज काय, ते आपल्याला कळायला लागतात. जसं आम्ही माइंडफुलनेसचं वर्कशॉप घेताना बऱ्याच वेळा आम्ही करतो, आम्ही सांगतो की सगळ्यांनी डोळे बंद करा, डोळे बंद करा. डोळे बंद केल्यानंतर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या, तुम्हाला आजूबाजूला आवाज येणाऱ्या पाच गोष्टींचं तुम्ही इमॅजिनेशन करा. म्हणजे काय होतं की तुम्ही समजा तुम्हाला चिमण्यांचा आवाज येतोय का, एसीचा आवाज येतोय का, तुम्हाला अजून कसला आवाज येतो, तर ह्या पाच गोष्टींचं तुम्ही इमॅजिनेशन करा. त्यानंतर म्हटलं पाच नंतर तुम्ही चार गोष्टी अशा इमॅजिन करा मनामध्ये की ज्या ज्या गोष्टी तुमच्या अंगाला शिवतायत. म्हणजे तुमचा शर्ट आहे का, तुमचं घड्याळ आहे का, तुमचा फोन आहे का, तुमचा पाय जो खाली टच होतोय तो आहे का, अशा चार गोष्टी. त्यानंतर तीन जे तुम्हाला स्मेल येत आहेत, म्हणजे काय काय स्मेल येतोय, एसीचा स्मेल येतोय का, काही जेवायला आणण्याचा स्मेल येतोय का, चहाचा वास येतोय का, तीन तशा गोष्टी. त्याच्यानंतर दोन तुमच्या जे जिभेवर जे टेस्ट येत आहेत त्याचा विचार करा. म्हणजे जिभेवर तुमचे काय टेस्ट आहेत. आणि मग एक तुम्ही शेवटी असं काहीतरी इमॅजिन करा, सेन्सेशन इमॅजिन करा की काही अजून काही तुम्हाला दिसलं होतं का एखादं ऑब्जेक्ट. सो व्हॉट युअर बेसिकली याच्यामध्ये आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय, या सगळ्यांना आपण एक सारवासारव करून आपण इथे असण्याचा जो अनुभव आहे किंवा या ठिकाणी असण्याचा जो अनुभव आहे तो घेण्याचा आपण प्रयत्न करतो माइंडफुलनेस मध्ये. सो दॅट इज द बेसिक लॉजिक ऑफ माइंडफुलनेस, इज टू गेट युअर माइंड आउटसाइड फ्रॉम द क्लटर किंवा क्लटर किंवा खूप कन्फ्युजन म्हणणं, आपल्यापाशी निजरूपी आणून आपल्या बाजूशी बसवणं मनाला, म्हणजेच माइंडफुलनेस आहे.
1: क्या बात आहे, खूप छान पद्धतीने डॉक्टर आपण समजावून सांगितलं की माइंडफुलनेस म्हणजे नेमकं काय. सैरा वैरा धावणार आपलं मन, खरोखर ते खूप लहान मुलासारखं असतं, कधी कधी खूप मोठा विचार करतात, ज्या गोष्टी अनकंट्रोल्ड आहेत किंवा ज्या आपल्या हातात नाही त्याचाही विचार आपण तेव्हा करत असतो. मुळात आपण वर्तमानात जगण्यापेक्षा भूतकाळात आणि भविष्यकाळाचा वेध घेतच पुढे पुढे जात असतो आणि हे चुकीचं आहे. माइंडफुलनेसची इतकी छान व्याख्या सांगितल्यानंतर हे नेमकं अँग्झायटीला कसं डील करू शकते याच्याबद्दल आपण काय सांगाल.
0: बरोबर, अँग्झायटीमध्ये नॉट ओनली अँग्झायटी, जसं मी तुम्हाला सांगितलं की माइंडफुलनेस याचा इन्फ्लुएन्स प्रत्येक ठिकाणी. आणि अँग्झायटीचं बेसिक लॉजिक काय, अँग्झायटी इज फिअर. म्हणजे फिअर म्हणजे भीतीचा कुठला तरी परिणाम म्हणजे अँग्झायटी. म्हणजे भविष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, मी असं केलं तर काय होईल, मी तसं केलं तर काय होईल, असं तर नाही होणार ना, याला आपण अँग्झायटी म्हणतो. तर आपण भविष्यातला विचार करतो म्हणून प्रॉब्लेम आहे. तर मनाला भविष्याचा विचार करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करणं हेच माइंडफुलनेस आहे. आणि माइंडफुलनेस इज अ व्हेरी टेक्निकल थिंग. त्याचे प्रॉपर वर्कशॉप असतात, 8 weeks वर्कशॉप असतो. तुम्ही जेवढं माइंडला ट्रेन कराल ना, ज्या इश्यूवर तुम्ही माइंडला ट्रेन कराल, यू विल गेट बेटर ॲट इट. म्हणजे समजा माइंडला तुम्ही जर माइंडफुल व्हायला ट्रेन कराल की तुम्ही जर या ठीक आहे दुसऱ्या गोष्टींचा विचार नाही करायचा, मी आज जिथे आहे त्याचा मला विचार करायचा आहे, हे जर करायला तुम्ही ट्रेन कराल तर ऑटोमॅटिकली माइंड विल बी बेटर इन दॅट. जर तुम्ही माइंडला तुम्ही इरिटेशनला ट्रेन कराल किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीला ट्रेन कराल तर ते आपला जो मन आहे किंवा आपला जो ब्रेन आहे तो त्या त्या विषयामध्ये पटाईत होईल. तर आपण जर माइंडफुलनेसचं ट्रेनिंग केलं तर आपण अँग्झायटी मधून 100% कसं बाहेर निघू शकू की आपण जी आपली जी विशेष थॉट चेन आहे, विशेष म्हणजे निगेटिव्ह होण्याची जी थॉट चेन आहे ती थॉट चेन कमी होत जाईल. निगेटिव्ह म्हणजे काय, अँग्झायटी मध्ये काय होतं की मी इथून बाहेर पडलं की माझी गाडीचं टायर पंक्चर होईल, मला टायर पंक्चर झाल्यानंतर मला वेळेवर तिथे पोहोचता येणार नाही, मला वेळेवर पोहोचता येईल की मला तिथले लोक बोलतील आणि तिथले लोक बोलले की मला पुढे कुठल्याही कार्यक्रमाला बोलवणार नाही आणि पुढे कुठल्याही कार्यक्रमाला नाही बोलवलं की मी आयुष्यामध्ये फेल होणार. हे अँग्झायटी आहे. तर हे काय झालं, हे सगळं फ्युचरमध्ये झालं. हे जर आपल्या माइंडला आपण ट्रेन केलं की आपण त्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला मागे ओढून इथल्या इथे ठेवलेलं आहे, या पर्स्पेक्टिव्हमध्ये या जागेमध्ये ठेवलेलं आहे, तर आपण माइंडफुलनेसच्या ट्रेनिंगमुळे अँग्झायटी म्हणणं म्हणजे माइल्ड अँग्झायटी म्हणणं विदाउट मेडिकेशन पण 100% आपण काही काही सिच्युएशन मध्ये बाहेर पडू शकतो.
1: अच्छा, हे खूप छान आपण समजावून सांगितलं की त्या क्षणापुरता विचार करणं हे फार गरजेचं आहे. आत्ता काय घडतंय आणि हे माझ्या किती हातात आहे किंवा मी याच्यावर काय उपाय करू शकतो याच्याबद्दल विचार करणं फार महत्वाचं आहे. पण नेमकी ही ज्याला गरज आहे या थेरपीची म्हणा किंवा हे ज्याला करायचं आहे हे कशा पद्धतीने कसं घडत जातं.
0: खरं तर माइंडफुलनेस बद्दल जर आपण बोललो तर माइंडफुलनेसचे वेगवेगळे वर्कशॉप्स असतात. ऑनलाईन मेडिटेशन माइंडफुलनेस असे वर्कशॉप्स असतात आणि ते साधारण 8 आठवडे रोज दिवसातून 2 तास ते करवतात. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला ब्रेन एक कन्सेप्ट असते आपल्या माइंडमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी म्हणून. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे आपल्या ब्रेनमधले जे न्यूरॉन्स आहेत ते न्यूरॉन्स जे आहेत त्यांना आपण जेवढं त्या विषयावर ट्रेन करू तेवढं ते त्याच्यामध्ये पटाईत होतात. तर द मोर वी प्रॅक्टिस माइंडफुलनेस, द मोर वी प्रॅक्टिस, द मोर बेटर वी विल गेट इन इट. असं तर 2-2 तासाचे मला वाटतं 8 weeks असा वर्कशॉप असतो, एव्हरी डे करवतात ते. तर त्या मेडिटेशन मधनं ऑटोमॅटिकली वी गेट ट्रेन इन टू दॅट माइंड.
1: आणखीन एक याच दृष्टीने मला एक प्रश्न विचारायचा की हल्ली मॅनिफेस्टेशन आपण खूप ऐकतो, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंडफुलनेस हे एकच आहे का किंवा याचा काही संबंध आहे का.
0: मॅनिफेस्टेशन हे थोडं वेगळं आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण बोलत असताना मॅनिफेस्टेशन इज दॅट की मला हे पाहिजे आहे. म्हणजे काय की मला वाटतं रोंडा ब्राईन म्हणून एक खूप मोठं ऑथर, त्यांचं एक पुस्तक आहे द सिक्रेट म्हणून, तुम्ही ऐकलं असेल त्या पुस्तकाबद्दल. दॅट इज बेस्ट ऑन मॅनिफेस्टेशन की आज मी इथे आहे ना, म्हणजे आज मी समजा इंटरव्ह्यू देतो आहे रेडिओ विश्वासला, पण मला एक सक्सेसफुल साहेब मला मोठं हॉस्पिटल बांधायचं आहे, तर मी आत्तापासूनच असं इमॅजिन करायचं की अरे माझं तर मोठं हॉस्पिटल आहेच. दॅट इज मॅनिफेस्टेशन. आणि माइंडफुलनेस म्हणजे आजच्या क्षणामध्ये जगणं, त्या दोन गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. मॅनिफेस्टेशन इज टू लुक हॅव पॉझिटिव्ह अटिट्यूड टुवर्ड्स फ्युचर अँड कन्सिडरिंग दॅट इट विल बी पॉझिटिव्ह ओनली, अँड माइंडफुलनेस इज हॅव्हिंग कीपिंग युअर माइंड कंटेंट टू द प्रेझेंट.
1: अच्छा डॉक्टर, खूप छान विषय आपला हा सुरू आहे आणि निश्चितच याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा सुद्धा आता वाढते. आणखीन अशा कुठल्या थेरपीज आहेत की ज्या आपल्या मनाला ट्रेन करतात किंवा ऍटलीस्ट त्याला थाऱ्यावर आणतात, असं कुठलं काय.
0: बरोबर, जेव्हा हे सगळं थेरपीज बद्दल बोलायचं झालं तर जेव्हा हे अँग्झायटी डिप्रेशन हे जे गोष्टी थोडे सरफेसला येऊ लागल्या हल्लीत, तर एक फार मोठे शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव होतं ॲरन टी बेक. त्यांनी बेक म्हणून जे ज्यांचं अँग्झायटी आणि डिप्रेशनवर ज्यांनी खूप मोठं काम केलं, त्यांनी एक सायकोथेरपी पण काढली. बेसिकली त्यांनी तेव्हा काढलेली कॉग्निटिव्ह थेरपी म्हणून होती. म्हणजे कॉग्निटिव्ह म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर करूनच आपली परिस्थिती बदलणं म्हणजे कॉग्निटिव्ह थेरपी. तर कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी किंवा CBT ज्याला आपण म्हणतो ही खूप कॉमनली आपण अँग्झायटीमध्ये युज करतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी अँग्झायटी किंवा अँग्झायटी इज बेसिकली मॅनिफेस्टेशन ऑफ द निगेटिव्ह. जसं आपण आता मॅनिफेस्टेशन बद्दल बोललो की मॅनिफेस्टेशन ऑफ द निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह गोष्टी होतील याची चिंता आणि याचा विचार करणं म्हणजे अँग्झायटी आहे. तर कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीमध्ये आपण काय करतो, आपण त्या व्यक्तीला सांगतो की हे थॉट आहे, हे बिहेव्हिअर आहे आणि हे कॉन्सिक्वेन्स आहे. म्हणजे काय की ABC कन्सिडर करतो आपण, त्या अँटीसिडंट बिहेव्हिअर कॉन्सिक्वेन्स. म्हणजे कशामुळे हा थॉट आला तुझ्या मनामध्ये, कशामुळे हा अँटीसिडंट झाला किंवा हा थॉट आला, मग तुझं बिहेव्हिअर काय झालं की तू एक्स केलंस, त्या बिहेव्हिअर मग काय झालं, वाय झालं. उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं तर आपण काय करतो की मला अशी भीती वाटते की माझं जाऊन टायर पंक्चर होणार आहे आणि मला कार्यक्रमाला उशीर होणार आहे आणि त्याच्यामुळे मी फेल होणार आहे. बरोबर, जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं, तर मी काय करेल की मी माझी गाडी घेऊनच जाणार नाही, माझी गाडी मी इथेच ठेवून देईल. तर काय झालं, या थॉटमुळे काय झालं की थॉट काय आला तर मला भीती वाटली, मला फिअर वाटलं की अरे मी जर गेलो तर माझी गाडी तर पंक्चर होणार, तर मी रिक्षाने गेलो. तर रिक्षाने गेलं काय झालं, त्याच्यामुळे बिहेव्हिअर झालं रिक्षाने जायचं, कॉन्सिक्वेन्स काय झालं, आयदर अजून टाइम लागला किंवा माझे एक्स्ट्रा पैसे त्याच्यामध्ये गेले. हे तुम्हाला मी खूप छोटं एक्झाम्पल दिलं. समजा एखादी व्यक्ती अशी आहे की तिला भीती आहे की माझी मुलगी जर शाळेत गेली तर माझ्या मुलीला शाळेमधनं कोणीतरी किडनॅप करणार, बरोबर, तर मी काय करते मुलीला शाळेतच पाठवत, बरोबर. त्याच्यानंतर त्याचा कॉन्सिक्वेन्स काय झाला की मुलीने शिक्षण घेतलं नाही किंवा ती
1: अभ्यासावर
0: परिणाम झाला. तर हे आम्ही पेशंटला समजवण्याचा प्रयत्न करतो. तर जेव्हा आपण कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी बद्दल बोलतो तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की त्या पेशंटला समजणं गरजेचं आहे की असं असं माझं होतं आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये बेक्स थॉट रेकॉर्ड फॉर्म म्हणून एक असतो, त्याच्यामध्ये आम्ही ऑटोमॅटिक थॉट्स वर फोकस करतो. ऑटोमॅटिक थॉट्स म्हणजे काय की झटकन आलेला विचार, झटकन आलेला विचार म्हणजे काय की अरे असं झालं हे आता असं होणार, दिस इज कॉल्ड ऑटोमॅटिक थॉट. म्हणजे इमिडिएटली तो विचार दुसरा विचार त्याच्या मनामध्ये येणं इज कॉल्ड एज ऑटोमॅटिक थॉट. तर आम्ही हा ऑटोमॅटिक थॉट स्वतःलाच काय करतो थांबवून तो चेंज करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही त्याला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतो. तर याला आम्ही सायकॅट्रीमध्ये किंवा मानसोपचारामध्ये कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन असं म्हणतो. कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन म्हणजे आपल्या मनाने आपल्याशी केलेले खेळ, म्हणजे माइंड फार मोठं फिल्म मेकर आहे. आणि हे फिल्म मेकर अशा हे जनरली अँग्झायटीमध्ये काय होतं की हे माइंड निगेटिव्ह फिल्म बनवतो जनरली डिप्रेशन किंवा अँग्झायटीमध्ये. तर या फिल्म मेकरला आपल्याला थोडंसं ना रियालिटीशी जोडण्याचा प्रयत्न करतो आपण. तर कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन मध्ये काय असतं, एक कॅटास्ट्रोफायझेशन असतं. कॅटास्ट्रोफायझेशन म्हणजे काय, कॅटास्ट्रोफी म्हणजे माझ्या बरोबर काहीतरी भयंकर मोठं खराब होणार आहे. की मी काय सांगितलं गाडी पंक्चर होणार, आता गाडी पंक्चर होऊन कार्यक्रमाला लेट झाले आणि ऍक्च्युली जर तुम्ही विचार केला की असं होईल का की मला लोक असं बोलतील का, तर मी जर शांतपणे बसून जर विचार केला किंवा दुसऱ्या कोणाला विचारलं तर आपण म्हणून असं नाही असं कसं होईल, एकदम तुझं करिअर खराब नाही होणार लगेच काही तू कार्यक्रमाला 15 मिनिटं उशीर पोहोचलो असतं. पण हे लोक काय करतात अँझायटी मध्ये काय करतात की असं होईल, हे होईल, ए होईल, बी होईल, सी होईल, डी होईल आणि अल्टिमेटली मी खराब होईल. सो दॅट इज व्हॉट आम्ही ह्यांना कॅटास्ट्रोफायझेशन म्हणतो. आणि कॅटास्ट्रोफायझेशनला आम्ही उलट कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो की अरे तू कार्यक्रमाला गेला होतास, तुला उशीर होईल आणि तुझं करिअर खराब होईल तुला असं वाटतं, पण आधी तू काही कार्यक्रम केलेत का? मग तू म्हणलं हो केलेत कार्यक्रम. मग त्यांना तू वेळेवर पोहोचला होतास का? हो वेळेवर पोहोचलो होतो. मग तेव्हा त्या लोकांनी तुझी तारीफ केली होती का, तुला बोलले होते? तर तू म्हणलं नाही त्यांनी खूप तारीफ केली होती, छान केलं होतं. मग तुला असं काय वाटतं की एखाद्या कार्यक्रमाला उशीरा गेल्यानंतर तुझं एकदम करिअरच बर्बाद होईल? मग हळूहळू तो व्यक्ती त्या गोष्टीला थॉट द्यायला होतो की अरे मी करायचा जो विचार करत होतो तो जास्त होता.
1: बरोबर.
0: असं किंवा मी त्याला विचार करतो तुझ्या गाडीचा टायर पंक्चर कधी झालाय का? म्हणेल नाही झालं कधी. मग तू सर्व्हिसिंग कधी केली होती गाडीची? आताच केली होती म्हणेल. मग शक्यता आहे का पंक्चर होईल गाडीची टायर? मग तो म्हणेल की नाही पण असं असेल. मग आपण त्याला परत परत चॅलेंज करतो. याला आपण सायकॅट्री मध्ये सॉक्रेटिक क्वेश्चनिंग असं म्हणतो. सॉक्रेटिक क्वेश्चनिंग म्हणजे सॉक्रेट्स जसा होतो, सॉक्रेट्स म्हणून जो थिंकर आहे तो त्यांना विचारायचं की तुम्ही असा विचार करता तुम्ही का करताय? सारखे सारखे ते विचार त्या थॉटला चॅलेंज केल्यानंतर काय होतं ना, अल्टिमेटली आपल्याला ती सवय लागते. आपण स्वतः ते करायला लागतो, स्वतः थेरपी करायला लागतो की अरे मी असा विचार करतोय पण हा खरा आहे का विचार? असं. किंवा कॅटास्ट्रोफायझेशन नाही तर त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट पण एक असतं. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे एखादी गोष्ट अगदीच खराब आणि एखादी गोष्ट अगदीच वाईट. म्हणजे रिलेशनशिप मध्ये बऱ्याच वेळा आपण मॅरिटल रिलेशनशिप मध्ये असं बघतो की दोघं बसलेले असताना एकमेकांबद्दल त्यांना कम्प्लीट ब्लॅक थिंकिंग असतं. ब्लॅक म्हणजे एकदम निगेटिव्ह की हे एकदमच खराब आहे, हे एकदमच वाईट आहे, एकदमच खराब आहे. मग आपण त्यांना हळूच प्रश्न विचारल्यानंतर म्हणतो अरे खराब आहे ते म्हणतायत पण तेव्हा जेव्हा तुम्ही असं केलं होतं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं या गोष्टीबद्दल? की तेव्हा त्याने जेव्हा तुम्हाला गजर आणून दिला होता तुम्हाला बरं नसताना किंवा तुमची काळजी घेतली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? मग ती व्यक्ती म्हणलं अरे हो तेव्हा बरा होता पण मग आता एवढा वाईट, म्हणजे एकदम खराब होऊन गेला काही दिवसांमध्ये. तर आपण काय करतो बेसिकली वी ट्राय टू चॅलेंज दोज थॉट्स दोज कॉग्निशन.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: अभिजित आणि साधना सरगम यांच्या स्वरामध्ये समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार आनंद मिलिंद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: एव अधिकमासे कृतं पुण्यं अक्षयं भवति सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं
1: नाशिकचं सांस्कृतिक वैभव. वसंत व्याख्यानमाला मंडळी आज मंगळवार दिनांक 26 मे 2024 रोजी वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण ऐकणार आहात स्वर्गीय स्मिता चंद्रकांत जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाशिकचे अस्थिरोगतज्ञ डॉक्टर संजय धुर्जड आणि मुखकर्करोगतज्ञ डॉक्टर विशाल जाधव यांनी साधलेला संवाद. त्यांचा विषय आहे निरोगी जीवनाचा मूलमंत्र आणि मुखकर्करोग समजून घेणे काळाची गरज. याशिवाय अक्षरकाव्य समूह नेरूळ प्रस्तुत उत्सव शब्द सुरांचा ध्यास मराठीचा हा कार्यक्रम आणि कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांचं चित्र प्रदर्शन जरूर या आज संध्याकाळी 26 मे 2024 रोजी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक. वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2024 रोजी दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकावर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: जानो क्या मेरा दिल अब कहां हो गया। बोलो बोलो
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीचं आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार आहे।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

रेडिओ विश्वास हे ॲप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं, तुमचा आवाज।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584500 आणि 98349 52278.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल
1: उचलूया. बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकतोय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 सुंदर कथा, संवादक दिलीप कसगावकर. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 अर्थविश्व, 9 मैत्रकट्टा, 10:15 गिरवण विश्व, तर रात्री 10 दिल ने पुकारा हे कार्यक्रम, आणि त्यानंतर रात्री 11 अजिंक्य मी हा कार्यक्रम. 11:30 ते 12 रात्री आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल, संवादक पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, सादर करते आहेत ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोतेहो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: झूठ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 56।

0: श्रोते हो, या श्लोकात समर्थांनी सिद्ध लक्षणे सांगितली आहेत. जो दीनांविषयी दयाळू आहे, मनाने मवाळ आहे, स्नेहाळू कृपाळू आहे, शरण आलेल्याचे रक्षण करू शकतो, त्याच्या अंतरंगात क्रोधाला संतापाला थाराच नसतो. अनाथ आणि दुःखी जीवांवर तो दया करतो. स्वभावाने हळुवार अंतःकरणाचा तो असतो. त्याच्याजवळ राग आणि त्रास असतच नाही. असा भक्त जगात धन्य होतो. श्रोते हो, संतांना माऊली म्हटले जाते. ज्ञानेश्वरांची तर माऊली ही पदवी प्रसिद्धच आहे. शेगावला तर भक्त एकमेकांनाही माऊली असे संबोधन वापरून बोलत असतात. माऊली या शब्दात अशी जादू आहे की व्यक्तीच्या मनात मातेचे ममत्व दाटून येते. दया हे संतांचे वैशिष्ट्य आहे. भक्ताचे अंतःकरण प्रेममय होऊन जाते. या दयेमध्ये मदत करण्याची भूमिका नसते बर का, तर मातेचे वात्सल्य असते. अशा भक्ताचे अंतःकरण निवलेले असल्यामुळे त्याचे मन अत्यंत मवाळ असते. कोणी समोरचा व्यक्ती जरी चुकला तरी त्याचे मन कठोर होत नाही. मला जसा इतरांच्या दोषांनी त्रास होतो, तसा आपल्यातील दोषांनी इतरांना त्रास होत असेल का, असा विचार करत असतो. श्रोते हो, भक्ताला भगवंताचे दर्शन झाल्यावर तो स्वतःसाठी उरतच नाही. तो उरतो तो केवळ परोपकारापुरताच उरतो. त्याचे परोपकारही व्यवहारी देवाणघेवाणीचे नसतात. आपल्या क्षमतेनुसार तो मदत करता येईल तेवढी मदत तो करत असतो. या बाबतीत एक रंजक कथा मी तुम्हाला सांगते. श्रोते हो, जमिनीच्या छोट्या तुकड्यावरून जिथे सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी होतात आणि जीवावर उठतात, तिथे अगदी किरकोळ शरीर यष्टीच्या विनोबाजी भावे यांनी 48 लाख एकर भूमी लोकांकडून घेतली आणि भूमिहीन शेतकऱ्यांना दिली. भूदानाचा हा यज्ञच म्हणावा लागेल. या यज्ञाची सुरुवात खूपच रंजक आहे. विनोबाजी एकदा त्यांच्या पवनार आश्रमापासून ते तेलंगणामधील शिवरामपल्ली येथे पदयात्रा करीत निघाले होते. मजल दरमजल करीत गावोगावी लोकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकत ते निघाले होते. एके दिवशी ते नलगौंडा या जिल्ह्यात पोचमपल्ली इथे पोचले. गावाची लोकसंख्या 3000, त्यातील भूमिहीन शेतकरी 2000. शेतात मजुरी करणाऱ्या मजुरांना मिळत होता वर्षभरात पिकलेल्या धान्याचा 20वा हिस्सा. या संघर्षात तिथे आधीच चौघांची हत्याही झाली होती. विनोबाजी आले तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोक रामधून गात होते. विनोबा एका घरात गेले. एका बाळाला त्यांनी कडेवर उचलून घेतले. आजूबाजूला लोक जमा झाले होते. लोक तक्रारी करू लागले. त्यांचे मजुरीत भागत नव्हते. त्यांना कसण्यासाठी हक्काची शेती हवी होती. विनोबाजी म्हणाले, किती जमीन हवी तुम्हाला? लोक म्हणाले, 80 एकर. विनोबाजी म्हणाले, मी प्रयत्न करतो, पण उशीर झाला तर गावातील लोक काही करू शकतील का? तेवढ्यात रामचंद्र रेड्डी नावाचे गृहस्थ पुढे आले. ते म्हणाले, माझ्या स्वर्गीय वडिलांची या भूमिहीनांसाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा होती. मी 100 एकर जमीन देतो. विनोबाजींना आश्चर्याचा धक्का बसला. विनोबांनी भूमिहीनांकडे पाहिले. ते म्हणाले, बघा, तुम्हाला 100 एकर जमीन मिळते आहे, परंतु भूमिहीन मात्र म्हणाले की आम्हाला 80 एकर पुरे. रामचंद्र रेड्डी यांची दानशूर वृत्ती आणि भूमिहीनांची समाधानी वृत्ती या दोन्हीमुळे विनोबाजींना आश्चर्याचा धक्का बसला. ताबडतोब दानपत्र केले गेले. भूदान यज्ञाची पहिली आहुती रामचंद्र रेड्डी यांनी दिली होती. त्या रात्री विनोबाजींना झोप लागली नाही. आजची घटना ही काही दैवी संकेत असावा का असे त्यांना वाटले. त्यांना एक समजले होते ईश्वराची कोणतीही योजना अपूर्ण किंवा एकांगी नसते. जर त्याने लहान मुलाच्या पोटात भूक ठेवली असेल तर त्या मुलाच्या आईच्या स्तनात दूधही ईश्वरच ठेवतो आणि तिला ते पाजण्याची प्रेरणाही देतो. विनोबाजींच्या लक्षात आले की विश्वशक्ती एक वेगळे काम करू इच्छित आहे. मग विनोबाजी दान मागत गेले आणि जमिनी मिळत गेल्या. लोकांनी दोन्ही दोन्ही हातांनी मदत केली. हे कसे झाले? तर विनोबांच्या भाषेतच बोलायचे झाले तर शुद्ध हृदयाने काम केले म्हणून झाले. असाच निर्मळ भक्त समर्थांना अपेक्षित आहे. अशी हृदयाची शुद्धता ही सिद्धाच्या हृदयात असते आणि मग हा सिद्ध लाखो लोकांची माऊली बनतो. श्रोते हो, समर्थांना असे होणे अपेक्षित आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त स्नेहलताई धोपावकर यांनी केले होते.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: या बरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: विश वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: Ana!
1: लो आ गई।
0: खुदा की कसम आज पैसे वसूल
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आपण मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण करत असतो की ज्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची चांगली माहिती मिळेल. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक काल 1078 अंशाने वाढला आणि तो 76,489 बंद झाला. त्याने एक वर्षाची वाढ दाखवली नाही, पण एक वर्षाची घट त्यांनी 6% दाखवली. आणि आमचं नेहमी या ठिकाणी वारंवार असं सांगणं असतं की निर्देशांकाचा अभ्यास केलाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर जर जास्त पैसा कमवण्याची ईर्ष्या असली आणि त्यासाठी जास्त जोखीम घेण्याची मानसिकता असली तर मग गुंतवणूकदारांनी क्षेत्रीय निर्देशांक या निर्देशांकाचा विचार करायला हवा. आणि म्हणून यावेळेस मुंबई शेअर बाजारांनी जो मेटल इंडेक्स निर्माण केलेला आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याची इच्छा आहे. अर्थात हे विश्लेषण तांत्रिकदृष्ट्या जास्त किचकट होऊ नये म्हणून सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण तरी सुद्धा विषय अवघड असल्यामुळे काही ठिकाणी क्लिष्ट भाषाही वापरावीच लागणार आहे. काल मुंबई शेअर बाजाराचा BSE मेटल इंडेक्स 43,583 बंद झाला आणि या निर्देशांकाने एक वर्षाची वाढ 41% दाखवली. मग मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक एक वर्षाची वाढ दाखवत नाही, एक वर्षाची घट दाखवतोय 6%. 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक हा 3% घट दाखवतोय. अगदी आपण ह्या 2 निर्देशांकाच्या ऐवजी मोठा निर्देशांक विचारात घेतला BSE 500 तरी तो सुद्धा एक वर्षाची वाढ ही फक्त 0.1 इतकी मामूली दाखवतोय. अशा वेळेस वर्षभरात ज्यावेळेस या BSE मेटल या निर्देशांकाने गुंतवणूकदारांना 40.7% भांडवल वृद्धी दिली म्हणून त्याविषयी थोडक्यात सांगण्याची आवश्यकता आहे. अर्थातच ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी ज्या गुंतवणूकदारांनी मागच्या वर्षी आउट ऑफ वे जाऊन मेटल सेक्टर्समधले या निर्देशांकामध्ये जे शेअर्स आहेत त्या शेअर्सचा गुंतवणुकीसाठी विचार केला त्यांना ही भांडवल वृद्धी मिळालेली आहे. कारण बऱ्याचशा निर्देशांकाशी संबंधित जरी आपल्याकडे निर्देशांक फंड असले तरी अजूनपर्यंत आपल्याकडे मेटल इंडेक्स फंड असा फंड किंवा अजूनपर्यंत तरी कुठल्याही म्युच्युअल फंडाने आणलेला नाही. त्यामुळे आपल्याला इंडेक्स फंडाच्या ऐवजी इंडेक्समधल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा विचार करावा लागेल. आणि ह्या इंडेक्समध्ये 12 कंपन्या आहेत आणि ह्या 12 कंपन्या कुठल्या तर त्यातली नावं जर सांगायची झाली तर अडाणी एंटरप्राईज, अपोलो ट्यूब्स, हिंडाल्को, अशा प्रकारे जिंदल स्टेनलेस स्टील, JSW स्टील, लॉइड नाल्को, NMDC, सेल, टाटा स्टील ह्या कंपन्यांचा उल्लेख करावा लागेल. आता यातल्या प्रत्येक कंपनीबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती उपलब्ध आहे, पण तरीसुद्धा काही कंपन्यांच्या बाबत गुंतवणूकदारांपर्यंत माहिती पोहोचवणं आवश्यक आहे. हा जो AP अपोलो ट्यूब्स आहे ही कंपनी ऑटोमोबाईल वाहनासाठी लागणाऱ्या ट्यूब्स स्टीलच्या ते बनवते आणि त्यामुळे ही या क्षेत्रातली एक चांगली कंपनी आहे. हिंडाल्को ॲल्युमिनियमचं उत्पादन करणारी वर्षानुवर्ष बिर्ला उद्योग समूहाची अत्यंत जुनी कंपनी आहे आणि मेटल स्टॉक म्हणजे कमॉडिटी किंवा धातू याचा विचार करता या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावरती चढ उतार होतात, कारण ह्या कंपन्या ज्या प्रकारचं उत्पादन करतात त्या उत्पादनाला खूप मोठ्या प्रमाणावरती चढ उतारांना सामोरं जावं लागतं. याचा साधा सोपा अर्थ असा की जर अर्थव्यवस्था चांगली असली तर पोलादाची मागणी वाढते, आणि पोलादाची मागणी वाढली म्हणून स्टील ऑथॉरिटी, टाटा स्टील ह्या कंपन्या चांगल्या प्रकारे काम करू शकतात, चांगल्या प्रकारे त्यांच्या शेअरमध्ये भांडवल वृद्धी होते. मग जर वर्षानुवर्षे शेअर सांभाळलेला असला तर काय होऊ शकतं हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं पाहिजे. टाटा स्टील या कंपनीच्या बाबत अगदी जर खूप जुना जर संदर्भ द्यायचा तर ह्या टाटा स्टीलच्या बाबतीत दोन प्रकार शेअर्समधले होते, एक टाटा डिफर्ड आणि टाटा ऑर्डिनरी. आणि टाटा डिफर हा ज्यावेळेस बाजारामध्ये शेअर बाजार आता निर्देशांक नव्हता त्यावेळेस हा टाटा डिफर्ड शेअर निर्देशांकाचं काम करायचा बाजारात. म्हणजे बाजारात प्रवेश करणारा सटोडिया असेल, गुंतवणूकदार असेल, तो पाऊल टाकल्या टाकल्या डिफर्डचा भाव विचारायचा, आणि मग डिफर्डचा भाव विचारल्यानंतर मग त्याला बाजार समजायचा. आता टाटा डिफर्डबद्दल काय एवढं बाजारात उत्सुकता होती तर ह्या कंपनीचं व्यवस्थापन आणि हे शेअर्स हे प्रवर्तकांकडे जास्त होते, आणि ह्या टाटा डिफर्डला जास्त लाभांश वाटप केलं जायचं, आणि म्हणून या शेअरबद्दल बाजारामध्ये वर्षानुवर्ष खूप मोठी उलाढाल, खूप प्रकारचं मोठं उत्सुकता अशी या शेअरबद्दल असते.

0: पाहिजे. मग टाटा डिफर्ड हा शेअर रद्द करायचं व्यवस्थापनाने ठरवलं आणि त्यानंतर मग टाटा स्टीलने, टाटा ऑर्डिनरीने टाटा डिफर्डची जागा घेतली. हा टाटा डिफर्डचा शेअर, त्याच्यानंतर टाटा ऑर्डिनरी, जोपर्यंत पोलादच्या किमतीवरती नियंत्रण होतं तोपर्यंत ह्या कंपनीच्या शेअर्सच्या बाबत फार मोठ्या प्रमाणात चढउतार व्हायचे आणि वर्षानुवर्ष टाटा उद्योग समूह सरकारकडे ही मागणी करत होता की देशाला पोलाद उत्पन्नाची उत्पादन वाढण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि जोपर्यंत तुम्ही यावरचं प्राईस कंट्रोल, किंमत नियंत्रण काढत नाही तोपर्यंत पोलाद उद्योगाची वाढ होणार नाही. आणि ज्या वेळेस 1982 साली स्टीलवरचं किमतीचं नियंत्रण सरकारने काढलं आणि त्यानंतर टाटा स्टीलने मोठ्या प्रमाणावरती विस्तारीकरण योजना आखली आणि हो, आश्चर्याचा धक्का बसेल, त्यावेळेस गुंतवणूकदारांना 300 रुपयाचे कर्ज रोखे हे कंपनीने विकले होते, त्यामध्ये 200 रुपयाचा भाग अपरिवर्तनीय होता आणि 100 रुपयाचा शेअर 100 रुपयाला म्हणजे दर्शनी किमतीला गुंतवणूकदारांना मिळाला होता. हा दर्शनी किमतीला शेअर ज्यांनी घेतला त्यांना भविष्यात चांगल्या प्रकारे पैसा मिळाला हे सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. आणि जो 100 रुपयाचा शेअर 100 रुपयाला मिळाला त्या शेअरची विभागणी झाली, त्यामध्ये बोनस शेअरचं वाटप झालं आणि टाटा स्टीलचा हा शेअर आज 1 रुपया दर्शनी किमतीला बाजारात आहे आणि त्याची बाजारातली किंमत ही 210 रुपये आहे. आणि टाटा स्टील ही टाटा उद्योग समूहातली कंपनी ही ज्या कंपनीचं बाजार मूल्यांकन 2,62,402 कोटी रुपये आहे. हे जेव्हा आम्ही या ठिकाणी सांगतो त्यावेळेस एखादा उद्योग जर वाढायचा असेल तर त्यावरचं किमतीचं नियंत्रण हे काढून टाकलं पाहिजे. पेट्रोलचे भाव अवास्तव वाढलेले आहे, त्याबद्दल प्रचंड नाराजीचं वातावरण आहे, पण तरीसुद्धा जर सरकारने पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअर्समधून बाहेर पडायचं ठरवलं आणि ह्या पेट्रोलियम कंपन्यांना त्यांच्या किमती नियंत्रण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं तर आपापसातल्या स्पर्धेमुळे ह्या कंपन्या आणखी जास्त चांगली प्रगती करू शकतील, परंतु तसं होण्याची शक्यता नाही असं सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगावसं वाटतं. पोलाद उद्योगातला दुसरा महत्त्वाचा शेअर जो सरकारच्या मालकीचा आहे त्या कंपनीचं नाव आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. 10 रुपयाचा शेअर हा बाजारात आज 198 रुपयाला आहे आणि सरकारने जेव्हा आपल्याकडचे स्टील ऑथॉरिटीचे शेअर्स विकले आणि त्यानंतर बाजारामध्ये या शेअरची नोंदणी झाल्यानंतर त्यावेळेस पोलादची बाजारपेठ खराब होती म्हणून गुंतवणूकदारांनी 10 रुपयाचा स्टील ऑथॉरिटीचा शेअर फक्त 5 रुपयाला 1981 साली विकत घेतलेला आहे. परंतु त्यानंतर कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे बदल झाले आणि आज 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 198 रुपयाला उपलब्ध आहे. मेटल सेक्टर जेव्हा 1 वर्षाची वाढ 40% देतं तर बाजारामध्ये पैसे कशा प्रकारे पैसे कमवता येतात असा प्रश्न एका श्रोत्याने विचारला आणि म्हणून त्यासाठी सगळं हे सांगणं आवश्यक झालं की जर वेगवेगळ्या क्षेत्रीय निर्देशांकाचा अभ्यास चांगला ठेवला, त्या निर्देशांकात किती कंपन्या आहेत, त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कशी चढउतार होती आहे, प्रत्येक कंपनी विस्तारीकरण योजना आखते का, कशाप्रकारे त्या कंपनीचं उत्पादन वाढलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी गुंतवणूक सल्लागार त्याच्याकडे आकडेवारी ठेवत असतो, त्याचा अभ्यास करत असतो आणि त्यावरून गुंतवणूकदारांना गुंतवणूक मार्गदर्शन करता येतं. आणि म्हणून गुंतवणूकदारांनी, रेडिओच्या श्रोत्यांनी दर मंगळवारी न चुकता 12:30 हे प्रक्षेपण ऐकावं अशी आमची विनंती आहे त्यांना. आणि जसं मागच्या आठवड्यात एका श्रोत्याने प्रश्न विचारला म्हणून हे मेटल सेक्टर याबद्दल सांगता आलं. तसंच सर्वांचा फायदा व्हावा यासाठी जर काही प्रश्न आले तर त्या प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र प्रश्न हे सर्वांच्यासाठी उपयोगाचे असावे. वैयक्तिकरित्या प्रश्न विचारू नयेत या असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं असं वाटतं.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC च्या इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद जरूर ऐका तर सोमवारी 12:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी 3:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे मना. तुमचं स्वागत करते आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन. मंडळी, मागच्या भागात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण आरती प्रभू यांच्या गाण्याचा दुसरा भाग ऐकणार आहोत. करूया सुरुवात. कुडाळला असताना चिंत्र खानोलकरांनी एक 3 अंकी नाटक लिहिलं होतं. त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता, पण ते लिखित नाटक कुठेतरी गहाळ झालं. त्यानंतर खानोलकरांनी 1-0 बाजीराव हे नाटक लिहिलं. ते रंगायनने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केलं आणि प्रेक्षकांना ते खूप आवडलं. नाटकाच्या दिग्दर्शिका होत्या विजया मेहता. अजगर, अजब न्याय वर्तुळाचा, अभोगी, अवध्य, आपुले मरण, 1-0 बाजीराव, कालाय तस्मिन महा, कोंडुरा, गणुराय आणि चानी, चाफा आणि देवीची आई, जोगवा, त्रिशंकू, दिवे लागण, नक्षत्रांचे देणे, अशा अनेक पुस्तकांची नावं आपल्याला घेता येतील. त्याचंच ऐकूया एक गाणं, तू तेव्हा तशी, तू तेव्हा तशी.

1978 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना त्यांच्या नक्षत्रांचे देणे या काव्यसंग्रहासाठी मिळाला. आरती प्रभू यांच्या स्मृतिप्रित्यर्थही पुरस्कार दिले जातात. काही काळ त्यांनी आकाशवाणीत मंगेश पाडगावकर यांच्यासोबतही काम केलं. श्री पू भागवत, मंगेश पाडगावकर, मधुमंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर या दिग्गज मंडळींनी त्यांना नेहमीच प्रोत्साहनपर साथ केली. आरती प्रभूंच्या 1978 साली आलेल्या नक्षत्रांचे देणे या काव्यसंग्रहाला अत्यंत प्रतिष्ठेचा असा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. परंतु हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभलं नाही. खानोलकर जरी जगण्यासाठी मुंबईत आले तरी त्यांचा खरा जीव घुटमळला तो कोकणातच. खानोलकरांच्या पायी कोकणाची लाल माती घट्ट चिकटून बसली होती. मुंबईत बसून त्यांच्या कानी येत होती ती गाज होती कोंढुऱ्याचीच. कोकणच्या निसर्गावर खानोलकरांनी भरभरून प्रेम केलं. ते म्हणतात, कोकणचा निसर्ग नुसताच देखणा नाही, कोकणचा निसर्ग नुसताच देखणा नाही, चांदण्या रात्री पाहिलं तर त्याची नदी काठची झाडं माडं घरं वेगळीच दिसतात. पाखरासारखी गार पडून राहिलेली. स्वतः निसर्ग जेवढा देखणा आहे तेवढंच अंतरी रौद्र भीषण येतो आणि त्यावरचा माणूस भलताच तालेवार. कवी आरती प्रभू, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका आशा भोसले या त्रयींचं गाजलेलं भावगीत गेले द्यायचे राहून, सतार आणि ग्रुप व्हायोलिन्स या प्रमुख वाद्यांचा आकर्षक भरणा ही या भावगीताच्या संगीत नियोजनामधील विशेष गोष्ट आहे. या शब्दांमध्ये हुरहुर आहे, व्याकुळ भाव आहे. ऐकूया गेले द्यायचे राहून.

गेस्ट हाऊस म्हणजे खानोलकरांची खानावळ. म्हणजे ही खानावळ खरे तर चालवत असे ती त्यांची आईच, पण खानोलकर फक्त त्या खानावळीच्या गल्ल्यावर बसत असत. पण खर तर कवी वृत्तीच्या या माणसाला खानावळ चालवणे वगैरे फार जमलेच नाही. खानावळीचा धंदा डबघाईला येणे, त्यातच त्यांचा एक मुलगा औषध पाण्या वाचून दगावणे, हे सारेच त्यांच्या हळव्या मनाला व्यथित करून गेले नसेल तरच नवल. या अश्राप जीवाचा मृत्यू बघून त्यांच्या मनाच्या खोल तळातून अचानक ओळी स्फुरल्या. हसायचंय मला, हसायचंय मला कुठे आणि केव्हा, कसे आणि कुणापास. येथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास. अशा मनाच्या भावविभोर झालेल्या अवस्थेत मग कविता हाच त्यांच्या जगण्याचा एक आधार राहिला असल्यास नवल ते काय. अशा अवस्थेत मग मनातल्या व्यथा शब्दांच्या द्वारे कागदावर उमटत असतील. त्यांनीच एके ठिकाणी म्हटलंय ना, कथा व्यथेतील होता तर बोलक्या, कथा व्यथेतील होता तर बोलक्या, गातात अभंग होऊन साळुंक्या, स्वप्ने चंद्र गौर मिटता पापणी, स्वप्नी चंद्र गौर मिटता पापणी, मीच माझ्यातून जन्मते देखणे. त्यांनी लिहिलेल्या कोंडुरा, रात्र काळी, घागर काळी या कादंबऱ्या मराठीतील महत्वाच्या कादंबऱ्या मानल्या जातात. त्यांचे एक शून्य बाजीराव हे नाटक रंगायन या नामवंत संस्थेने रंगमंचावर आणले. त्यांचा दिवे लागणी हा काव्य संग्रह 1962 साली प्रकाशित झाला. चाने ही त्यांची कादंबरी तर इतकी लोकप्रिय झाली की व्ही शांताराम यांनी त्यावर आधारित त्याच नावाने एक चित्रपट काढला. ऐकूया त्यातलंच एक गीत, तो एक राजपुत्र.

सप्टेंबर 1959 मध्ये त्यांची आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक झाली आणि त्याच महिन्यात त्यांचा जोगवा हा पहिला कविता संग्रह पुस्तक रूपाने प्रकाशित झाला. भरे रक्तलाली कुठे दूर राणी, भरे रक्तलाली कुठे दूर राणी, इथे दिन मागे असा जोगवा, जपे चालणारा किनाऱ्यास पंगू, जपे चालणारा किनाऱ्यास पंगू, मणिबंध नाडी वरी पारवा. जोगवा मधल्या ह्या त्यांच्या चार ओळी. त्यानंतर 1960 खानोलकर यांनी कलाशाखेच्या प्रथम वर्गासाठी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आकाशवाणीवरची नोकरी सांभाळत ते महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत होते. त्याचवेळी त्यांनी राजा ढाले व वसंत गुर्जर यांच्यासारखे वर्गमित्र लाभले. राजा ढाले आणि त्यांचे मित्र शलाका नावाने हस्तलिखित काढत असत. या हस्तलिखितांच्या विशेषांकात खानोलकरांनी आपली कविता दिली होती. 26 एप्रिल 1976 रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे मुंबई KVM रुग्णालयात निधन झाले. पण मृत्यूशैवर असताना देखील त्यांची काव्य प्रतिभा जागृत होती. मृत्यूच्या आठवडाभर आधी त्यांनी रचलेल्या या ओळी. अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा, आणि सरावा प्रवास सारा. खूप सुंदर सुंदर गाण्यांनी कवितांनी आपलं आयुष्य समृद्ध करणारे आरती प्रभू. या कार्यक्रमातलं त्यांचं शेवटचं गीत ऐकूया, लवल.

0: आपण ऐकत होता कार्यक्रम माझ्या मातीचे गायन. मी आरजे मना आता तुमचा निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कस?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 47 26 26।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 4. समग्र भारतवर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. विष्णुप्रोक्त धर्मशास्त्रात 13 क्रमांकाचा एक श्लोक येतो, गर्भाष्टमे तथा कर्म ब्राह्मणस्योपनायनम द्विजत्वेत्वथ संप्राप्ते सावित्र्यामधिकार भाग. म्हणजे गर्भस्थापनापासून 8 वर्षी ब्राह्मण बालकाचा यज्ञोपवीत संस्कार करावा, कारण यज्ञोपवीत धारण केल्यानंतरच द्विजहा गायत्रीचा अधिकारी होऊ शकतो, गायत्री मंत्र जपाचा अधिकारी होऊ शकतो हा अर्थ. या ठिकाणी जो उल्लेख आहे तो व्रतबंधनाचा, तो गर्भावस्थेपासूनचा कालावधी धरलाय, म्हणजे जन्मानंतर 7 वर्षीच की. मग आम्ही 8 वर्ष जन्मानंतर येणारे का धरून बसलो इतके वर्ष, हे मला काही समजले नाही. कारण बहुतेक मौंजी 8 वर्षीच करण्याचा वा घाईने उरकून घेण्याचा प्रघात मी लहानपणापासून पाहत आलो आहे. याचे पुष्टीकरणार्थ मी बुधस्मृतीतील क्रमांक 2 श्लोक देत आहे, गर्भाष्टमे ब्राह्मणो वसंत आत्मानम उपनयेत. ब्राह्मणाने गर्भावस्थेपासून प्रारंभ करून 8 वर्षी वसंत ऋतूत, म्हणजे जन्मापासून 7 वर्षीच ना, आपले उपनयन करावे. असे उल्लेख असताना आम्ही कुठे चुकतो हे पहावयास हवे. इतर स्मृतीतील संदर्भ योग्य वेळी देईनच असो. 3. लघुहारित वा हारित स्मृती. यात 7 अध्याय येतात. वर्णाश्रम धर्म, चातुर्वर्ण धर्म, ब्रह्मचर्याश्रम धर्म, गृहस्थाश्रम धर्म, वानप्रस्थाश्रम धर्म, संन्यासाश्रम धर्म, योग वर्णनम. या स्मृतीत वानप्रस्थींसाठी शेवटी एक श्लोक येतो, तपोहीय सेवती वन्यवास समाधियुक्त प्रयतांतरात्मा विमुक्त पापो विमल प्रशांत सयाति दिव्यम पुरुषम पुराणम. जो वानप्रस्थी आपल्या चंचल मनास वश करून समाधिस्थ होतो, तपश्चर्या करतो, पापरहित निर्मळ व प्रशांत राहतो, तो पुराण पुरुषाच्या दिव्य स्वरूपास प्राप्त करतो. माझ्या नजरेत समाज हा पुराण पुरुष आहे. मग माणूस या पुरुषाच्या दिव्य स्वरूपास कधी प्राप्त होईल? आमचे ऋषी एकांती परमात्म चिंतन करायचे व त्याचे ते प्रत्येक माणसात पाहण्यासाठी समाजात यायचे. शिवाय समाजात येऊन समाज कसा राहतो, कसा विचार करतो याचे निरीक्षण करून मार्गदर्शन करत. पूर्वी वानप्रस्थी वनात जायचे, वनामधील राहणाऱ्या मानवास आचार विचाराने सुसंस्कृत करण्याचा प्रयास ते करत होते. आज मांडीवर नातवाला झोपवून हळूच विनोदाने बोलायचे, वानप्रस्थाश्रम सुरू आहे, हळू बोला नाहीतर तो उठेल. कशाला समाजाची बांधणी होईल? आज वन राहिले नाही व वनात राहणे जमणार नाही नोकरदारास, पण रोज एका घरी जाऊन निस्वार्थ निरपेक्षतेने गीता श्लोक बोधकथा उत्तम आचार विचार काही तर सांगू शकतो. तेही जाणे समोरचा समाजबांधव माझा आहे या नात्याने गप्पा म्हणून. त्याशिवाय हा पुराण पुरुष दिव्य दर्शन काय देईल? आपली मते भिन्न असू शकतात. मी तर शब्द पामर व विचार पामर आहे, गोड करून घ्यावे. शेवटच्या अध्यायात ज्याचा जो वर्ण असेल त्याने तसे धर्माचरण करावे हे सांगताना आपत्काला सोडून असा प्रयोग केला आहे. किती दूरदृष्टी असावी. स्वधर्मम ये तुतिष्ठंती ते यांती परमांगतिम असे म्हटले आहे, म्हणजे जो स्वधर्मानुसार आचरण करतो तो उत्तम गतीला प्राप्त होतो हे सांगितले आहे. आजची शिक्षण व्यवस्था ही हे नैतिक शिक्षण अजिबात देऊ शकत नाही हा खेद आहे. पुढील भाग उद्या पाहू. इत्यलम धन्यवाद।
0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो। पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर।
2: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
2: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: दिल ने पुकारा या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मराठी भाषेचं कोड कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. प्रमाण, बोली, खेड्यावरची शिवराळ, पण माझी ही माय मराठी, माझ्या भाषेचं कौतुक करताना कवीची वाणी थकत नाही. अशा या मराठमोळ्या भाषेच्या शब्दांचा साज शृंगार चढवून तिचं सौंदर्य खुलवणारा एक कवी म्हणजे शांताराम नांदगावकर. मराठी चित्रपटातलं हे एक प्रसिद्ध नाव. आजच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांचीच सुरेल गाणी.

मूळचे कोकणातले असलेले कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली गाणी ऐकत आहोत आजच्या दिलनी पुकारा या कार्यक्रमामध्ये. मी आहे प्रांजली तुमच्या सोबत. तुम्ही ट्यून केलं आहे 90.8. मित्रांनो, शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं हे कोळी गीत मनाला भिडतं. श्यामा चित्तार आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे कोळी गीत लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी आणि संगीत होतं प्रदीप विलास यांचं. नांदगावकरांची पहिली कविता त्यांनी 10वीत असताना लिहिली. लहानपणी देवासमोर दिवा लावून अभ्यासाला सुरुवात करत या ज्योतीबद्दल त्यांना आकर्षण वाटत असे तेव्हा त्यांच्या घरी रेडिओवर जी हिंदी गीते लागत त्यातील एक ओळ त्यांना आवडत असे, ती म्हणजे क्षमा जले परवाने आए. मग याच ज्योतीवरून त्यांना ओळी सुचल्या का उगा पतंगा जळसी आणि ती त्यांची झाली पहिली कविता.

अत्यंत सुरेल आणि मराठीमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेलं हे गाणं गायलं होतं आशा भोसले यांनी. संगीतकार होते अनिल अरुण आणि लिहिलं होतं शांताराम नांदगावकर यांनी, ज्यांच्याबद्दल बोलत आहोत आजच्या दिल ने पुकारा या कार्यक्रमामध्ये. खरोखरच हे गीत म्हणजे मराठीतलं मैलाचा दगड ठरलेलं आहे. उडती चाल असलेलं हे गीत श्रोत्यांना इतकं भावतं की त्या गीताचे रिमिक्सही आज होत आहेत. अशा अनेक अल्लड प्रेमगीतांना जन्म देणाऱ्या नांदगावकरांचं बालपण अतिशय हलाखीचं गेलं. भावसंगीताची साथ लाभल्याने त्यांना एक मार्ग मिळाला. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई हे गाणं त्यांनी एका कार्यक्रमात ऐकलं आणि आपणही काहीतरी लिहावं असं त्यांना मनातून वाटू लागलं, सुचू लागलं. संगीतकार दशरथ पुजारी यांनी हे लिखाण पाहिल्यावर पहिलं गीत ध्वनिमुद्रित झालं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गदिमांनी त्यांच्या रचनांचं कौतुक केलं आणि संधी मिळत गेली.

अजित कडकड यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. दिलीप कोरा या कार्यक्रमात मित्रांनो लिहिलं होतं. शांताराम नांदगावकर यांनी संगीत दिलं होतं. अशोक पत्की यांनी हे कर्णमधुर गीत खरोखरच मनाला भिजवून जातं. भावगीतांबरोबर अनेक प्रेमगीते, सहज सुंदर असलेली बालगीते, भक्तिरसपूर्ण गीतं मराठीमध्ये लिहून नांदगावकरांनी मराठी मातीवर एक ठसा उमटवला. अतिशय कमी वेळात गीतरचना करणारे गीतकार म्हणून त्यांची ख्याती होती. अनेक चित्रपटांबरोबर आकाशवाणी करता त्यांनी संगीतिका लिहिल्या, दूरदर्शनसाठी गीतमाल्या लिहिल्या. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनकार्यावरील रचना एकवीरा देवी, साईबाबा, बुद्ध यांच्यावर आधारित श्रद्धा केंद्रित रचनाही त्यांनी लिहिल्या.

भूपेंद्र यांनी गायलेलं एक सुरेल गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी, गीतकार होते शांताराम नांदगावकर. मित्रांनो, नांदगावकरांची रेडिओ गीते ऐकत आपली पिढी मोठी झाली. मनामनांना रिझवणारी, भावनांच्या ओलाव्याने भिजवणारी अशी ही आठवणीतली गाणी ऐकत राहूया, ऐकवत राहूया आणि परत भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत नमस्कार.

लेडीज कट्टा, स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका, दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 53 2 47 26 26।

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित अजिंक्य मी या पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास मुलांसाठी आणि पालकांसाठी. आजचा भाग 16. हा आनंद मी हिरावला होता. मयूरला पैसे नसल्यामुळे पिकनिकला येता आलं नाही. त्याचं नॅशनल पार्क बघण्याचं राहून गेलं. एका छान अनुभवाला तो मुकला होता. यादीत मयूरचं नाव नाही हे पाहून मी त्याला जवळ बोलावला नाही. मयूर स्वतःहून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमामध्ये मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता. शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरं आहे ते, मुलाने सुचवलेलं नाव, आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरलाच मिळायला हवी. आता यात मला अजिबात शंका उठली नाही. त्याची गरिबी बघायला त्याच्या घरीही जाण्याचं काही कारण नव्हतं. मुलांनी एकमुखानं सुचवलेलं नाव आणि मयूरचं सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव कळवून टाकलं. मयूर जाधव, 7A, अनुक्रमांक 42. डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, सर अहो खात्री केलीत ना तुम्ही, कारण रक्कम थोडी थोडकी नाही आहे. या विद्यार्थ्यांची वर्षाची फी आहे बरं का. त्यांचे शालेय साहित्य, गणवेश या सर्व रकमेत सामावणार आहेत. मुख्याध्यापकांना मोठ्या आत्मविश्वासानं मी म्हटलं, सर तुम्ही काळजीच करू नका, वर्गातला सगळ्यात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर मयूर जाधवच आहे. एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याच्या आर्थिकदृष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक शिक्षण याची कल्पनाचित्रे रंगवताना दिवस केव्हा संपला हे मला कळलंही नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत लवकर गेलो. देखण्या अक्षराच्या कदमतरांनी मोठ्या दिमाखानं फळा सजवला होता. त्यावर गरीब विद्यार्थी असूनही आदर्श असं म्हणून मयूरचं नाव लिहिलं होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात अध्यापक खोलीच्या दाराशी मयूर येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा काहीसा करारी चेहरा त्याचा दिसत होता. सर रागावू नका, पण आधी त्या फळ्यावरचं माझं नाव पुसून टाका. अरे काय बोलतोस तू, तुला समजतं का, चुकतीच असेन मी सर, वाटेल ती शिक्षा करा मला, पण माझं नाव तेवढं फळ्यावरून पुसून टाका. त्याच्या आवडलेल्या मुठी, घशातला आवंडा, डोळ्यातलं पाणी मला कशाचाच अर्थ लागेल. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत होतो तो असा, सर मला मदत कशासाठी, गरीब म्हणून. अहो सर मी तर श्रीमंत आहे. त्याची रफू केलेली कॉलर माझ्या नजरेतून सुटली नाही. येतानाच त्याने अनुमानी पाय मी पाहिले होते. शाळेच्या 14 वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचायत माझी प्रथमच झाली होती. अरे पण सर विश्वास ठेवा, अहो मी श्रीमंत आहे, कदाचित सर्वात श्रीमंत असेन मी. सर मी गरीब आहे हे कुणी ठरवलं हो, मी चुकतोय बोलताना, कळतंय मला सर. ते नाव तसंच राहिलं तर मी आजारी पडेन. अचानक तो उठला आणि त्याने माझे पाय धरले. त्याला उठवत मी म्हणालो, ठीक आहे तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस, पण तू श्रीमंत आहेस हे कसं काय. सर माझ्या अभ्यासाचे वया बघा, कुठल्याही विषयाच्या त्या अपूर्ण नाहीत. पुस्तक मी सेकंड हँड वापरतो खरंय सर, पण मजकूर तोच असतो ना, मनात काय उतरवतो ते महत्वाचं नाही का सर. सर माझे 25 पासूनचे मार्क्स बघा, नेहमी पहिल्यापासून मी 3 मध्येच असतो सर. आणि सर गेल्या वर्षी स्पोर्टपासून निबंधापर्यंत सगळी बक्षिसं मलाच मिळालीत ना सर. सर सांगा ना मी गरीब कसा. मयूर मलाच विचारत होता. मी कोड्यामध्ये पडलो, काय बोलावं हे मला सुचेना. मित्रांनो, मी श्रीमंत आहे या कथेचा
1: उर्वरित भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता.
0: तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोममोशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: बस टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.

0: टेट कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमान आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो, पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कुरा कार्यक्रम. आप

फरमाईश या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी

प्लेस्टोअरवरून किंवा ॲप स्टोअरवरून रेडिओ विश्वास हे ॲप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: कहना है,
1: मुझे भी कुछ कहना है,
0: मुझे कुछ कहना है।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800010876 आणि कल्पेश आचट 8800016406 या क्रमांकांवर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 26 26।

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: छोटे छोटे सपने हमार, छोटी आशा छोटा प्यार।
2: ए, क्या अंग्रेजी बोलता है, सीधा साधा बोल।

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: अम्मान भी जाओ, तुम चाहे मुझे बुरा समझो चाहे मुझे अच्छा समझो, मैंने सब कुछ तुम्हारा प्यार जीतने के लिए किया. ये ना किसी गरीब का प्यार है ना किसी अमीर का प्यार है, एक इंसान का प्यार है जिसने तुम्हें अपने दिल से प्यार किया.

0: हुजूर, ये है कुंदन सेट, लेडीज में लेटेस्ट फैशन।
1: नहीं नहीं भाई, ये सब मुझे।
2: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं।
3: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी। संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी,
2: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल।
3: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा। संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777।
4: Ubojuwo lọ́gbọ̀n ọ̀dọ́.

ही फरमाईश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 26 26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?

0: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16 4.
1: परमात्म्यालाही भक्त हृदयाचा वेधू लागतो, त्याचं स्नेह निमंत्रणच येतं मुळी. मुरळीच्या हळुवार सुरांची पाऊल वाटत जणू तो राधिका झालेल्या मनाच्या पावलांखाली अंतरतो, हुरहुर दाटून येते. एकीकडे क्षितिजाचे बाहू पसरून घन निळाचे जीवलग बोलावणे, तर त्याच क्षणी आनंदाच्या या वृंदावनाची वाट अडवणारी ही मोहमायेची यमुना. अशा वेळी नामाची सांगडच धावून येते, नामाचीच नाव होते आणि त्याच्या कृपेनेच तो भेटतो. खरंच नाथ म्हणतात देव महात्म्य कळे ना कोणा, हेच खरं. पण हेही खरं, मुक्तीच्या पहिलं तिरीची मुरळी ऐकू येण्यासाठी आधी मनाला राधेची बाधा व्हायला हवी, तेव्हाच हे अंतरीचे प्रश्न साधनेची वाट होतात, यमुनेचा घाट होतात.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 47 26 26।

आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर.